ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे अण्णा जोशी यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

श्रोतेहो ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948, आज मंगळवार, निज ज्येष्ठ अमावास्या अर्थात 14 जुलै 2026। आजचं नक्षत्र आहे पुनर्वसू नक्षत्र। दर्श अमावस्या आज दुपारी 3:13 आहे। मिरज इथे आज वीरभद्र रथोत्सव आहे। आष्टा जिल्हा सांगली इथे आज जोगिण्योत्सव आहे। आटपाडी जिल्हा सांगली इथे आज श्री चौंडेश्वरी उत्सव आहे। पेठ वडगाव तालुका हातकणंगले इथे देखील आज श्री चौंडेश्वरी उत्सव आहे। आषाढी वारीमध्ये संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आजचा प्रवास जेजुरीपासून निघून वाल्हे इथे मुक्कामी आहे। तर जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा प्रवास उडवंडी गवळ्याची ते बारामती असा आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। पांडुरंगाच्या प्राप्तीविषयी संत ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या एका अभंगात म्हणतात, सुढाळ ढाळाचे मोती अष्टई अंगे लवे ज्योती, जया होय प्राप्ती तोची लाभे, हातीचे निधान जाय मग तू करीसी काय, पोळली यावरी हाय निवऊ पाहे, अमृते भोजन घडे कांजियाने चूळ जोडे, मग तये चरफडे नीती नाही, अंगी आला नाही घावो तव ठाकी एक ठावो, बाप रखुमा देवी वरा विठ्ठलू नाही। याचा अर्थ असा, पाणीदार सुढळ मोती जसे असावेत त्याप्रमाणे हे मनुष्य शरीर जीवाला प्राप्त झालेलं आहे। मनुष्य शरीरच भगवत प्राप्तीचं साधन आहे। ते जर केलं नाही तर हा मनुष्य शरीर रूपी ठेवा हातातून एकदा का गेला तर तू काय करणार, पोळल्यानंतर हाय हाय करण्याचा काय उपयोग। दुसरं असं की अमृताचं भोजन मिळण्याचा योग आला आणि गेला आणि नंतर चूळभर भाताची पेज पिण्याचा प्रसंग आला तर नुसतं मनातल्या मनात चरफडत बसावं लागेल, याशिवाय दुसरा उपाय तो काय। याकरिता मृत्यूचा घाव अंगावर आला नाही तोपर्यंतच जगाचा अधिपती जो रखुमादेवीचा पती आणि माझे पिता श्री विठ्ठल त्यांची प्राप्ती करून घे असं माऊली सांगतात। जय जय राम कृष्ण हरी।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 14 जुलै. गुरु सांगेल तेच साधन. परमार्थ म्हणजे काय हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. परमार्थाचं जर काही मर्म असेल तर आसक्ती सोडून प्रपंच करणे हे होय. ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असं समजून वागलं म्हणजे आपल्याला त्याबाबत सुखदुःख बाधत नाही. हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेलं परमात्म्याचं नाम आपण घेत असावं. गुरु कुणाला करावं? जिथे आपलं समाधान होतं तेच गुरुपद म्हणावं. गुरुपद कुठेही एकच असतं. गुरुला कुठे आडनाव असतं का? गोंदवलेकर गोंदवल्यास राहत असतील, दुसरा कोणी आणखी कोणत्या गावी राहत असेल, म्हणून लौकिक आडनाव जरी निराळं झालं तरी गुरुपद हे सर्व काळी अबाधित असंच असतं. तुमचं जिथं समाधान झालं त्याला गुरु समजा आणि तो जे साधन सांगेल त्यातच त्याला पहा. त्याच्या देहाकडे पाहू नका. तो लोळा पांगळा आहे की काय हे पाहू नका. तो देहाने कसाही असला तरी त्याने सांगितलेल्या साधनात राहा. त्याची लाज जिथून गुरुपद निर्माण झालं त्याला असते. गुरु आज्ञा हाच परमार्थ, तो सांगेल तेच साधन. तुम्ही आपल्या मनाने काही ठरवून करू लागलात तर त्यात तुम्हाला यश येणार नाही. अभिमान धरून काही करू लागलात तर ते साधणार नाही. म्हणून अभिमान सोडून गुरुकडे जा. गुरु सांगेल तेच साधन हे पक्क लक्षात ठेवा. खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो स्वतः करता आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थकता नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणं हा तर फार मोठा घात आहे. एकाने कोळशाचं दुकान घातलं आणि दुसऱ्याने पेढ्याचं दुकान घातलं. दुकान कशाचंही असलं तरी शेवटी फायदा किती होतो याला महत्व आहे. तसं प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्व नसून मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला महत्व आहे. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते, आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. एकीकडून मनाचा संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला म्हणजे परमार्थ लवकर साधतो. खरोखर परमार्थ इतका सोपा आहे की तो सहजरितीने करता येतो. पण गंमत अशी की तो सोपा आहे म्हणून कोणीच करत नाही. प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही, तो परमार्थासाठीच आहे हे पक्क लक्षात ठेवावं. साधकाने देहाचं कर्तव्य प्रारब्धावर टाकून मनाने मात्र ईश्वरोपासना करावी. हृदयी ठेवावा राम मुखी सदा त्याचे नाम, हातात असावे प्रपंचाचे काम, हेच खरे परमार्थाचे मर्म. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, ऐकूयात संगीतकार बाळ बर्वे यांच्या संगीत रचनेतलं शाहीर राम जोशी यांचं हे पद. स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. भक्तीसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांचा.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। अक्कलकोट संस्थानातून निवृत्त झालेले बाबासाहेब जाधव हे स्वामींचे निस्सीम भक्त होते। रोज सकाळी स्नान झाल्यावर बाबासाहेब स्वामींच्या दर्शनाला येत असत आणि स्वामींच्या चरणांवर माथा टेकवून भक्तिभावाने पूजा करीत असत। त्यांना संस्थानाकडून दरमहा 10 रुपये निवृत्ती वेतन मिळायचं। ते मिळालं की बाबासाहेब स्वामींच्या चरणांवर अर्पण करायचे। स्वामी काय करायचे तर ते 10 रुपये आपल्या ह्या परमभक्ताला प्रसाद म्हणून परत करायचे। ह्याचा दृश्य परिणाम असा व्हायचा की स्वामींच्या कृपेने त्यांना परत मिळालेल्या 10 रुपयांमधून संपूर्ण महिना सर्व प्रकारचा प्रापंचिक खर्च करूनही पैसे पुन्हा तेवढेच शिल्लक राहायचे। बाबासाहेबांना याचं खूप आश्चर्य वाटायचं। स्वामींना ते सारं सांगायचे तेव्हा स्वामी त्यांना गमतीने म्हणायचे, काळजी करू नकोस, उरलेले पैसे बाजूला एका मातीच्या मडक्यात ठेव, त्याचा विनियोग कसा करायचा ते मी तुला नंतर सांगेन। दिवस असेच आनंदाने चालले होते। बाबासाहेब समाधानाने जगत होते। त्यांच्या आता लक्षात आलं होतं की स्वामींची आपल्यावर खूप कृपा झाली आहे, प्रपंचही उत्तम चालला आहे आणि स्वामींचं नित्य स्मरणही उत्तम चाललं आहे। एक दिवस स्नान झाल्यावर बाबासाहेब स्वामींच्या दर्शनाला आले। त्यांना पाहिल्याबरोबर स्वामी चटकन म्हणाले, अरे वरून तुझ्या नावाची चिठ्ठी आली आहे, तयार राहा। बाबासाहेबांना स्वामींच्या बोलण्याचा अर्थ समजला। स्वामींच्या चरणांवर ते अक्षरशः कोसळले। ते म्हणाले, स्वामी मी जायला तयार आहे, जे प्रारब्धात आहे ते मी स्वीकारायला तयार आहे, परंतु मनातलं सांगतो अजूनही वाटतं की ह्या आपल्या चरणांवर माथा टेकून नमस्कार करावा आणि आपल्या दर्शनाने न्हाऊन निघावं। स्वामींनी आपल्या ह्या तृप्त आणि समाधानी परमभक्ताला अलगद उठवलं आणि म्हणाले, तू जरा एकाग्र होऊन माझ्याकडे पहा। बाबासाहेबांनी स्वामींकडे पाहिलं तेव्हा त्यांना श्री दत्तात्रेयांचं अचानक दर्शन झालं। ते अप्रतिम भगवंत दर्शन पाहून बाबासाहेबांना एकदम समाधीच लागली। स्वामींनी बाबासाहेबांना भानावर आणलं। स्वामी त्यांच्या समोर अचानक आलेल्या बैलाकडे बोट दाखवून म्हणाले, बाबासाहेब तुमच्यासाठी बैल समोर आला आहे, त्याच्यापाशी जा। तेव्हा बाबासाहेब बैलाकडे पाहू लागले, बैलापाशी गेले। त्या क्षणी बैल स्वामींच्या चरणांशी कोसळला आणि गतप्राण झाला। स्वामींनी बाबासाहेबांवरल्या अत्यंतिक प्रेमापोटी यमराजाने धाडलेली बाबासाहेबांच्या नावाची चिठ्ठी बैलासाठी लिहिली आणि बाबासाहेबांचे प्राण परत केले। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या मनातले भगवंत भक्तीचे हेतू शुद्ध आणि सात्विक असले की परमेश्वर तुमची काळजी घेऊ लागतो हे तुम्ही लक्षात ठेवा। कारण परमेश्वराला आपल्या लाडक्या भक्तांविषयी ममत्व असतं, प्रेम असतं। तुम्हाला सांगतो ही सारी नामस्मरणाची किमया आहे। आपण नित्य नामातच दंग राहिलो की भगवंत नामाचं कवच आपल्या भोवती तयार होतं आणि त्यामुळे मृत्यूसुद्धा झडप घालायला घाबरतो।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, पारंपरिक रचना ऐकूया. संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं आणि स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुं वंदे भवबंध विमुक्तये ज्ञान प्रताप विलसत वचनामृतं च अद्वैत भाव पटुता हित बुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। आचार्य निर्वाण षटकम या प्रकरणामध्ये सहाव्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य

आनंद रूप शिवोहम शिवोहम। आचार्यांनी या सहा श्लोकामध्ये पूर्वीच्या पाच श्लोकामध्ये मी मन बुद्धी अहंकार चित्त मी नाही, त्याचप्रमाणे कान जीभ नाक नेत्र मी नाही, आकाश जल पृथ्वी तेज किंवा वायू ही पंचमहाभूत ही मी नाही, मी म्हणजे शिव म्हणजे मंगलमय सच्चिदानंद रूप शिवस्वरूप परमात्मा आहे असं स्वतःच्या आत्मस्वरूपाचं वर्णन केलेलं आहे। मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहं शिवोहं। यानंतर आचार्य सांगतात मला पुण्य नाही पाप नाही, मी सुखी नाही मी दुखी नाही, मी पापी नाही मी पुण्यवान नाही, त्याचप्रमाणे मला मी मंत्र नाही तीर्थ नाही वेद नाही किंवा यज्ञ नाही, त्याप्रमाणे मी भोजन क्रिया भोज्य पदार्थ आणि भोक्ता उपभोगणारा ही सुद्धा नाही, मी शिष्य नाही तर मी मंगलमय चिदानंद रूप शिवस्वरूप आहे। न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम।

मला मृत्यूची भीती नाही। माझ्या दृष्टीने ब्राह्मण शूद्र अंत्यज किंवा चांडाळ इत्यादी प्रकारचे जाती भेद नाही। मी पिता नाही, मी माता नाही व मला जन्म नाही। मी बंधू नाही, मी मित्र नाही, मी गुरु नाही, मी शिष्य नाही। मी शिवस्वरूप म्हणजे मंगलमय चिदानंद रूप परमात्मा आहे।

या शरीरामध्ये संचार करणारा जो प्राणवायू तो मी नाही. मी पंचवायू प्राण अपान व्यान उदान समान आणि उपप्राण नाग कुर्म कुरकुल देवदत्त धनंजय याच रीतीने रक्त मांस मेद मज्जा शुक्र हे सप्त धातूसुद्धा मी नाही. मी अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश व आनंदमय कोशसुद्धा मी नाही. त्याचप्रमाणे पाणी हात पाय जननेंद्रिय किंवा गुदस्थान ही पंचकर्मेंद्रिय मी नाही. मी तर शिवस्वरूप मंगलमय चिदानंद स्वरूप परमात्मा आहे.

0: मी द्वेष नाही, आसक्ती नाही, लोभ नाही, मोह नाही, त्याप्रमाणे गर्व नाही, ईर्ष्या नाही। धर्म अर्थ काम मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ सुद्धा मी नाही, मी शिवस्वरूप मंगलमय परमात्मा आहे।
1: अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न।

या 6व्या श्लोकामध्ये मात्र आचार्यांनी नेमका मी कोण आहे याच्याबद्दल सांगितलेलं आहे. मी निर्विकल्प म्हणजे भेदातीत आहे, निराकार आहे, मला कोणताही आकार नाही, मी सर्व इंद्रियांना व्यापून राहिलेलो आहे. मी विभू म्हणजे संपूर्ण विश्वाला व्यापून राहणारा आहे. मी सदा सर्व काळ समरूप म्हणजे एकरूप आहे. मला मुक्ती नाही, तसेच संसाराचे बंधनही नाही. तर मी शिवस्वरूप मंगलमय परमात्मा आहे. आचार्यांनी प्रत्येक श्लोकाच्या शेवटी जे चरण सांगितले आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, तर हे सच्चित आणि आनंद रूप शिव म्हणजे काय आहे याचं आपण चिंतन करणार आहोत. तर इथं निर्वाण षटकम हू एम आय 23 क्रमांकाचा आपला हा पाठ चालू आहे. आय एम ब्लिस.

ओ भारत देश मेरा। या पवित्र भारतामध्ये आपल्याला या तीन खंडापैकी युरोप, आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये भारतामध्ये आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे आणि या पवित्र भूमीमध्ये महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, या भूमीमध्ये पवित्र असा नरदेह मिळालेला आहे आणि या नरदेहामध्ये आपल्याला पवित्र साधू संतांची आचार्यांची संगती लाभलेली आहे आणि त्यांच्या विचारांची आपण आज इथं उहापोह करत आहोत की आचार्य आपल्याला मी कोण आहे याच्याबद्दल आचार्य सांगतात। तर सत म्हणजे काय आहे की जे तिन्ही कालामध्ये अस्तित्व रूप आहे ते सत आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे, जागृती स्वप्न सुषुप्ती बालपण तारुण्य म्हातारपण उत्पत्ती स्थिती प्रलय ह्या सर्व अवस्थेमध्ये एक रूपानं जो आहे तो सत्य आहे। चित म्हणजे काय आहे, तिन्ही काळी जो सर्वांना जाणतो तो चित स्वरूप आहे। आनंद म्हणजे काय आहे, तिन्ही काळामध्ये जो परम प्रेमास्पद परम प्रीतीचा विषय आहे तो आनंद रूप आहे। तिन्ही काळामध्ये आहे म्हणून सद्रूप आहे। जागृत स्वप्न सुषुप्ती ह्या मनाच्या तीन अवस्था आहेत, बालपण तारुण्य म्हातारपण या शरीराच्या तीन अवस्था आहेत आणि उत्पत्ती स्थिती प्रलय ह्या सृष्टीच्या तीन अवस्था आहेत। आता काल मास वर्ष अवस्था युग या सर्व कालामध्ये भूत भविष्य वर्तमान मीच असल्याने मी सद्रूप आहे। माझ्याहून भिन्न असलेले नामरूपात्मक जे जगत आहे ते तिन्ही कालामध्ये असतरूप आहे। म्हणून असे निश्चित करायला पाहिजे, सत आणि असताचा जो निर्णय आहे जो आपल्याला घ्यायचा आहे तो अन्वय व्यतिरेक या युक्तीनं घ्यायचा आहे। जो मी जागृतीत आहे तोच मी स्वप्नामध्ये आहे आणि जो मी स्वप्नामध्ये आहे तोच मी झोपेमध्ये म्हणजे सुषुप्तीमध्ये आहे। आणि प्रत्येक जण आपला अनुभव सांगतो सकाळी उठून की मी सुखानं झोपलो होतो, काही जाणत नव्हतो। म्हणजे हा जो अनुभव आहे, तर आपण तिन्ही अवस्थेमध्ये अन्वय रूपानं एक रूपानं ओतप्रोत भरलेलो आहोत आणि जागृतीमध्ये स्वप्न नाही, स्वप्नामध्ये जागृती नाही आणि झोपेमध्ये दोन्ही अवस्था नाही। म्हणजे आपण सगळीकडं आहोत, सतत आहोत, सदा आहोत। म्हणून हे तिन्ही अवस्थेत असल्यामुळे माझा तिन्ही अवस्थेमध्ये काय आहे, म्हणजे व्यतिरेक आणि अन्वय ही युक्ती वापरायची ना आपल्याला। तर माझा सगळ्यामध्ये अन्वय आहे आणि प्रत्येक अवस्थेचा त्या अवस्थेमध्ये व्यतिरेक आहे दुसऱ्या अवस्थेमध्ये। जसं एका मण्यामध्ये दुसरा मणी नाही आहे, दुसऱ्यामध्ये तिसरा नाही आहे, पण सगळ्या मण्यामध्ये दोरा एक रूपानं व्याप्त आहे। म्हणजे दोरा अन्वय रूपानं आहे आणि मणी मणीमध्ये काय आहे, व्यतिरेक आहे। तसं अवस्था अवस्थामध्ये व्यतिरेक आहे पण सर्व अवस्थामध्ये मी अन्वय रूपानं आहे, एक रूपानं व्याप्त आहे। म्हणून ह्या तिन्ही अवस्थांचा माझ्या ठिकाणी व्यतिरेक आहे। तिन्ही अवस्था मला जाणत नाही आणि मी तिन्ही अवस्थांना जाणतो। म्हणून मी कसा आहे, चित स्वरूप आहे आणि ह्या सगळ्या अवस्था जड आहे आणि सर्व काळात मी मला प्रिय आहे, सगळे मला माझ्याकरिता प्रिय आहे। मी त्यांच्याकरिता त्यांना प्रिय आहे असा नाही आहे, सगळे मला आवडतात तर माझ्यामुळं आणि मी मला आवडतो तो माझ्यामुळंच आवडतो। म्हणजे परम प्रीतीचा विषय कोण आहे, ज्याला तोच आहे। म्हणून तुम्हाला जे आवडते ते तुमच्यामुळं आवडते आणि तुम्ही तुम्हाला जे आवडतात ते सुद्धा तुमच्यामुळंच आवडतात। म्हणून परम प्रीतीचा विषय ज्याला तोच आहात, तुम्हीच आहात। म्हणून म्हणजे अवस्था आणि ह्या सगळ्या अनात्म पदार्थांना जाणणारा मी चैतन्य आहे, हे जड आहे, हे दुःखरूप आहेत आणि मी आनंदरूप आहे, हे अनेक आहेत, ह्यांचा एकमेकांच्या ठिकाणी अभाव आहे आणि मी भावरूप परमा

परमात्मा असल्यामुळं सत चित आणि आनंद हे माझं स्वरूप आहे. जागृतीमध्ये सर्वात जर प्रिय काय असेल तर धन आहे. पैसा मारो आत्माराम, औरत मारो गुरु, बाल बच्चे साधू संत सेवा किसकी करू. प्रत्येकाला की हे देने को तैयार नहीं, लेने से इनकार नहीं. इस दुनिया में कौन है ऐसा जो पैसों का यार नहीं. कोणाला पैसा नको वाटत, प्रत्येकाला पैसा हवा आहे. आणि सगळ्यांची जी धडपड चालू आहे ती कशासाठी, कमी वेळामध्ये जास्त पैसा संपादन व्हावा. म्हणून ही धन आवडत असतो. आणि धनापेक्षा मग धनासाठी आपण नको ते नीच कर्म सुद्धा करायला तयार आहोत. म्हणून शुद्ध आता पितळ उघडं पाडायचंच म्हणल्यावर ब्युटी पार्लर म्हणजे काय आहे. हे कोणतं कर्म आहे पण कोण करायला लागले. म्हणून थोडंसं जरा भान ठेवायला पाहिजे आपण काय करायलो. म्हणून स्वदेशाचा त्याग करून सुद्धा शूद्र कर्मे करत असतो. कशासाठी, धन कमवण्यासाठी. आणि धनानंतर आपला पुत्र प्रिय आहे. जर आपल्या अपराधी पुत्राला राजदरबारामध्ये कैद होत असेल तर त्या कैदेतून सुटवण्यासाठी वाटेल तेवढं धन द्यायला आपण तयार आहोत. पण पुत्र वाचायला पाहिजे, कारण तो आपला आहे. दुसऱ्याचा असला तर काय हरकत नाही, दुसऱ्याचा आहे. पण आपला पुत्र असला आत्मज म्हणतात ना त्याला. म्हणून आणि याच्यानंतर जे प्रिय आहे ते स्वशरीर प्रिय आहे. पुत्रापेक्षा शरीर प्रिय आहे. म्हणून दुष्काळामध्ये स्वशरीर संरक्षणार्थ स्वपुत्राचा त्याग करावा लागतो. करतात. किल्लारीला भूकंप झाला होता. एक कुटुंब असं झोपलं होतं, पप्पा मम्मी आणि दोन लेकरं. ज्यावेळेस भूकंप आला पप्पा पळून गेले, मात्र आईनं आपल्या मायेच्या पंखाखाली त्या पिलांना बाजूला सारलं. ज्यावेळेस सगळं स्थिर झालं त्यावेळेस सगळे एकत्र आले आणि पप्पा म्हणू लागले की माझं तुमच्यावर फार प्रेम आहे. लेकरं म्हणू लागले पप्पा गप बसा. ज्यावेळेस भूकंप आला होता तुम्ही पाय लावून पळाले, आम्हाला आईनं वाचवलं. म्हणून तुमचं प्रेम हे नाटकी आहे, आम्हाला कळून चुकलं. म्हणून शरीर प्रिय आहे. आणि शरीरापेक्षा इंद्रिय प्रिय आहे, कारण तोंडाला इंद्रियाला मार बसू नये म्हणून सगळा मार आपण पाठीवर घेत असतो. म्हणजे शरीरापेक्षा इंद्रिय प्रिय आहे. इंद्रियापेक्षा प्राण प्रिय आहे. जर आपल्याला देहांत प्रायश्चित करायचा वेळ आला असेल तर ते म्हणतात की ही शिक्षा सोडा, पण मला काय करा, हात तोडा पाय तोडा काय तोडायचं ते तोडा, सगळं धन घेऊन जा संपत्ती घेऊन जा, पण माझे प्राण मला काय करा वाचवा. म्हणजे प्राण प्रिय आहेत. आणि प्राणापेक्षा आत्मा परम प्रिय आहे, कारण रोगापेक्षा रोगामध्ये तो रोगातून इतका जर्जर होतो की आता डॉक्टर सांगतात की आमचे हात टेकले, प्रयत्न करून आम्ही हात टेकले, पैसा तुमचा प्रयत्न आमचे आणि येच देणं त्याचं काम आहे, मग तुम्ही काय करायले खिचो. म्हणून असाध्य रोग जर झाला आणि शरीर साथ देत नसलं तर ते म्हणतात की आता आम्ही सुद्धा हात टेकलेले. म्हणजे याच्यामध्ये इनपुटही काय निघणं आणि आउटपुटही काय निघणं, म्हणजे हे शरीर कसं झालं. मग तो जीव त्या शरीराला त्रासून जातो, म्हणते प्राण गेले तर काही हरकत नाही पण या दुःखातून तरी मी मोकळा होईन. म्हणून रोगापेक्षा प्राण गेल्याला हरकत नाही, मग ज्याला तोच प्रिय आहे. म्हणजे सगळ्यात प्रिय आत्मा आहे आणि तो आनंदरूप आहे आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. ते शिवस्वरूप आहे. शिव म्हणजे कल्याण स्वरूप आहे. म्हणून या ग्रंथाची जी सुरुवात झालेली आहे, श्रवण मनन निधी ध्यास करी करिये साक्षात्कार, सच्चिदानंद परब्रह्म हो कहे छे वेद पुकार. प्रथम वेदांत शास्त्राचे श्रवण करावे. ब्रह्म आणि आत्मा हे एकच आहेत असा निश्चय करण्याला गूढ अर्थ समजून देणारी लक्षण ऐकून त्याचा निश्चय करायचा आहे. अद्वितीय ब्रह्म वस्तूचे वारंवार प्रतिपादन करणे हा अभ्यास आहे. ब्रह्म एक आहे, अद्वितीय, स्वगत, सजातीय, विजातीय, भेदरहित आहे. अशी वस्तू ब्रह्म वस्तू आहे आणि त्याच्याबद्दल आरंभी सांगणे हा उपक्रम आहे. आणि शेवटी हे सर्व जग ब्रह्मरूप आहे, सर्वम खल्विदम ब्रह्म असं सांगणं हा उपसंहार आहे. म्हणून छांदोग्य उपनिषदाच्या 6व्या अध्यायामध्ये
श्वेत केतू नावाच्या मुलाला उद्दालक मुनींनी ते ब्रह्म तू आहेस असा 9 वेळा उपदेश केलेला आहे, याला अभ्यास म्हणतात। अभ्यासा हुनी गहन पार्था मग ज्ञान, म्हणून हा अभ्यास आहे। घोकत विद्या खोदत पाणी, जितकं आपण खोदतो तितकं पाणी निघल, जितकं घोदतो तितकी विद्या आत्मसात होत असते। म्हणून अमृतम तू विद्या, हा ज्या विद्येतून तुम्ही अमृत स्वरूप परमात्मा आहे असं लक्षात येत असेल ती सत्विद्या आहे, यालाच अभ्यास म्हणतात। ब्रह्म तर प्रमाणांनी इतर प्रमाणांनी किंवा इंद्रिय मनाने जाणता येत नाही, ही अपूर्वता आहे। जे तत्व आहे ते तुमचं स्वरूप आहे, पण मन वाणी बिनरूप असं आहे, ही अपूर्वता आहे। ब्रह्म जाणणारा ब्रह्मरूप होतो, शोक सागर तरुण जातो। देव पहावयासी गेलो देवची होऊन ठेलो, साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरली येरझार झाला सफल व्यापार। ही हे फळ आहे, हे काय आहे, हे फळ आहे। ज्ञानाने होणारी मोक्ष प्राप्ती ही फळ आहे। अर्थवाद लक्षणा, यामध्ये ब्रह्माची स्तुती आहे, ब्रह्माची स्तुती केलेली आहे। न कळो ते कळो येईल उगले नामे या चिंतने विठ्ठलाची, यामध्ये उपपत्ती सांगितलेली आहे। युक्ती अद्वितीय आत्मवस्तूचे दृष्टांताने समजून सांगणे याला उपपत्ती म्हटलेला आहे। माती जाणल्याने सगळे मांडे भांडे हे मातीचेच आहे, म्हणजे नामरूप इथं खोटं आहे। घट हे नाव खोटं आहे, ते रूप खोटं आहे, पण माती मृतिकत्येव सत्यम उपनिषदामध्ये असं सांगितलेलं आहे। तसं ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः हा वेदांत शास्त्राचा मुख्य सिद्धांत आहे, आणि याचे प्रवर्तक आद्य जगद्गुरु शंकराचार्य आहे। सोने जाणल्याने अलंकार सोनेमय आहेत, म्हणजे अलंकार नाहीत। हेम अलंकार नामे तुका म्हणे तैसे आम्ही, हेम आणि अलंकार, सोनं आणि अलंकार, अलंकार हे सोन्याला सोडून नाहीत, म्हणजे अलंकार काय आहेत, अध्यस्त आहे आणि सोनं अधिष्ठान आहे। म्हणून यामध्ये सोनं खरं आहे, वास्तव प्रत्यक्ष सोन्याचं आहे आणि कल्पित प्रत्यक्ष अलंकाराचं आहे। म्हणून मनन म्हणजे अद्वितीय ब्रह्मंदा ब्रह्मासंबंधी चिंतन करायचे, त्याच्यासंबंधी निर्माण झालेले जे संशय आहे त्याच्या निवृत्तीसाठी वेदांत प्रमाणांची युक्तीने निरंतर चिंतन करणं याला मनन म्हणायचं। निधिध्यास म्हणजे आपण देह नाही, स्थूल क्रश जड षडपातळ उंच ठेंगणा नाही, वर्णाश्रमी नाही, विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार करायचा आणि सजातीय प्रत्ययांचा स्वीकार करायचा, कारण आपण द्रष्टा आहोत, साक्षी आहोत, सच्चिदानंद शुद्ध ब्रह्म आहोत, मुक्त आहोत, अजन्मा अजर अमर अक्रिय असंग अद्वितीय ब्रह्मरूप आहोत, असे समजल्याने उत्पन्न होणारा सजातीय प्रत्ययांच्या प्रवाहाला मनामध्ये स्थिर करणं, कारण हे पण एक आहोत, जाणणारे आहोत, नित्य आहोत, सत्य आहोत, ज्ञानस्वरूप आहोत, आनंदरूप आहोत, असे समजल्याने यालाच काय म्हणायचं, निधिध्यास म्हणायचं। करिये साक्षात्कार म्हणजे आत्म्याचा निस्संदेह अपरोक्ष अनुरूप साक्षात्कार, सच्चिदानंद इति म्हणजे साक्षात अपरोक्ष, म्हणजे अंतकरणाच्या अहमादी वृत्तींचा प्रकाशक सच्चिदानंद ब्रह्म आपण आहो असा अनुभव लक्षात घेणे यालाच साक्षात्कार म्हणतात। आणि असे वेद पुकार म्हणजे कहे वेद छे पुकार, हे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे तुमचं वर्णन करायला लागलेत, गाऊन करायला लागलेत आणि उंच स्वरामध्ये गायला लागलेत। काय गायला लागलेत, चहुवेदी जाण साई शास्त्री कारण 18 ही पुराणे हरीशी गाती, आणि ते हरी कोण आहेत, तुम्ही आहेत, म्हणजे वेद कोणाला गायला लागलेत, तुम्हाला गायला लागलेत। हे ध्यानात घ्यायला पाहिजे आपण की वेद आपल्याला गायला लागलेत, म्हणजे आपलं स्वरूप कसं आहे, मन वाणी बिनरूप, मनानं कल्पना करता येत नाही, वाणीनं वर्णन करता येत नाही, आणि आपल्याला रूप नाही, देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही रूप, कुठे काय असा देव, आणि हे लक्षण आपल्यात जुळतं। आपल्याला नाव आहे का, गाव आहे का, देश वेश नव्हे माझा सज फिरत आलो करू सत्ता क

भगवंत पाठी पोठी नाही कोणी निर्विसज्जन संता देवा मला माग कोणी नाही पुढे कोणी नाही बरंय ना आपल्याला दुःख वाटतं की आपल्याला माग कोणी नाही पुढे कोणी नाही अरे माग कोणी नाही म्हणजे आपण कोणाचे कार्य नाही आपल्याला कोणी कारण नाही आणि आपल्या पुढे कोणी नाही म्हणजे आपलं कोणतंच कार्य नाही आणि आपण कोणाचे कारण नाही न कार्यम न कारणम म्हणजे कार्य कारण भावातीत आपण आहोत का नाही हे शुद्ध ब्रह्माचं लक्षण आहे का नाही बोला कबूल है कबूल है कबूल है झालं लग्न कोणासोबत मुक्ती सोबत तू का म्हणे आज मुक्ती परिणली नोवरी आता दिवस चारी मग आता इथून पुढे जे आयुष्य आहे ना आता ते आनंदान जगायचं कसं जगायचं आनंदान आनंदासाठी नाही जगायचं आतापर्यंत आपण आनंदासाठी खूप हिंडलो वनवन झाली आपली पण आता आनंद हे आपलं स्वरूप आहे असं लक्षात आल्यानंतर आता मात्र गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद जिकडे पाहे तिकडे सर्व

0: हित पाऊली देवा। आता आम्ही आनंदान आणि आनंदान जीवन जगण्याची कला ही आपल्याला आचार्य लक्षात आणून द्यायला आले। इथं येण्याचं फल काय आहे, आपल्याला जीवन कसं जगावं ही जगण्याची कला आपल्याला आचार्य लक्षात आणून देतात। योगिया साधली जीवन कला, ही जीवन जगण्याची कला आर्ट ऑफ लिव्हिंग आपल्याला आचार्य सांगतात की
1: विषय विषयवत त्याग करी करिये साधू संग पोते सच्चिदानंद सदा जे म्हणो ते मा भंग।
0: पोते म्हणजे हे बाळ शिष्या, तू सच्चिदानंद रूप आत्मा आहेस, तू जेम न तेम अभंग म्हणजे तुझ्यामध्ये कुठलाच भंग झालेला नाही, बदल झालेला नाही। दुधामध्ये जर साखरे आपला मिठाचा खडा पडला की अभंग आहे का भंगलं, भंगलं म्हणजे त्याच्यामध्ये भंग झाला। पण तुमच्यामध्ये या अवस्थांत्रया जरी असल्या तरी तुमचा भंग होत नाही, म्हणून ते अभंग आहे ज्याचा कधीच भंग होत नाही, जे कधी नाश पावत नाही। म्हणून भगवद्गीता हे आपलं गीत गाय लागले,
1: अविनाशी तू तद्विद्धी येन सर्व मिदम ततम,
0: म्हणजे विनाशी व्यवस्थेमध्ये तुम्ही अविनाश परमात्मा आहात हे तुमचं वास्तविक स्वरूप आहे हे जाणून घ्या। हे गीतेचं निधान आहे,
1: आजी श्रवण इंद्रिया पाहले जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची परी हे तुकले साचा सरीसे।
0: म्हणून गीतेचे निधान काय आहे की तुम्ही न मरणारे परमात्मा आहात हे गीतेचं प्राप्त सिद्ध फल आहे, म्हणून हे साक्षात फल आहे।
1: वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी उधार दान पाप न पुन तुरत दान महापुन,
0: नाशिवंत देता ब्रह्म येती हाता ऐशियाची कथा पुराणात। या विनाशी शरीरानं अविनाश ब्रह्म तत्व हे आपलं स्वरूप आहे असं लक्षात घेता येतं, आणि हे फळ कसं आहे तुरत आहे म्हणजे रोकडा आहे। वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी, म्हणून असं आहे इथं। तर पंचदशीमध्ये काय सांगितलेलं आहे,
1: वित्तात पुत्र प्रिया पुत्रात पिंडा पिंडात थेंद्रियम इंद्रियाश्च प्रिया प्राण प्राणाद आत्मा परम प्रिया,
0: प्राणापेक्षा आत्मा परम प्रिय आहे। बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य मुनी आपल्या पत्नीला मैत्रीला सांगतात, विज्ञा तारमरे केण विजानियात, जो सगळ्यांना जाणायला लागला मैत्री त्याला कोण जाणे, जो सर्वांची तहान भागवायला लागला त्याची तहान कोण भागवेल, जो स्वतः गोड आहे त्याला कोण गोड करेल, जो सगळ्याला गोड करायला लागला। पुरणपोळी गोड झाली कोणामुळं, गुळामुळं, गुलगुले गोड झाले कोणामुळं, गुळामुळं, आता भाजी खरट झाली कोणामुळं, म्हणजे त्याला कोण खरट करणार, जे अंगानच खरट आहे जे अंगानच कडू आहे त्याला कडू कोण करेल। आता कारल्याचं जर गुलाबजामून जरी केला तरी ते कसं लागणार, कडूच लागणार, कारण कारण कडू आहे ना, आणि गुळाचं कारलं जरी केलं तरी ते कसं लागणार, गोडच लागणार, कारण ते अंगानच गोड आहे ना, कोण गुळ। तसं पानाला जर तहान लागली तर त्याची तहान कोण भागवत, पाण्याला तहान लागली। आता माणसाला तहान लागली ते ठीक आहे, पाण्याला तहान लागली, नाथाच्या घरची उलटीचं खुणं पाण्याशी लागली पाहता, आता काय करणार। म्हणून इथं माऊली काय सांगतात,
1: आला थंडीचा महिना पटकन शेकोटी शेकवा मला लागलाय खोकला।
0: ओहू हे खोकले लागले, हे कोरोनाचे खोकले म्हणून मुंस लावलेले, म्हणून काय म्हणले, दो बूंद जिंदगी की, कोणाला, ज्याला पोलिओ झालेला आहे त्याला पल्स पोलिओ, दो बूंद जिंदगी की, ज्याला कोरोना झालेला आहे त्याने दोन डोस घ्यायला पाहिजे, सरकारनं सक्ती केलेली, मास्क लावायचं, डिस्टन्स ठेवायचं, हे नियम पाळायचे आपल्याला रोग होऊ नये म्हणून, कोरोनापासून जर मुक्त व्हायचं असेल तर। तसं ब्रह्मरस घेई काढा तिने पिढा वारेल, पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचे नसेवी, मग अग्नीला थंडी वाजाईल, हे तर जाऊ द्या विनोद आहे, पण अग्नीला थंडी वाजायली त्याला सुटर कुठून आणायचं अग्नीला, तुम्हाला ठीक आहे। मग पाण्याला वॉटर बॅग कोण देईन, पाण्याला तहान लागले त्याला वॉटर बॅग कोण देईन, आता लेकरू रडायला लागलं तर दुधाची बाटली खूप, मग लहानपणी दुधाची बाटली,
1: तारुण्यात बिमार पडल्यावर सलाईनची बाटली, आणि शेवटी ते सोडू नये म्हणून इतरची बाटली, आणि फुकायला राखेलची बाटली, सगळं इथून तिथून बाटली त्यात गेलेलं आहे.
0: मग पाण्याला तहान लागली तर त्याला वॉटर बॅग कोण नेणार, तो भ्रम झालेला आहे. तसं वाऱ्याला हनीमूनला कोण नेणार आहे,
1: वारा स्वतः जिकडत आणि त्याच्याच शक्तीनं सगळं हालायला लागलं,
0: त्याला कोण हलवन. नाव काय म्हणे हनुमान, हे वाऱ्याची झुळून आली की हालायला लागलं.
1: असा कसा हनुमान, नाव काय सरस्वती, सही कर म्हणलं तर अंगठा देते. नाव काय लक्ष्मी,
0: हे कुठे निघाले, ते म्हणे गौऱ्या वेचाय लागले. आणि नाव लक्ष्मी, आणि लक्ष्मी कधी गौऱ्या वेचन का. आता चौघाच्या खांद्यावर ते जाऊ लागले, ते म्हणे कोणाचे, ते म्हणे अमरचंद. म्हणून कबीरदास सांगतात, अमरचंद तो मर गये भीक मांगे धनपाल, लक्ष्मी बिचारी उपल्या चुने भले ठणठण पाल.
1: ती म्हणे तुझं नाव ठणठण पाल ना,
0: तेच बरं आहे म्हणे, कारण हे नावाची कुठं सार्थक व्हायला लागले. हा डोळ झापे कधीच कीर्तनात झोपत नाही,
1: हेच नाव डोळ झापे, आग लावे कधी कोणाला ब्रो म्हणून बोलत नाही पण आग लावे.
0: कोणाच्याच घराला यांनी आग लावली नाही
1: बरं का. म्हणून
0: अशी नाव आहेत, पण हे नाव समोर म्हणजे साजरे आहेत का,
1: नाही.
0: म्हणून राम कृष्ण नामे ही दोन्ही साजी, हृदय मंदिरी स्मराकारे, हृदयरूपी मंदिरामध्ये याचं स्मरण करायला पाहिजे, कारण नामानं नामीची ओळख होत असते. म्हणून पुरुषाला दिवस गेल्यावर लाडू कोणते खाऊ घालायचे. आता पुरुषाला दिवसच जात नाही, लाडू कोणते खाऊ घालायचे, डिकाचे का काजू बदामाचे. हे जितकं खरं आहे ना, तितकं तुम्हाला जन्म नाही. सांगायचा मुद्दा हे तुम्हाला ही जशी अतिशयोक्ती वाटायला लागली ना, तसं तुमच्या अंतकरणात जे पक्क आहे की मी एक दिवस जन्मलेलो आहे, एक दिवस मरणार आहे, हे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण हे बाह्या पसरून सांगायला लागलेत की तुम्हाला जन्म नाही, आणि ज्याचा जन्मच नाही ते मरण कसं, हे सांगायचा सिद्धांत. म्हणून नासतो विद्यते भाव, ना भावो विद्यते सतः, उभयोरपि द्रष्टंतस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः. भगवान गीतेमध्ये सांगतात की असत्याला भाव नाही आणि सत्याचा कधी अभाव होत नाही. असं साधू संतांनी काय केलेलं आहे, निवडलेलं आहे. काय निवडलेलं आहे, म्हणून विनोबा भावे गीताईमध्ये सांगतात, नसे मिथ्यास अस्तित्व नसे सत्यास नाशही, निवाडा देखिला संती या दोहीचा अशा परी. कशा परी, अशा परी. काय म्हणले, नसे मिथ्यास अस्तित्व, खोट्याला भाव नाही आणि खऱ्याला मरण नाही. लोक म्हणतात खऱ्याला मरण नाही हो, बरं, आणि तू कोण आहे, तू खरा आहे ना, तू का म्हणे तूच खरा, येर वावगा पसारा, बाकी सगळा पसारा आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, त्रिवार सांगितलंय की तुम्ही सत्य. आणि देवबाप्पाने एकदाच सांगितलं की ही तुमची धर्मपत्नी आहे आणि हे तुमचे धर्मपत्नी. किती पक्क ध्यानात ठेवलं. आणि तुकोबारायांनी 350 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे, अमरहा अमरहा खरे की पहा खोटे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. तुम्ही मरणाऱ्या देहाला मी माझं आणि खरं समजणं सोडा, आत्ता तुम्ही न मरणारे परमात्मा आहात. तुम्हाला करायचं का मानायचं, करायचं नाही आणि मानायचं नाही. म्हणजे काही केलेले देव आहेत, काही झालेले देव आहेत, काही मानलेले देव आहेत, पण तुम्ही अस्सल देव आहेत. म्हणून दगडाला शेंदूर लावलं की ते म्हणतात हे आसरा आहे पडा पाया. आता तुम्ही त्याला आसरा का ते तुम्हाला आसरा, खरं सांगा आपल्या आवडत्या वस्तूची शपथ घेऊन, कोण कोणाला आसरा. म्हणून दगडाचा देव त्याला वटराच भेव हो, लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव हो, अजून सोन्याचा देव त्याला चोराच भेव हो, देव हा मातीचा देव त्याला पाण्याचा भेव हो. मग देव बाजारचा भाजीपाला नाही रे, मग देव असा काही बाजारचा भाजीपाला नाही आहे. मग देव आहे का नाही, देव आहे. आणि ते देव जेने कहले तू देव तो चैतन्य तू स्वयमेव. सद्गुरु काय सांगायला लागले की ज्याला तू देव म्हणायला लागला ना, ते चैतन्य तुझं वास्तविक स्वरूप आहे. म्हणून तू असा निश्चय कर फक्त काय म्हणून की वृत्ती व्याप्ती फल व्याप्ती बिना जे म्हणू तेम स्वरूप सदा उदित स्वप्रकाशचे मन वाणी बिन रूप. कारण तुम्हाला तुमची मनानं कल्पना करता येत नाही, वाणीनं वर्णन करता येत नाही आणि तुम्हाला रूपच नाही, म्हणून तुम्ही सदा उदित आहे. तुमचा अस्त कधीच नाही. सूर्याचा अस्त होतो, सूर्य पूर्वेला उगवायला पश्चिमेला मावळायला लागला. आता इंद्रिय मावळले की जागृती संपली. इंद्रियाचं मावळणं म्हणजे जागृतीचं मावळणं आहे आणि मनाचं मावळणं म्हणजे स्वप्नाचं मावळणं आहे. आता झोप आहे, मग झोपेमध्ये जसा झिरो लाईट आहे ना, तशी अंतकरण वृत्ती आहे. अज्ञानाचा स्वीकार केलेली आहे, पण ती पूर्ण ज्ञानही नाही आणि पूर्ण अज्ञानही नाही. ते सकाळी झोपेतून उठल्यावर सांगतात की मी काही जाणत नव्हतो, सुखान झोपलो होतो. म्हणजे झोपेमध्ये कशाचा अनुभव होता? सुख होतं आणि तुम्ही होते. म्हणजे सुखाला सोडून तुम्ही नाही, तुम्हाला सोडून सुख नाही, म्हणजे सुख हे तुमचं वास्तविक स्वरूप आहे. तिथं भौतिक प्रपंचाचा अभाव होता. जागृती म्हणजे काय आहे? भौतिक प्रपंच आहे. आणि स्वप्न म्हणजे एकट्या मनानं केलेली कल्पना, म्हणजे कल्पनेचा विस्तार आहे, म्हणजे वासनात्मक प्रपंच आहे. आणि झोपेमध्ये भौतिक प्रपंचाचा अभाव होता, वासनात्मक प्रपंचाचा अभाव होता, पण तुमचा पूर्णपणे भाव होता. म्हणजे भौतिक प्रपंचाचा अभाव आणि वासनात्मक प्रपंचाचा अभाव म्हणजे निष्प्रपंच चैतन्य होत. आणि निष्प्रपंच असणं म्हणजेच ब्रह्म असणं. निष्प्रपंच चैतन्य म्हणजे ब्रह्म चैतन्य आहे, जिथं प्रपंचच नाही. आणि इथं प्रपंच आहे पण आम्ही विवेकानं खोटा ठरवलेला आहे, म्हणून आमच्या मीराबाई देवावर ताण मारता, देवा तुम भय सोना हम भय सुहागा. देवा तू नुसतं सोनं आहे रे, पण मी अलंकृत सोना आहे. या बात आहे. हे नवरा बायकोमध्ये जमत का? नाही, देवामध्ये सुद्धा जमत. देव आणि भक्त दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंग नेनो हरी. म्हणजे देव आणि भक्ताचं असं नातं आहे की देव भक्त दोन्ही एकरूप झाले. ते सांगितलं तसं, पण पुढं सांगितलं की मुळीच संचले जैसे तैसे. ते पहिले होते तसेच होते. तसं काल उदाहरण घेतलं ना की एका जोडप्याला विचारलं तुमचं कसं काय चाललं, ते म्हणे आमचं बिनसलत नव्हतं, तुम्ही कसं काय विचारायले, कसं काय चाललं, आमचे भांडणच झाले नाही, आमचं पहिल्यापासून कसे प्रेमानं चालायला लागलं, मग आमचं बिघडलंच नाही तर तुम्ही कसं काय म्हणाले. याचा अर्थ तिथं ते विचारणंसुद्धा खपत नाही. तसं इथं असं विचारणंसुद्धा खपत नाही की एकरूप झालं म्हणणंसुद्धा खपत नाही. तिथं इतकं शुद्ध बुद्ध म्हणजे ज्ञान स्वरूप आपण आहोत, म्हणजे याच्या मृत्यूचा रंग आपल्याला चढत नाही. म्हणून सदा उदित स्वप्रकाशचे. म्हणून देवावर ताण मारली मीराबाईनं की देवा तुनिष्ठ सोने. म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी प्रपंच आहे का नाही आम्हाला माहीत नाही, पण आमच्या समोर जो प्रपंच अनुभवाला यायला ना, तो आम्ही आमच्या विवेकाच्या बळावर तो खोटा ठरवलेला. प्रपंच हा नाही जाणा, एकाकार वृत्ती झाली. बरोबर आहे, प्रपंच हा नाही जाणा आणि आपण आहे म्हणून मानायला लागलो. मग मानायला लागलं का जाणायला सांगितलं? जाणायला सांगितलं ना, आपण काय करायला लागलो? मानायला लागलो. मानायची सवय लागली आपल्याला, म्हणून देहाला मी मान की म्हणलं ते मी देह आहे. म्हणजे ही बुद्धी बोध्या सोके एवढीच वस्तू चुके. पाटलाचं घोडं सगळ्याला बसू द्या पण पाटलालाच बसू देत नाही. वा रे वा घोड. तसं ही बुद्धी सगळ्याचं वर्णन करायला लागली, पण आत्मा कुठं आहे म्हणलं किती गप बसायला. म्हणजे बुद्धीचा पालट धरारे काही मागुता हा नाही मनुष्य देह. कारण मनुष्य देह परत परत मिळणार नाही, मागुता हाच जन्म पावसी हे तो न घडे रे सायासी. म्हणून दुर्लभो मानुष देह, हा दुर्लभ मानव देह आपल्याला मिळालेला आहे. आणि या मानव देहामध्ये आपण हे दिव्य ज्ञान प्राप्त करून घ्यायला पाहिजे की वृत्ती व्याप्ती म्हणजे पदार्थाचं ज्ञान होत असताना अंतकरण वृत्ती इंद्रियाद्वारे बाहेर जाती आणि त्या विषयाचा आकार धरते. आणि त्या वृत्तीस्त चिदाभास जो आहे त्या वृत्तीमध्ये जे प्रगट चैतन्य आहे त्या वस्तूचं प्रकाशन करतं. मग आपल्याला कळतं की ही पंती आहे. हे तेल आहे, ही वात आहे, ही ज्योत आहे, पण ती मातीची आहे, तेल करडीचं आहे, वात कापसाची आहे आणि ज्योत अग्नीची आहे. तसं शरीर रूपी पंती मातीची आहे, आयुष्य रूपी तेल हे वायूचं आहे आणि मनरूपी वात ही कापसाची नाही तर संस्काराची आहे आणि त्या मनरूपी वातीवर जी प्रगटता आहे ते चैतन्य हे ब्रह्मरूप आहे.
1: ममय वंशो जीवलोके जीवभूता सनातना मना षष्ठाणी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. म्हणून आचार्य सांगतात की मी इंद्रियाला प्रकाशन करणारा त्याच्याहून वेगळा आहे. सर्वे इंद्रिय गुणाभासम सर्वे इंद्रिय विवर्जितम.
0: सर्व इंद्रियाला आणि त्यांच्या गुणांना प्रकाशन करून मी इंद्रियाहून आणि त्यांच्या गुणाहून त्यांच्या विषयाहून वेगळा आहे. असं
1: ज्योतिश्चामपि तज्ज्योतिष तमसा परमुच्यते ज्ञानम नेयम ज्ञानगम्यम हृदि सर्वस्य धिष्ठितम.
0: म्हणून ने ज्ञाता ज्ञान, ध्येय ज्ञाता ज्ञान, ह्या त्रिपुटी वेगळा मी आहे.

म्हणून द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी सांडून टाकली आहे. म्हणून द्रष्टा दृश्य आणि दर्शनच जर खोटं आहे तर दृष्टी कशाला घ्यायची, आणि दृष्टीच जर खोटी आहे तर द्रष्टेपणा कशाला घ्यायचा. म्हणून दृश्यची जेधवा नाही द्रष्टत्व म्हणूया काय. म्हणून तू तुझ्या स्वरूपाला दृश्य द्रष्टत्वा वेगळे वस्तू मात्र निहाळे आपणापासी. चांगदेवा तू दृश्य आणि द्रष्टेपणाचा भाव सोडून तू स्वतःला निहाळ. आपण आपल्याला आतापर्यंत निहाळत नाही. आपण ह्या साडेतीन हाताच्या देहाला मी समजूनच निहाळत बसलो. आणि सांगा राया आता मी कशी दिसते. आता शरीर साडेतीन हाताच्या देहाला मी समजल्यावर कसे दिसणार बरं आपण. नाही तिकडेच म्हणून नाही आपण बी तशीच आहे. दोघं एकाच मापाचे सगळे चुकलेलेच आहेत. आता सगळ्यांनीच घेतलेली आहे, सगळ्याला चढलेली आहे, सगळे झुळाय लागले तर कोण कोणाला क्रॉस करेन की तुम्ही घेतली तुम्हाला चढली. म्हणून जाम पर जाम पिएगा रात गुजर जाएगी सुबह उतर जाएगी. राम नाम की प्यालिया पिएगा तेरी जिंदगी सुधर जाए. म्हणून राम नामाचं स्मरण करायला पाहिजे. तैसा हृदया मध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांताशी कामो विषयावरी. म्हणून हृदयामध्ये राम आत्ता आहे, इथं आहे, प्रगट आहे, मग लक्षात काय येत नाही. ही बुद्धी काय झाली, भरकटली. म्हणून जया वाटली असता बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका. म्हणून तो या रूपाचा नामाचा अभिमान धरतो. आणि हे मत कर अभिमान रे बंदे, मत कर अभिमान. कारण आपण ज्याचा अभिमान धरायला लागलो तर ती ये दो दिन की चांदनी हे फिर अंधेरी राहते. म्हणजे तारुण्य हे काय आहे. तारुण्य हे काळाचा ॲटम बॉम्ब आहे. कधी फुटेल काही सांगता येत नाही. पाण्याचा बुडबुडा कधी फुटेल काही सांगता येत नाही. म्हणून ह्याच्या मस्तीत राहू नका. खोट्याच्या मस्तीत नका राहू, पण खऱ्याच्या मस्तीत राहा, खऱ्यावर या. म्हणून मातले वैष्णव वीर रे. हे मातले वैष्णव कसे वीर आहे. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे. गाढे म्हणजे पोकळ नाही. आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाराचा गोळू म्हातारपणी नवरा केला तोही विसर बोळू आता फुगडी फू. म्हातारपणी नवरा कसा भेटन बरं आता. विसर बोळूच भेटणार ना. मग आम्ही असे पोकळ आहेत का. तुका म्हणे आम्ही भूमंडळी या भू पृथ्वी तलावर आम्ही कशा आहोत. बळी आहोत, वीर आणि गाढे आहोत. वीर कशाला म्हणायचं. आम्ही मृत्यूला जिंकलेलं आहे. कारण ही आचार्यांनी सांगितलेली मरणमारी विद्या आहे, ही ब्रह्मविद्या आहे. आणि महर्षी नारद ह्याला नाल्पे सुखम असती यो वै भूमा तत् सुखम. जे अल्प आहे ते सुखरूप नाही, जे व्यापक आहे तेच काय आहे, ब्रह्मसुखरूप आहे. आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. म्हणून जाणावयास योग्य असलेल्या त्या परमात्म्याचे स्वरूप सूर्य चंद्रादी ज्योतीसह प्रकाशन करणारे स्वयं ज्योतिरूप आणि स्वयं प्रकाश आहे. ते स्वरूप अमानित्वादी साधनांच्या योगाने झालेल्या आत्मज्ञानाने जाणले जाते. ते स्वरूप प्रकाशन करणाऱ्या रूपाने राहिलेले असते. ते स्वरूप प्राणीमात्राच्या हृदयामध्ये बुद्धीला बुद्धीच्या धर्माला व अवस्थाला प्रकाशन करणारे त्या रूपामध्ये राहिलेले आहे. श्रीमद भागवतामध्ये चौथा स्कंद आहे आणि याच्यामध्ये 28व्या अध्यायामध्ये पुरंजन उपाख्यान आलेलं आहे. याच्यामध्ये काय सांगतात की जीवात्म्याच्या ईश्वराबरोबरच्या ऐक्य संबंधाने ज्ञान जीवाला दृढ करून देण्यासाठी ईश्वराने जीवाचे व आपले ऐक्य हे याबद्दल उपदेश केलेला आहे. अहम भवान न चांद्रस्त्वं त्वमेवाहं विचक्ष्वभो ननो पश्यन्ति कवया छिद्रं जातु मनागती. हे जीवा जो मी आहे तोच तू आहे, माझ्याहून निराळा नाहीस. अथवा तू तोच मी आहे. जे ज्ञान संपन्न पुरुष म्हणजे याचप्रमाणे तुझं आणि माझं हे ऐक्य आहे असे विचार करून पहा. जे ज्ञान संपन्न पुरुष असतात ते आपल्या दोघांमध्ये केव्हाही लवभर सुद्धा भेद पाहत नाही. म्हणजे जीव व ईश्वर या दोघांचेही रूप एकच आहे असे सांगण्यात आले. म्हणून तुझं मज ऐशी परी जैसे तरंग सागरी. देवा तुझं आणि माझं नातं कसं आहे. जसं तरंग हा समुद्राहून वेगळा आहे का, तो पाणीमय आहे, तसं हा जीव देवरूप आहे. इथं
जन्म मरण देह नेकहे शुधा पिपाशा प्राण शोक मोह मनोनो धर्म पोते ब्रह्म प्रमाण म्हणून स्थूल शरीराचा धर्म जन्म मरणवान आहे. प्राणाचा धर्म भूक लागणं तहान लागणं हा आहे. सुख दुःख हा मनाचा धर्म आहे. आणि या सगळ्या धर्माला जाणून आपण या धर्माहून वेगळे आहोत, म्हणजे शरीराहून वेगळे आहोत म्हणजे आकाराहून वेगळे आहोत म्हणजे निराकार आहोत, प्राणाहून वेगळे आहोत म्हणजे क्रियाहून वेगळे आहोत म्हणजे निष्क्रिय आहोत, आणि मनाहून वेगळे आहोत म्हणजे वासनेहून वेगळे आहोत म्हणजे निर्वासना आहोत, आणि आपण या सगळ्याहून वेगळे आहोत म्हणजे ज्ञान स्वरूप आहोत असं पोते ब्रह्म प्रमाण. तू ब्रह्मरूप आहेस हे तुझं स्वरूप आहे. अग्नीला सोडून उष्णता नाही, उष्णतेला सोडून अग्नी नाही, गुळाला सोडून गुढी नाही, गुढीला सोडून गुळ नाही, तसं ज्ञानाला सोडून तुम्ही नाही, तुम्हाला सोडून ज्ञान नाही. आता सूत्र ध्यानात घ्या, जे ज्याला सोडून नसतं ते त्याचं स्वरूप असतं, आणि जे ज्याला सोडून असतं ते त्याचं स्वरूप नसतं. गाठ बांध ते पक्क हृदयाच्या कागदावर करून ठेवा की जे ज्याला सोडून नसतं ते त्याचं स्वरूप नसतं, आणि जे ज्याला सोडून असतं ते त्याचं स्वरूप नसतं. म्हणजे गुळाला सोडून गुढी नाही म्हणजे गुढी हे गुळाचं स्वरूप आहे, आणि ज्ञानाला सोडून आपण नाही म्हणजे ज्ञान हे आपलं स्वरूप आहे, पण त्या ज्ञानाच्या अनुभवाला आपण लात मारली. मी तो ज्ञान स्वरूप आहे हे तू धाडिले वाहे विषय ज्ञाने होय गगना एवढा माऊली वर्णन करतात की आपण ज्ञान स्वरूप आहोत या अनुभवाच्या विषयाला लात मारली आणि विषयाच्या ज्ञानानं मन सुपासारखं व्हायलं. आज सासूबाईला जावाय दिसला की मन सुपासारखं व्हायलं व्हायलं की नाही व्हायलं. मग कोण काय कळायला पाहिजे, या कशानं आनंदात राहायला पाहिजे, खेलो आपने राम के साथ. म्हणून आत्मरथ आत्मक्रीड आत्म्यासोबत तुम्ही काय व्हा, रममान व्हा. म्हणून सूक्ष्म काष्टादिकांनी प्रज्वलित झालेला अग्नी ज्याप्रमाणे ती सर्व काष्टे जाळून भस्म करतो, यथे धांशी समिद्ध अग्निर भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते, तथा त्याचप्रमाणे श्रवण मननाच्या अभ्यासाने उत्पन्न झालेला ज्ञानाग्नी संचित व क्रियमान पुण्य पाप मिश्रित सर्व कर्मे हे जाळून भस्म करून टाक. आता काय राहील, आता नील रिपोर्ट आला ना, पापही जळालं पुण्यही जळालं कर्मही जळाले, आता काम नाही काम नाही झालो पाई रिकामा. आता या रिकाम्या वेळेमध्ये काय करायचं तर रिकाम्या वेळेमध्ये आनंदानं काय करायचं, सेवी तो हा रस वाटी तो आणि का घ्या रे रानभरी होऊ नका. म्हणजे तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, तुम्ही सुद्धा आनंदाचे लाडू खा. मार्ग जयाकडे भाव भक्ती बळे जगाची मिळे न दिसती, ज्याला मार्ग कळालेला आहे त्यानं काय करायला पाहिजे, अज्ञानी लावावे सन्मार्गाशी ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो राह में आए जो दीन दुखी राह में आए जो दीन दुखी सबको गले से लगाते चलो. नाथ महाराजांनी अस्पृश्य होता मुलगा उन्हामध्ये त्याला ऊन कडकडीत लागू लागलं, तो रडू लागला. नाथ महाराजांनी विचार नाही केला क्षणाचा आणि त्याला हृदयाला लावलं आणि सावलीत आणून त्याला पाणी पाजून ज्याचं होतं त्याच्या घरी नेऊन दिलं. स्पृश्य अस्पृश्यतेचा भेद त्यांनी स्वीकार नाही केला. हे नाथ महाराज आहे, शांती ब्रह्म एकनाथ महाराज. म्हणून हे स्पृश्य अस्पृश्य तुम्ही आम्ही निर्माण केले, हे मनातली दुर्गंध काढा. सांडी तू अवगुणु रे भ्रमरा ऋणु झुणु रे भ्रमरा सांडी तू अवगुणु रे भ्रमरा. म्हणून इथं काय सांगितलेलं आहे, जे मुक्ता ते निर्धारिता लाभी आपलीच मुक्तता जैसे दिपे दिसे पाहता निज वस्तू. कारण असं का सांगितलेलं आहे, देहने माथे प्रारब्ध कर्म, हे प्रारब्ध कर्म देहाच्या माथ्यावर आहेत. हू पोते अभोक्ता परब्रह्म, परंतु तू अभोक्ता आहेस, तू परब्रह्म आहेस. एम जे जाणे अनुभव युक्त, हे ज्याने अनुभव युक्त प्रमाणानं जाणलेलं आहे
तिने कहिये जीवनमुक्त, त्याला जीवनमुक्त म्हटलेला आहे. मग आपल्याला जीवनमुक्तीचा सोहळा भोगायचा. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. म्हणून जिने कहले तू देव ते चैतन्य स्वयमेव, बीजो देव माने जो कोई हेज बंधन होय भाई. म्हणून दुसरा देव जो कोणी मानल त्याला इथंच बंधन आहे, आताच बंधन आहे. दुसरा देव कसा, जसा माझ्या बायकोचा नवरा जवळ आहे असं म्हणायला लागला तू, हे जमतं का? मग हे जसं बंधन आहे तसं दुसरा देव मानणं हे सुद्धा बंधन आहे. म्हणून दुजे देव जो माने कोई हेज बंधन होय भाई. थोडं लागत पण साधू संतांचे शब्द लागायला पाहिजे, लागल्याशिवाय तिथून उठत नाही. म्हणून नाही भीड भार तुका म्हणे साणा, तो तुकोबर आहे कोणाची भीड भार ठेवत नाही. लागलं लागू द्या, शब्द लागायला पाहिजे. आणि आईचे शब्द लागत आहेत ना, तयाचे पिसाट शब्द सुखे म्हणो इति भेद. म्हणून ते चालते बोलते ब्रह्म आहे. साधू संत म्हणजे काय आहे, सद्गुरू चालते बोलते ज्ञानाचे प्रतिबिंब आहे. म्हणून मुक्ती मिच्छसि ते चेततात विषयवान विषवत्यज, क्षमार्जवम दया तोष सत्यम पीशु पीयुषवत भज. बाळ जनक राजा तुला मुक्ती हवी तर शब्दादी विषयांच्या विषयाप्रमाणे त्याग कर. क्षमा अर्ज म्हणजे सरळपणा, जया संतोष आणि सत्य या पंचकडीचे अमृताप्रमाणे तू सेवन कर. या कडीचं काय करायला पाहिजे, पंच कडीचं अमृतासारखं सेवन करायला सांगतात. म्हणून अशा पद्धतीनं आचार्यांनी आपल्याला या ठिकाणी

अशा प्रमाणे आचार्यांनी आपल्याला अद्वैत ज्ञानाचा सिद्धांत आपल्यासमोर मांडलेला आहे आणि आपण आनंदानं या सिद्धांताचा स्वीकार करून आनंदानं जीवन जगायला पाहिजे असा आपल्याला इथं आचार्य निरोप देतात पुंडली।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक आपण हळूहळू समजून घेणार आहोत. त्याचा पहिला श्लोक आहे, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमू शारदा मूळ चत्वारवाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. समर्थ रामदास स्वामींचे 205 मनाचे श्लोक आहेत. त्यात मनाला बोध केलेला आहे. हा मनोबोध साधा सोपा वाटला तरी उपनिषदं, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव यासारख्या प्रमाण ग्रंथात जे तत्व स्पष्ट करून सांगितले आहे तेच या मनोबोधातही सांगितलेलं आहे. शब्द सोपे पण अर्थ कठीण आहे. भक्ती, योग, ज्ञान, वैराग्य यासंबंधीचे सुस्पष्ट विचार यात आलेले आहेत. पहिला श्लोक मंगलाचरणाचा आहे. ग्रंथाचा प्रारंभ मंगलाचरणाने करण्याचा प्रघात आहे. मंगलाचरणात आराध्य दैवत म्हणजे विघ्नहर्त्या श्री गणेशाचे स्मरण, देवी शारदेचं स्मरण, त्यांच्या रूपगुणांचं वर्णन, नंतर त्यांना नमन, वंदन, प्रार्थना आणि त्यांच्या आशीर्वादांची अपेक्षा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या प्रारंभी ओंकार रूप गणेशाचं स्मरण आणि त्याला वंदन केलं आहे. त्यानंतर अभिनव वाघविलासनी जी शारदा तिला वंदन केलेलं आहे. आता हा गणेश म्हणजे गणांचा, इंद्रियांचा अधिपती आहे आणि सर्व त्रिगुणांचा ईश म्हणजे स्वामी आहे. शिवाय तो निर्गुणाचा मूळारंभ आहे, म्हणजे सगुण निराकार परमात्मा ओंकाररूप गणेशाच्या रूपाने प्रथमच सगुण साकार झालेला आहे. निर्गुण परमात्म्याचे सगुण रूप हा गणेश. निर्गुण परमात्म्याच्या उपासनेला या सगुण सागर गणेशापासून प्रारंभ करायचा आहे आणि शेवटी निर्गुण निराकाराशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे. निर्गुण अदृश्य असल्यामुळे ते चटकन लक्षात येत नाही, म्हणून प्रथम दृश्य सगुणापासून प्रारंभ करून सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे असं म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे सगुणाची उपासना पहिल्यांदा क्रियेच्या अंगाने करायची, म्हणजे आपण देवपूजा करतो, भजन पूजन करतो, नामस्मरण करतो, तीर्थयात्रेला जातो, इथून सुरुवात करायची आणि मग जिथून हे सगुण साकार झालं, प्रगट झालं, त्या निर्गुणाशी आपल्याला तदाकार व्हायचं आहे, मिळून जायचं आहे. आणि तसं त्याच्याशी मिळून गेल्यावर पुन्हा भक्ती करायची. जे ज्ञानपूर्व भक्ती ही कृतीच्या अंगाने आहे आणि ज्ञानोत्तर भक्ती ही सहज कर्माने आपोआपच होत असते. आणि ज्ञानोत्तर भक्ती आली की तिथं सगळी साधना पूर्ण होते, म्हणजेच जीव चैतन्याला सगुण ईश चैतन्याकडून निर्गुण ब्रह्मचैतन्याकडे जायचं आहे असा हा प्रवास आहे. आता श्री शारदा ही परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या चार वाणींची जननी म्हणजे वाग्देवता आहे. पुरुष आणि प्रकृती, शिव आणि शक्ती, तशी श्री गणेश आणि श्री शारदा ही जोडी आहे. ह्या ना शारदेला नमन कशासाठी करायचं? तर तिची कृपा व्हावी, तिचे आशीर्वाद मिळावे म्हणून. शिवाय शब्दजालम महारण्यम या शब्दाच्या जंजाळात न सापडता आपल्याला राघवाचा पंथ मोकळा व्हावा म्हणून प्रथम शब्दांची टरफलं जे वाच्यार्थ हा बाजूला सारायचा आहे आणि त्यातील लक्षार्थ ब्रह्मरस ब्रह्मानंद ज्याला म्हणतात तो आपल्याला चाखायचा आहे म्हणून शारदेला वंदन केलेलं आहे. कारण ही शारदा विश्वमोहिनी आहे. तेव्हा ह्या शब्दातून बाहेर पडून आपल्याला शब्दातीत अवस्था आत्मस्थिती ही प्राप्त करून घ्यायची आहे. अमृतानुभवात शब्द खंडन केलेलं आहे आणि असं म्हणतायत की शब्द ही उपयोगी वस्तू आहे पण तिचा वापर मर्यादित प्रमाणात केलं पाहिजे, त्यात अडकून उपयोगी नाही. श्री ज्ञानस्वरूप गणेश आणि श्री शक्तिस्वरूपिणी शारदा यांना वंदन केल्यानंतर शेवटच्या चरणामध्ये समर्थ ग्रंथाचं प्रयोजन काय आहे, कोणत्या हेतून हा ग्रंथ लिहायचा आहे हे स्पष्ट करतात. आणि सगळ्या साधनेची शेवटी फलश्रुती काय आहे, तर या अनंत राघवाच्या पंथावर वाटचाल करून त्या राघवाची भेट घ्यायची आहे. परंतु हा राघव तरी आहे कसा, तर हा सर्वव्यापी सर्वात्मक अनंत आहे. हा निर्गुण निराकार असून आपल्या सन्निधीच आहे, अगदी हृदयस्थ आहे. ईश्वर सर्व भूतानां हृदयशेर्जुन तिष्ठते. पण हा आतला प्रवास दीर्घकालचा जन्मजन्माचा आहे आणि तो अत्यंत सूक्ष्म आहे. कारण आत्मा हा सूक्ष्माती सूक्ष्म आहे. हा मार्ग कसा आक्रमायचा, त्यासाठी काय करायचं, काय सोडायचं, या मार्गात अडचणी कोणत्या, या आपण यानंतरच्या श्लोकातून हळूहळू पाहणार आहोत. हरिओम तत्सत.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया दादा जोशी यांची गीतरचना. संगीत श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्तिरचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया राणा पवार यांची गीतरचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे ज्योत्सना भोळे यांचा.

श्रोते हो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। ऐकूया भारा तांबे यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर माणिक वर्मा यांचा।

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया शिवदास महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग सामंत सारंग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग सामंत सारंग. ऐकूया वसंत गात यांची गीतरचना. संगीत आहे माणिकराव ठाकूरदास यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
2: श्रोते हो, पंडित जसराज यांच्या स्वरातील नारायणी स्तुती आता ऐकूयात.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोतेहो, ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे ऋषिकेश रानडे आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे दत्तप्रसाद रानडे यांचा.

श्रोतेहो, संत सावता महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष. दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष. याचं पुनःप्रसारण 3:55

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोतेहो भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना. आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

ಮಂಗಲಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे अण्णा जोशी यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948, आज मंगळवार, निज ज्येष्ठ अमावास्या अर्थात 14 जुलै 2026। आजचं नक्षत्र आहे पुनर्वसू नक्षत्र। दर्श अमावास्या आज दुपारी 3:13 आहे। मिरज इथे आज वीरभद्र रथोत्सव आहे। आष्टा जिल्हा सांगली इथे आज जोगिण्योत्सव आहे। आटपाडी जिल्हा सांगली इथे आज श्री चौंडेश्वरी उत्सव आहे। पेठ वडगाव तालुका हातकणंगले इथे देखील आज श्री चौंडेश्वरी उत्सव आहे। आषाढी वारीमध्ये संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आजचा प्रवास जेजुरीपासून निघून वाल्हे इथे मुक्कामी आहे। तर जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा प्रवास उडवंडी गवळ्याची ते बारामती असा आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचार धन। पांडुरंगाच्या प्राप्तीविषयी संत ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या एका अभंगात म्हणतात, सुढाळ ढाळाचे मोती अष्टई अंगे लवे ज्योती, जया होय प्राप्ती तोची लाभे, हातीचे निधान जाय मग तू करीसी काय, पोळली यावरी हाय निवऊ पाहे, अमृते भोजन घडे कांजियाने चूळ जोडे, मग तये चरफडे नीती नाही, अंगी आला नाही घावो तव ठाकी एक ठावो, बाप रखुमा देवी वरा विठ्ठलू नाही। याचा अर्थ असा, पाणीदार सुढळ मोती जसे असावेत त्याप्रमाणे हे मनुष्य शरीर जीवाला प्राप्त झालेलं आहे। मनुष्य शरीरच भगवत प्राप्तीचं साधन आहे। ते जर केलं नाही तर हा मनुष्य शरीर रूपी ठेवा हातातून एकदा का गेला तर तू काय करणार? पोळल्यानंतर हाय हाय करण्याचा काय उपयोग? दुसरं असं की अमृताचं भोजन मिळण्याचा योग आला आणि गेला आणि नंतर चूळभर भाताची पेज पिण्याचा प्रसंग आला तर नुसतं मनातल्या मनात चरफडत बसावं लागेल। याशिवाय दुसरा उपाय तो काय? याकरिता मृत्यूचा घाव अंगावर आला नाही तोपर्यंतच जगाचा अधिपती जो रखुमादेवीचा पती आणि माझे पिता श्री विठ्ठल त्यांची प्राप्ती करून घे असं माऊली सांगतात। जय जय राम कृष्ण हरी।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत भविष्य पुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण, श्री योगेश्वर महाराज देशपांडे, पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी, पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज, पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आता एकातून एक प्रश्न पुढे उपस्थित झाला. पंचमी तिथी नागदेवतांसंबंधाने आहे असं म्हटलं. शतानिकाने पुढचा प्रश्न उपस्थित केला, तो श्रवण करतोय. त्याने जिज्ञासाने पुढचा प्रश्न उपस्थित केला, कारण आपल्या कुळात पूर्वी तसं घडून गेलेलं आहे म्हणून त्याने प्रश्न उपस्थित केला. शतानिक, जन्मेजय आणि परीक्षिती, परीक्षितीला दंश झालेला आहे म्हणून साहजिक त्याने सर्प हा विषय निघाल्याबरोबर प्रश्न उपस्थित केला की ऋषीवर, सर्पदंशाने ज्याला मृत्यू प्राप्त होतो त्याची गती काय? सर्पदंशाने मृत्यू प्राप्त होतो त्याची गती काय? सुमंत म्हणताय तो अपमृत्यू आहे. हा अपमृत्यू असल्यामुळे त्याला साहजिक अधोगती प्राप्त होते. परंतु त्यावर सुद्धा नागपूजन हाच उपाय त्यांनी सांगितला. नागपूजन सांगितलं, सर्पांना नागदेवतांनाही पूर्वीपासून पूजनीयच म्हटलेलं आहे. सर्पांचं पूजन म्हटलंय, केवळ आजकालच प्रचार होतोय की सर्पांना वाचवा, सर्प हा शेतकऱ्याचा मित्र आहे वगैरे वगैरे. हे केवळ आजचाच प्रचार आहे, अशातला भाग नाही. यांचं पूजनीय आधीच म्हटलेलं आहे, पण या गोष्टीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते. की पुराणांमध्ये जे सांगितलं आहे त्यापेक्षा आज का आम्ही वेगळं सांगतोय असं दाखवण्याचा प्रयत्न होतो. पण वेगळं काय आहे? सर्प या देवतेला, सर्पांना देवता म्हटलंय, नाग देवता म्हटलंय आणि पूजन हा विषय त्या ठिकाणी सांगितला, पूजनीय म्हटलंय. आणि पूजन म्हणजे अंधश्रद्धा नाही, सगळ्यात महत्वाचा विषय आहे. पूजन म्हणजे अंधश्रद्धा नाही. कसं काय हो पूजन म्हणजे अंधश्रद्धा नाही? पूजन म्हणजे काय आहे? तो सद्भाव आहे. आतमध्ये असणारा हा सद्भाव प्रगट करण्याची जी क्रिया आहे ते पूजन आहे. आणि पूजन म्हणजे जर अंधश्रद्धा असेल तर सगळ्यात पहिली मोठी अंधश्रद्धा ती दिल्लीला होते. प्रधानमंत्री येतात, अमर जवान ज्योती जवळ समोर येऊन पुष्पचक्र वाहतात, मेलेल्या जवानांना पुष्पचक्र वाहून काय करतात? अंधश्रद्धा नाही तर काय? पण कोणी बोलेल याबद्दल की ही अंधश्रद्धा आहे? कि जे कोणी अज्ञात सैनिक मृत झाले त्यांच्या नावाने एक अखंड ज्योत पेटलेली आहे आणि तिथं पुष्पचक्र व्हायला संपलं सगळं, ही पूजा झाली, मग ही अंधश्रद्धा नाही का? कितीतरी राजकीय अंधश्रद्धा आहेत पण एकही महाभाग तसं या अंधश्रद्धेतून बाहेर येत नाही सांगायला. केवळ हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या अंधश्रद्धांच्या बाबतीत उच्चार होतो, पण राजकीय अंधश्रद्धा तर भरमसाठ आहेत, अतिशय आहे. की शपथ घ्यायची हा काय प्रकार आहे? मंत्रिपदाची शपथ घेणे ही अंधश्रद्धा नाही तर काय आहे? न्यायालयात शपथ घेणं ही अंधश्रद्धा नाही तर काय आहे? अगदी एखाद्या वस्त्राला सलामी देणं हे सुद्धा अंधश्रद्धाच आहे. ज्याला आम्ही झेंडा म्हटलं, ध्वज म्हटलंय, पण त्याला सलामी देणं ही सुद्धा एक प्रकार अंधश्रद्धा आहे. कारण देशापेक्षा झेंडा मोठा होतो, देश मोठा होत नाही, देशापेक्षा झेंडा मोठा होतो. कोणाला हे मोठं विचित्र विधान वाटेल, पण नाही. जर ती अंधश्रद्धा ठरू शकत नाही, मग ही कशी काय अंधश्रद्धा आहे? एखाद्या ध्वजाला प्रणाम करणं, सलामी देणं ही अंधश्रद्धा नाही. मृत झालेल्या जवानांना पुष्पचक्र तिथं वाहणं ही अंधश्रद्धा नाही. मंत्र्यांनी शपथ घेणं किंवा न्यायालयात शपथ घेणं ही जर अंधश्रद्धा नाही, तर पूजन करणं ही अंधश्रद्धा आहे का? आताच हायकोर्टाने ज्योतिषशास्त्र एक शास्त्र म्हणून जरा मान्यता दिली. किती अंधश्रद्धा नाही, ज्योतिषशास्त्र आहे, विज्ञान आहे, ग्रह नक्षत्र ताऱ्यांच्या परिभ्रमणावरती जे काही केलेलं आणि नाहीतरी सर्वच शास्त्र 100%च्या 100% जे सांगतात ते घडतात असं नसतं. म्हणून जरी वैद्यकीय शास्त्रानुसार मोठमोठे शोध लागलेले आहेत, अनेक प्रकारचे ऑपरेशन्स होतात, पण सगळे सक्सेस होतातच असं नाही. कारण कुठेतरी अपूर्णता राहते, मानवी त्रुटी राहते, मानवी त्रुटीतून ती गोष्ट 100% शक्य होत नाही. म्हणून शास्त्राचा उपयोग करणारी व्यक्ती किती पात्र आहे त्याच्यावरती त्याची फलश्रुती अवलंबून आहे. तसे अंधश्रद्धेचा विषय झाला की पूजन ही काही अंधश्रद्धा नाही. एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यावर, मृत्यू झाल्यावर सुद्धा 2 मिनिटं त्याच्यासाठी शांत उभं राहणं ही सुद्धा अंधश्रद्धा झाली. की मी शांत राहिले आणि त्याला काय होणार आहे? मृत झालेल्या व्यक्तीला मी इथं 2 मिनिटं, अर्थात त्या 2 मिनिटात शांत राहतो का खरंच माणूस? आतमध्ये काय व्यापार चाललेले असतात?
खरंच त्या व्यक्तीचं स्मरण होत असतं का आणि त्याच्या भावना खरंच तिथपर्यंत पोचतात का? म्हणजे पुन्हा तो श्रद्धा अंधश्रद्धा, पण या विषयावर या सगळ्या राजकीय सरकारी अंधश्रद्धा आहेत पण त्याच्यावर कोणी बोलत नाही. इतर धर्मांचं तर सोडूनच द्या, जे काही सगळे विषय आहेत ते केवळ हिंदू धर्माशी संबंधित येतात. हिंदू धर्मामध्ये ही अंधश्रद्धा, ती अंधश्रद्धा, पूजन पूजन काय, सगळं पुराणांमध्ये सारखं आपलं पूजन पूजन सांगितलेलं आहे. याचं पूजन करा, झाडाचं पूजन करा, नागाचं पूजन करा, अमुक पक्षाचं पूजन करा, नदीचं पूजन करा. पूजन म्हणजे काय आहे? तर सद्भाव प्रकट करणे. तर याही सगळ्या गोष्टी ज्या आता सांगितल्या की जवानांच्या बाबतीत सद्भाव प्रकट करणे, मृत झालेल्या व्यक्तीच्या बाबतीत सद्भाव प्रकट करणे हा मूळ मुद्दा आहे, ती अंधश्रद्धा ठरू शकत नाही. ते सश्रद्ध आहे, श्रद्धेसह आहे, ते अंधश्रद्धा नाही. तसं ही पूजन करणं सुद्धा अंधश्रद्धा नाही. नागदेवतेच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी म्हटलं की नागांना देवत्व दिलं आहे, केवळ मित्र म्हटलेलं नाही, त्यांना देवत्व दिलेलं आहे. आणि म्हणून श्रद्धा अंधश्रद्धा या विषयाचं संशोधन विज्ञान करू शकत नाही. काही काही ज्या गोष्टी आहेत विज्ञान या सगळ्या गोष्टी सिद्ध करू शकत नाही. उदाहरणार्थ माणसाला मन आहे हे विज्ञानाने सिद्ध करून दाखवावं. विज्ञानाने माणसाला मन नावाची गोष्ट आहे किंवा इंद्रिय ज्याला म्हटलेलं आहे, 10 इंद्रियांचा स्वामी 11वा मन असं ज्याला म्हटलं आहे, त्याचं संशोधन विज्ञान करू शकतंय? नाही करू शकत. किती प्रकारच्या टेस्ट घेतल्या आणि मन आहे न आहे वगैरे वगैरे काय सिद्ध करणार आहे? पण मन नाही हेही सिद्ध करू शकत नाही की मन नाही हे सिद्ध करता येत नाही, कारण या सगळ्या गोष्टी विज्ञानाच्या भाषेत सिद्ध करता येत नाही. उदाहरणार्थ शांती हा जो एक सद्गुण आहे, अनेक सद्गुणांमध्ये शांती हा जो सद्गुण आहे तोही विज्ञानाच्या पातळीवर सिद्ध करता येत नाही आणि कुठल्या औषधाने मिळवता येत नाही की ही गोळी घेतली म्हणजे मला शांती प्राप्त होईल, नाही करता. तर अशा विज्ञान या बाबतीत अपूर्ण आहे. जे भौतिक विज्ञान अपूर्ण आहे त्या पुढचं असणारं विज्ञान अपूर्ण नाही. भौतिक विज्ञान या संदर्भात अपूर्ण आहे. आमच्याकडे केवळ भौतिक विज्ञानाचा विचार नाही तर त्या पलीकडे असणारं दैवी आणि आत्मिक विज्ञान या पुराणांनी मांडलेलं आहे, वेदशास्त्रांनी मांडलेलं आहे. आणि त्यासाठी बाकी कुठली प्रयोगशाळा लागत नाही, हीच एक प्रयोगशाळा आहे. दैविक आणि आत्मिक विज्ञानाच्या अभ्यासासाठी आपलं शरीर हीच प्रयोगशाळा आहे आणि ही सगळी इंद्रिय हीच उपकरण आहे. त्यातूनच त्याला ज्याला त्याला तो प्रयोग करून सिद्ध करता येतं. बाकी कुठल्याही कागदावर ते येत नाही, कुठल्याही कागदावर दृश्य स्वरूपात ते दाखवता येत नाही. असं या संदर्भात आहे. विषयांतर न करता हा मुद्दा मांडू की पूजन हा सद्भाव आहे. नागदेवतेचं पूजन या ठिकाणी म्हटलं. त्यावेळेला राजा शतानिक आणि महर्षी सुमंत यांच्यामध्ये मोठी एक सुंदर चर्चा झाली, सर्प विज्ञान सर्पांसंबंधात. राजाने प्रश्न विचारले, अनेक प्रश्न विचारले सर्पांसंदर्भात. आता त्या काळी सुद्धा कुठल्या माध्यमातून एवढं संशोधन केलं आहे, आश्चर्य वाटेल असं आहे की एक अफाट अफलातून असं निरीक्षण आहे, मांडणी आहे, प्रतिपादन या ठिकाणी केलेलं आहे, संशोधन केलेलं आहे. राजाने प्रश्न विचारले की सर्पांची लक्षणं काय, रंग किती, किती प्रकारच्या जाती. त्याचप्रमाणे जे अनेक प्रश्न त्याने उपस्थित केलेले आहेत त्यावर सुमंत ऋषी सांगतायत की राजन तू जो हा प्रश्न विचारतोय सर्पांसंदर्भात तसाच एक चर्चा पूर्वी घडलेली आहे. पूर्वीच्या चर्चेचा मी आधार देतो. सुमेरू पर्वतावर कश्यप ऋषी आणि गौतम ऋषी दोघांमध्ये चर्चा झालेली आहे सर्प या विषयावरती. त्याचा उल्लेख या ठिकाणी केला. तेव्हा गौतम ऋषींनी कश्यप ऋषींना प्रश्न विचारले होते, हेच तू जे विचारतोय तेच, की सर्पांची लक्षणं, त्यांचे रंग, जाती, वर्ण, स्वभाव कसे आहेत, त्यांची उत्पत्ती कशी झाली आहे, ते विष कसे सोडतात, किती प्रकारचे दात असतात,
ती सर्पणी गर्भवती कशी होते, प्रसवते कशी काय, सर्पांमध्ये सुद्धा स्त्री पुरुष लक्षणं किंवा नरमादी स्वरूप काय आहे कसं ओळखायचं, तर दंश कुठल्या कशा प्रकारे करता, का करतात, कुठल्या कारणाने करतात आणि सर्प कोणकोणत्या कारणाने मरतात, ही सगळी मीमांसा यामध्ये केलेली आहे अशी ही चर्चा या ठिकाणी मांडली. महर्षी कश्यप सांगतात गौतमांना, मी आता तुम्हाला हे गौतम मी याचं भेद सर्पांचे भेद सांगतो, वर्गीकरण करतो. आषाढ आणि जो ज्येष्ठ महिना आहे तो कालावधी सर्पांचा मध असतो, त्या काळामध्ये ते मैथुन करतात आषाढ आणि ज्येष्ठ महिन्यामध्ये, आणि पावसाळा प्रारंभित झाला की त्या पावसाळ्यामध्ये हे ती सर्पिणी चार महिनेपर्यंत गर्भ उदरामध्ये धारण करते, अंडे जे असतात. आणि कार्तिक महिन्यात साधारणतः अश्विन कार्तिकामध्ये ही सर्पिणी अंडे जे प्रसवते, तिची क्षमता किती कुठपर्यंत की 240 पर्यंत अंडे ती प्रसवू शकते सर्पिणी, इथपर्यंत त्यांनी वर्णन केलं. आणि जेव्हा ती सर्पिणी अंडे प्रसवते तेव्हा त्यातली काही अंडी ती भक्षणही करते, भक्षण करते अन्न म्हणून, पण प्रकृतीच्या

सर्प निर्माण होतात. जेव्हा त्या अंड्यातून हे सर्प बाहेर पडतात, 7 दिवसात त्यांचा वर्ण कृष्ण वर्ण होतो, काळसर रंग तयार होतो. तसं पाहिलं तर हे गौतम ऋषी, सर्पाचं आयुष्य हे 120 वर्षापर्यंत सुद्धा असू शकतं, 120 वर्षापर्यंत सुद्धा असू शकतं. जर त्याचा या पुढच्या प्रकारांनी मृत्यू झाला नाही तर तो जगू शकतो तितका. सर्पांचे मृत्यू हे 8 प्रकारे होतात. पहिला प्रकार सांगितला, मोरांच्या द्वारे सर्प मारले जातात. दुसरा आहे, मनुष्याकडून सर्प मारले जातात. तिसरा, सर्पाचा मृत्यू होतो चकोर पक्षाकडून. चौथा मृत्यू जो होतो सर्पाचा, तो मांजरीच्या द्वारे मारला जात आहे. पाचवा, मंगूस प्राणी आहे त्याच्यामार्फत सर्प मारले जातात. सहावा आहे सुकर, याद्वारे सुद्धा. नंतर सातवा, वृश्चिक दंशाने सुद्धा, विंचवाच्या दंशाने सुद्धा सर्प मृत्युमुखी पडू शकतात. आणि आठवा जो प्रकार आहे तो म्हणजे जे मोठे प्राणी आहेत, गाय बैल म्हैस किंवा हत्ती यासारख्या प्राण्यांच्या पायाखाली येऊन सुद्धा सर्प मृत्युमुखी पडू शकतात. अशा या सगळ्या कचाट्यातून जो सर्प जर वाचला तर 120 वर्षपर्यंत सुद्धा तो जगू शकतो, असं म्हणजे त्याचं कमाल आयुर्मान 120 वर्षपर्यंत असं मानलेलं आहे. जेव्हा त्या अंड्यातून तो सर्प बाहेर पडतो, 7 दिवसात त्याला दात येतात आणि 21 दिवसात त्या ठिकाणी विष तयार होतं. 7 दिवसात दात येतात, 21 दिवसात विष तयार होतं. जेव्हा त्याने प्रथम दंश केला, दंश केल्यानंतर त्याचं विष त्या दंश केलेल्या व्यक्तीमध्ये जे उतरतो आणि पुन्हा त्यामध्ये विष तयार होतं. दंश केल्यानंतर ते विष त्याच्याजवळ जे होतं ते त्या व्यक्तीत गेल्यानंतर, त्या वस्तूत गेल्यावर पुन्हा त्याच ठिकाणी विष तयार होऊ शकतं. सर्पिणीसह फिरणारा जो लहान साप आहे त्याला बालसर्प असं म्हटलं जात, बालसर्प म्हटलंय. पण हा बालसर्प सुद्धा इतका भयंकर असतो की तो 25 दिवसाचा असला तरी कोणाचे प्राण घेऊ शकतो. बालसर्प सुद्धा 25 दिवसाचा असला तरी तो प्राण घेऊ शकतो. सर्प 6 महिन्यामध्ये कात टाकतो. त्याच्या अंगावरती साधारणतः त्याला सूक्ष्म पायच म्हटलंय, जे खवले असतात त्याला सरपटण्याच्या दृष्टीने 240 अशा प्रकारची संख्या त्याच्या अंगावरती असते. ज्या सापांचे दात लाल पिवळे अथवा पांढरे असतात त्यांच्या विषाचा वेग मंद असतो. ते साप अल्पायू आणि घाबरट असतात असं या ठिकाणी सांगतात. सापाचं 1 मुख 2 जिव्हा आणि त्यामध्ये असणारे जे दात, त्यातले प्रमुख 4 दात, ज्या 4 दाढा ज्या आहेत त्या सगळ्यात घातक आहेत, ज्यामध्ये दंश करून संपवण्याची जी क्षमता आहे. त्या 4 दाढांची नावं या ठिकाणी सांगितली की मकरी, कराली, कालरात्री आणि यमदूती. अशा 4 दाढा ज्या अक्राळ विक्राळ आहेत किंवा संपवणाऱ्या अशा या 4 दाढा, मकरी, कराली, कालरात्री आणि यमदूती, यातली सगळ्यात लहान जी दाढ म्हटली ती यमदूती आहे. पण जरी ती लहान आहे तरी तिच्यातला जे दंश करण्याची क्षमता जी आहे किंवा त्याचा प्रभाव तो सर्वात भयंकर आहे. जेव्हा दंश करताना साप या दाढेचा वापर करतो तेव्हा दंश केलेली व्यक्ती तात्काळ मरते. यमदूती संदर्भात सांगितलं, यमदूती दाढेने दंश केलेला प्राणी कुठल्याही मंत्र तंत्र औषधीने वाचू शकत नाही, इतक्या झपाट्याने विष शरीरामध्ये पसरत. दुसरी जी मकरी नावाची दाढ आहे, दंश करताना जिचा वापर साप करतो, त्या दाढेने दंश केलाय की नाही हे कशावर ओळखायचं? तर जेव्हा दंश केलेल्या ठिकाणी एखाद्या शस्त्राच्या आकाराचं चिन्ह असेल तर ते मकरी या दाढेने त्याने दंश केलेला आहे. कराली दाढेने जर दंश केला असेल तर कावळ्याच्या पायाप्रमाणे चिन्ह दिसतं. कालरात्री दाढेने जर दंश केला असेल

0: तर हाताप्रमाणे चिन्ह दिसतं, आणि यमदूती दाढीने जर दंश केला असेल तर कासवा कुर्माप्रमाणे चिन्ह दंश केलेल्या ठिकाणी दिसतं. दंश झाल्यावर त्या व्यक्तीचे जर प्राण वाचवायचे किंवा विष त्या व्यक्तीच्या शरीरात शिरलंय, कश्यप ऋषी सांगतात की सर्पदंश झालेल्या व्यक्तीला गुळ मिश्रित भात खायला द्यावा, कडू अन्न एकतर खायला द्यावं अथवा अतिशय तिखट पदार्थ खायला द्यावा, एकतर खूप गोड एकतर खूप कडू नाहीतर एकदम तिखट असं त्याला खायला द्यावं. कश्यप ऋषी आणखी एक वेगळ्या प्रकारचा मुद्दा मांडतात, तसं पाहिलं तर सर्पाच्या दाढेत विष आहे असं म्हणता येणार नाही, दाढेत विष आहे असं म्हणता येणार नाही असं एक वेगळं प्रतिपादन त्यांनी केलं. ते म्हणतात की जेव्हा त्याचं खऱ्या अर्थाने विष जे असतं ते डोळ्याच्या अवतीभोवती आहे, सर्पाच्या डोळ्याच्या अवतीभोवती विष आहे. जेव्हा एखादी वस्तू त्यांनी बघितली आणि जो क्रोध उफाळला की त्या क्रोधाचा आविष्कार त्याच्या ज्या मस्तकात रंध्रामध्ये होतो आणि तिथून ते विष प्रवाहित होऊन त्याच्या दाढेपर्यंत धमणीच्या द्वारे पोचतं, मग ते दातामध्ये, आणि अर्थात ही जी प्रक्रिया आहे त्याला व्हायला काही वेळ लागत नाही, क्षणार्धात घडणारी ही प्रक्रिया आहे की त्याने बघितलं आणि ते त्या धमणीच्या द्वारे विष दातापर्यंत पोचलं आणि तेव्हा तो दंश करतो. आता सर्प दंश होण्याची सुद्धा 8 कारण आहेत, सर्पाचे दंश होण्याचे सुद्धा 8 कारण. एखाद्या वस्तूच्या खाली पायाखाली तो दाबला गेला त्याला इजा पोचली की तो दंश करतो, हा पहिला, हे पहिलं कारण सांगितलं. दुसरं कारण सांगितलं की पहिलं काहीतरी शत्रुत्व त्याच्या ठिकाणी निर्माण झालं, त्या शत्रुत्वातून सुद्धा दंश होतो. तिसरं कारण सांगितलं की त्याला जर स्वतःच्या जीवाची भीती वाटली तरीही दंश होतो. चौथं कारण सांगितलंय की त्याच्या ठिकाणी जो उन्माद आहे त्या उन्मादामुळे त्याने दंश केला, हे एक कारण सांगितलं. पाचवं कारण सांगितलं की त्याला भूकेने तो व्याकुळ झालेला आहे, भूक लागलेली आहे, तेव्हाही तो क्रोधाच्या आविष्कारात दंश करतो. पुढचं कारण सांगितलं की त्याला जे विष आहे, निर्माण होणारं विष आहे, त्या विषाचा आवेग सहन न झाला की तरीही तो दंश करतो. नंतर जे सातवं कारण आहे की आपल्या संततीच्या प्रजेच्या रक्षणासाठी सुद्धा तो दंश करतो. आणि शेवटचं आठवं कारण म्हटलंय काळाची इच्छा, काळमृत्यू. या दृष्टीने काळाच्या प्रेरणेने सुद्धा दंश करणं, ज्याला कालसर्प म्हटलं, काळाच्या प्रेरणेने दंश करणं. महर्षी कश्यप सांगतात की सापाने दंश केल्याबरोबर विष आत सोडण्यासाठी लगेच तो उपडा होतो आणि त्या दाढेतून विष त्या जिथं घाव केला आहे तिथं शिरवण्यासाठी दंश केल्यावर तो उपडा होतो, ही जी त्याची पद्धती आहे. आणि त्याची दाढ ती उलटी झाल्यानंतर शरीरात ती शिरते आणि विष आतमध्ये जात आहे. जेव्हा आता सापाने नेमका कुठल्या कारणाने दंश केला हे सुद्धा, साप जरी निघून गेला तरी त्या दंश झालेल्या एकंदर परिस्थितीवरून ओळखता येतं असं कश्यप ऋषी सांगतात. जर त्या ठिकाणी एकच दाढ्याचं चिन्ह दिसलं तर सापाने द्वेषामुळे त्याच्या ठिकाणी जो द्वेष आहे म्हणून ते दंश केला असं लक्षात येत. नंतर एकच रेषेप्रमाणे सरळ चिन्ह असेल तर त्याने उन्मादामुळे दंश केला आहे असं लक्षात येतं. त्याचबरोबर त्याने घाव दिसला नाही कुठलाय, दंश केला आपण काय असं विशिष्ट जखम दिसली नाही, घाव दिसला नाही तर आपल्या संतान अपत्यांच्या रक्षणासाठी त्याने दंश केलाय असं दिसतं. नंतर कावळ्याच्या पायाप्रमाणे असणारा किंवा तीन धाडा किंवा चार धाडा दिसल्या दंश केलेल्या असा, तर तिथं काळाच्या प्रेरणेने त्याने दंश केला असं समजावं. आणि काळाच्या प्रेरणेने जिथं दंश झालेला आहे त्यावर कुठलीही चिकित्सा उपयोगाची ठरत नाही. असे हे सर्प दंशाचे संबंधाने निरीक्षण सांगितलं. त्यानंतर सर्प दंशाचे सुद्धा तीन भेद मानले कश्यप ऋषींनं सांगितले. दंशाचे सुद्धा तीन भेद, दंष्ट, दंष्टानुपीत आणि दंष्टोद्धत असे तीन भेद सांगितले. दंष्ट, दंष्टानुपीत आणि दंष्टोद्धत. दंष्ट असा आहे की ज्याने दंश केला आणि तो फणा झुकवली खाली फक्त आणि आता जाणार निघून, दंश केला आणि फणा जो कोणतो अजून गेला नाही पण जाणार आहे, तर त्याला दंष्ट असं म्हटलं. दुसरा प्रकार म्हटला की त्याने दंश केला आणि लगेच तो निघून गेला, तर त्याला दंष्टानुपीत असं म्हटलं. आणि तिसरा प्रकार सांगितला की दंश केल्यानंतर लगेच तो उपडा झाला, तर त्याला दंष्टोद्धत असा हा तिसरा प्रकार म्हटला. गौतम ऋषींना महर्षी कश्यप सांगतात, आता दंश झाल्यानंतरचे जे पुढचे परिणाम आहेत त्याचंही वर्णन या ठिकाणी केलं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भविष्य पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक आपण हळूहळू समजून घेणार आहोत. त्याचा पहिला श्लोक आहे, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमू शारदा मूळ चत्वारवाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. समर्थ रामदास स्वामींचे 205 मनाचे श्लोक आहेत. त्यात मनाला बोध केलेला आहे. हा मनोबोध साधा सोपा वाटला तरी उपनिषदं, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव यासारख्या प्रमाण ग्रंथात जे तत्व स्पष्ट करून सांगितले आहे तेच या मनोबोधातही सांगितलेलं आहे. शब्द सोपे पण अर्थ कठीण आहे. भक्ती, योग, ज्ञान, वैराग्य यासंबंधीचे सुस्पष्ट विचार यात आलेले आहेत. पहिला श्लोक मंगलाचरणाचा आहे. ग्रंथाचा प्रारंभ मंगलाचरणाने करण्याचा प्रघात आहे. मंगलाचरणात आराध्य दैवत म्हणजे विघ्नहर्त्या श्री गणेशाचे स्मरण, देवी शारदेचं स्मरण, त्यांच्या रूपगुणांचं वर्णन, नंतर त्यांना नमन, वंदन, प्रार्थना आणि त्यांच्या आशीर्वादांची अपेक्षा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या प्रारंभी ओंकार रूप गणेशाचं स्मरण आणि त्याला वंदन केलं आहे. त्यानंतर अभिनव वाघविलासिनी जी शारदा तिला वंदन केलेलं आहे. आता हा गणेश म्हणजे गणांचा, इंद्रियांचा अधिपती आहे आणि सर्व त्रिगुणांचा ईश म्हणजे स्वामी आहे. शिवाय तो निर्गुणाचा मुळारंभ आहे, म्हणजे सगुण निराकार परमात्मा ओंकाररूप गणेशाच्या रूपाने प्रथमच सगुण साकार झालेला आहे. निर्गुण परमात्म्याचे सगुण रूप हा गणेश. निर्गुण परमात्म्याच्या उपासनेला या सगुण सागर गणेशापासून प्रारंभ करायचा आहे आणि शेवटी निर्गुण निराकाराशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे. निर्गुण अदृश्य असल्यामुळे ते चटकन लक्षात येत नाही, म्हणून प्रथम दृश्य सगुणापासून प्रारंभ करून सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे असं म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे सगुणाची उपासना पहिल्यांदा क्रियेच्या अंगानी करायची, म्हणजे आपण देवपूजा करतो, भजन पूजन करतो, नामस्मरण करतो, तीर्थयात्रेला जातो, इथून सुरुवात करायची. आणि मग जिथून हे सगुण साकार झालं, प्रगट झालं, त्या निर्गुणाशी आपल्याला तदाकार व्हायचं आहे, मिळून जायचं आहे. आणि तसं त्याच्याशी मिळून गेल्यावर पुन्हा भक्ती करायची. जे ज्ञानपूर्व भक्ती ही कृतीच्या अंगाने आहे आणि ज्ञानोत्तर भक्ती ही सहज कर्माने आपोआपच होत असते. आणि ज्ञानोत्तर भक्ती आली की तिथं सगळी साधना पूर्ण होते, म्हणजेच जीव चैतन्याला सगुण ईश चैतन्याकडून निर्गुण ब्रह्मचैतन्याकडे जायचं आहे असा हा प्रवास आहे. आता श्री शारदा ही परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या चार वाणींची जननी म्हणजे वाग्देवता आहे. पुरुष आणि प्रकृती, शिव आणि शक्ती, तशी श्री गणेश आणि श्री शारदा ही जोडी आहे. ह्या ना शारदेला नमन कशासाठी करायचं? तर तिची कृपा व्हावी, तिचे आशीर्वाद मिळावे म्हणून. शिवाय शब्दजालम महारण्यम या शब्दाच्या जंजाळात न सापडता आपल्याला राघवाचा पंथ मोकळा व्हावा म्हणून प्रथम शब्दांची टरफलं जे वाच्यार्थ हा बाजूला सारायचा आहे आणि त्यातील लक्षार्थ ब्रह्मरस ब्रह्मानंद ज्याला म्हणतात तो आपल्याला चाखायचा आहे म्हणून शारदेला वंदन केलेलं आहे. कारण ही शारदा विश्वमोहिनी आहे. तेव्हा ह्या शब्दातून बाहेर पडून आपल्याला शब्दातीत अवस्था आत्मस्थिती ही प्राप्त करून घ्यायची आहे. अमृतानुभवात शब्द खंडन केलेलं आहे आणि असं म्हणतायत की शब्द ही उपयोगी वस्तू आहे पण तिचा वापर मर्यादित प्रमाणात केलं पाहिजे, त्यात अडकून उपयोगी नाही. श्री ज्ञानस्वरूप गणेश आणि श्री शक्तिस्वरूपिणी शारदा यांना वंदन केल्यानंतर शेवटच्या चरणामध्ये समर्थ ग्रंथाचं प्रयोजन काय आहे, कोणत्या हेतून हा ग्रंथ लिहायचा आहे हे स्पष्ट करतात. आणि सगळ्या साधनेची शेवटी फलश्रुती काय आहे, तर या अनंत राघवाच्या पंथावर वाटचाल करून त्या राघवाची भेट घ्यायची आहे. परंतु हा राघव तरी आहे कसा, तर हा सर्वव्यापी सर्वात्मक अनंत आहे. हा निर्गुण निराकार असून आपल्या सन्निधीच आहे, अगदी हृदयस्थ आहे. ईश्वर सर्व भूतानां हृदयशेर जुन तिष्ठते. पण हा आतला प्रवास दीर्घकालचा जन्मजन्माचा आहे आणि तो अत्यंत सूक्ष्म आहे. कारण आत्मा हा सूक्ष्माती सूक्ष्म आहे. हा मार्ग कसा आक्रमायचा, त्यासाठी काय करायचं, काय सोडायचं, या मार्गात अडचणी कोणत्या, या आपण यानंतरच्या श्लोकातून हळूहळू पाहणार आहोत. हरिओम तत्सत.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुद्धा वरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुद्धा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुद्धावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया दादा जोशी यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्ती रचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादर करते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.
2: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे 3 भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. 5व्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्यरूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. आंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे. तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे. तिचे दर्शन घे, तिला वंदन कर. कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल. तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत. परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर. ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर. त्यातील थोडे पाणी पी. ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल. तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर. सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर. त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये. सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर. त्यायोगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल. अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील. त्यात खूप कष्ट आहे. तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली. पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली. त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली. अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली. मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला. नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिकामाता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले. सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली. त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली. असंख्य लोकांचे कल्याण झाले. शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली. ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे. ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली. नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले. शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे. तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या. शाबरी मंत्र हे नाथ सांप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे. म्हणून शाबरी मंत्रविद्येला नाथविद्या असेही म्हणतात. या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले. पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता. ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते. शाबरी कवच महात्म्य शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे. या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे. या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते. अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे. नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना. नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे. आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे. शाबरी देवीचे, दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे. दत्तात्रय ध्यान मंत्र. ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलं भस्मांगरागोज्वलं शांतं नाद विलीन चित्त पवनं शार्दूल चर्मांबरं ब्रह्मज्ञ

नवनाथ स्मरण मंत्र गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगीरे वाणक बद्री सौज्ञा भूम्याम बभूर नवनाथ सिद्धः। नित्योपासकाने नित्य पाठात शक्यतो खंड पडू देऊ नये। प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे। कवच पाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा। उपासनेला मंगळवारी शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा। अनुष्ठानासंबंधी माहिती। अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस। महत्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9 किंवा 11 आवर्तने करावी। शीघ्र फलप्राप्तीसाठी 15, 19 किंवा 21 आवर्तने करावी। अनुष्ठानाचा संकल्प प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे। सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे। तळहातावर पळीभर पाणी घ्यावे। शाबरी देवी, दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे। त्यांना आपली अडचण सांगावी, त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे। या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळहातावरील पाणी तांबणात सोडावे। अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी। साजूक तुपाचा दिवा लावावा, तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा। सुगंधी अगरबत्ती लावावी। अनुष्ठान काळात शुचिरभूत असावे, सदाचाराने वागावे, काळे वस्त्र वापरू नये। ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम। मांसाहार आणि मद्यपान करू नये। त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये। अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी। अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी। विशेष उपासना। ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे। सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम अथ ध्यानम। ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलम निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांसचर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानाम आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्ष मां रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति रक्ष कवच शक्ति रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष श्रीमन्नाथ गुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं सिद्धाढ्यं बटुकत्रयं पदयुगं द्युतिक्रमं मंडलं वैराटाष्टचतुष्टयं च नक्कं वैरावली पंचकं श्रीमन्मालिनी मंत्रराजसहितं

जगदुद्धरणाय महानमस्याय स्वरूपाय दीर्घारिष्टं विनाशय विनाशय नाना प्रकार भोग प्रदाय मम। आपण जेव्हा दुसऱ्या करता म्हणतो त्यावेळेला त्याचे नाव उच्चारून यजमानस्य असं म्हणून पुढे म्हणावे। सर्वारिष्टं हन हन पच पच हर हर कच कच राजद्वारे जयं कुरु कुरु व्यवहार लाभं वर्धय वर्धय रणे शत्रुं विनाशय विनाशय वीनापत्ययोगं निवारय निवारय संत्युतिप्तिं कुरु कुरु पूर्णम आयुः कुरु कुरु स्त्री प्राप्तिं कुरु कुरु हुं फट स्वाहा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते विश्वमूर्तये नारायणाय श्री पुरुषोत्तमाय रक्ष रक्ष युष्मदधिनं प्रत्यक्षं परोक्षं वा अजीर्णं पच पच विश्वमूर्ते अरिन हन हन एकाहिकं द्व्याहिकं त्र्याहिकं चातुर्थिकं ज्वरं नाशय नाशय चतुरधिकान वातान अष्टादश क्षयरोगान अष्टादश कुष्ठान हन हन सर्वदोषान भंजय भंजय तत्सर्वं नाशय नाशय।

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत. शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत. नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल. काही महत्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी.

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो. धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीम श्रीम क्रीम श्रीम क्लीम ह्रीम श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा. हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा. धनवृद्धी होते. धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा. हा मंत्र व्यापार नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा. विद्याप्राप्तीसाठी ओम नमः श्रीं श्रीं अहम वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्यां देहि मम ह्रीं सरस्वती स्वाहा. कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलय काराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा. मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा. त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा. ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी. यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते. हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा. व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीम श्रीम श्रीम परमाम सिद्धिम श्रीम श्रीम ओम. हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा. ही साधना सायंकाळी करावी. व्यापार वाढेल. संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीं ह्रीं सर्व क्रोध प्रशमने स्वाहा. 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा. मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे. कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल. शुभम भवतु.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच. सादरकर्ते होते गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ अक्कलकोट संस्थानातून निवृत्त झालेले बाबासाहेब जाधव हे स्वामींचे निस्सीम भक्त होते. रोज सकाळी स्नान झाल्यावर बाबासाहेब स्वामींच्या दर्शनाला येत असत आणि स्वामींच्या चरणांवर माथा टेकवून भक्तिभावाने पूजा करीत असत. त्यांना संस्थानाकडून दरमहा 10 रुपये निवृत्ती वेतन मिळायचं. ते मिळालं की बाबासाहेब स्वामींच्या चरणांवर अर्पण करायचे. स्वामी काय करायचे तर ते 10 रुपये आपल्या ह्या परमभक्ताला प्रसाद म्हणून परत करायचे. ह्याचा दृश्य परिणाम असा व्हायचा की स्वामींच्या कृपेने त्यांना परत मिळालेल्या 10 रुपयांमधून संपूर्ण महिना सर्व प्रकारचा प्रापंचिक खर्च करूनही पैसे पुन्हा तेवढेच शिल्लक राहायचे. बाबासाहेबांना याचं खूप आश्चर्य वाटायचं. स्वामींना ते सारं सांगायचे तेव्हा स्वामी त्यांना गमतीने म्हणायचे, काळजी करू नकोस, उरलेले पैसे बाजूला एका मातीच्या मडक्यात ठेव, त्याचा विनियोग कसा करायचा ते मी तुला नंतर सांगेन. दिवस असेच आनंदाने चालले होते. बाबासाहेब समाधानाने जगत होते. त्यांच्या आता लक्षात आलं होतं की स्वामींची आपल्यावर खूप कृपा झाली आहे, प्रपंचही उत्तम चालला आहे आणि स्वामींचं नित्य स्मरणही उत्तम चाललं आहे. एक दिवस स्नान झाल्यावर बाबासाहेब स्वामींच्या दर्शनाला आले. त्यांना पाहिल्याबरोबर स्वामी चटकन म्हणाले, अरे वरून तुझ्या नावाची चिठ्ठी आली आहे, तयार राहा. बाबासाहेबांना स्वामींच्या बोलण्याचा अर्थ समजला. स्वामींच्या चरणांवर ते अक्षरशः कोसळले. ते म्हणाले, स्वामी मी जायला तयार आहे, जे प्रारब्धात आहे ते मी स्वीकारायला तयार आहे, परंतु मनातलं सांगतो अजूनही वाटतं की ह्या आपल्या चरणांवर माथा टेकून नमस्कार करावा आणि आपल्या दर्शनाने न्हाऊन निघावं. स्वामींनी आपल्या ह्या तृप्त आणि समाधानी परमभक्ताला अलगद उठवलं आणि म्हणाले, तू जरा एकाग्र होऊन माझ्याकडे पहा. बाबासाहेबांनी स्वामींकडे पाहिलं तेव्हा त्यांना श्री दत्तात्रेयांचं अचानक दर्शन झालं. ते अप्रतिम भगवंत दर्शन पाहून बाबासाहेबांना एकदम समाधीच लागली. स्वामींनी बाबासाहेबांना भानावर आणलं. स्वामी त्यांच्या समोर अचानक आलेल्या बैलाकडे बोट दाखवून म्हणाले, बाबासाहेब तुमच्यासाठी बैल समोर आला आहे, त्याच्यापाशी जा. तेव्हा बाबासाहेब बैलाकडे पाहू लागले, बैलापाशी गेले. त्या क्षणी बैल स्वामींच्या चरणांशी कोसळला आणि गतप्राण झाला. स्वामींनी बाबासाहेबांवरल्या अत्यंतिक प्रेमापोटी यमराजाने धाडलेली बाबासाहेबांच्या नावाची चिठ्ठी बैलासाठी लिहिली आणि बाबासाहेबांचे प्राण परत केले. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. ऐकूयात स्वामी संदेश. भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या मनातले भगवंत भक्तीचे हेतू शुद्ध आणि सात्विक असले की परमेश्वर तुमची काळजी घेऊ लागतो हे तुम्ही लक्षात ठेवा. कारण परमेश्वराला आपल्या लाडक्या भक्तांविषयी ममत्व असतं, प्रेम असतं. तुम्हाला सांगतो ही सारी नामस्मरणाची किमया आहे. आपण नित्य नामातच दंग राहिलो की भगवंत नामाचं कवच आपल्या भोवती तयार होतं आणि त्यामुळे मृत्यूसुद्धा झडप घालायला घाबरतो.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 आणि रात्री 11.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 14 जुलै. गुरु सांगेल तेच साधन. परमार्थ म्हणजे काय हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. परमार्थाचं जर काही मर्म असेल तर आसक्ती सोडून प्रपंच करणे हे होय. ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असं समजून वागलं म्हणजे आपल्याला त्याबाबत सुखदुःख बाधत नाही. हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेलं परमात्म्याचं नाम आपण घेत असावं. गुरु कुणाला करावं? जिथे आपलं समाधान होतं तेच गुरुपद म्हणावं. गुरुपद कुठेही एकच असतं. गुरुला कुठे आडनाव असतं का? गोंदवलेकर गोंदवल्यास राहत असतील, दुसरा कोणी आणखी कोणत्या गावी राहत असेल, म्हणून लौकिक आडनाव जरी निराळं झालं तरी गुरुपद हे सर्व काळी अबाधित असंच असतं. तुमचं जिथं समाधान झालं त्याला गुरु समजा आणि तो जे साधन सांगेल त्यातच त्याला पहा. त्याच्या देहाकडे पाहू नका. तो लोळा पांगळा आहे की काय हे पाहू नका. तो देहाने कसाही असला तरी त्याने सांगितलेल्या साधनात राहा. त्याची लाज जिथून गुरुपद निर्माण झालं त्याला असते. गुरु आज्ञा हाच परमार्थ. तो सांगेल तेच साधन. तुम्ही आपल्या मनाने काही ठरवून करू लागलात तर त्यात तुम्हाला यश येणार नाही. अभिमान धरून काही करू लागलात तर ते साधणार नाही. म्हणून अभिमान सोडून गुरुकडे जा. गुरु सांगेल तेच साधन हे पक्क लक्षात ठेवा. खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो स्वतः करता आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थकता नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणं हा तर फार मोठा घात आहे. एकाने कोळशाचं दुकान घातलं आणि दुसऱ्याने पेढ्याचं दुकान घातलं. दुकान कशाचंही असलं तरी शेवटी फायदा किती होतो याला महत्व आहे. तसं प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्व नसून मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला महत्व आहे. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते, आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. एकीकडून मनाचं संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला म्हणजे परमार्थ लवकर साधतो. खरोखर परमार्थ इतका सोपा आहे की तो सहजरीतीने करता येतो. पण गंमत अशी की तो सोपा आहे म्हणून कोणीच करत नाही. प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही, तो परमार्थासाठीच आहे हे पक्क लक्षात ठेवावं. साधकाने देहाचं कर्तव्य प्रारब्धावर टाकून मनाने मात्र ईश्वरोपासना करावी. हृदयी ठेवावा राम मुखी सदा त्याचे नाम, हातात असावे प्रपंचाचे काम, हेच खरे परमार्थाचे मर्म. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, ऐकूयात संगीतकार बाळ बर्वे यांच्या संगीत रचनेतलं शाहीर राम जोशी यांचं हे पद. स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. भक्तीसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: विश्रुतम् येषां चरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं।
1: आचार्य निर्वाण षटकम या प्रकरणामध्ये सहाव्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात,
0: अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्व

आनंद रूप शिवोहम शिवोहम। आचार्यांनी या सहा श्लोकामध्ये पूर्वीच्या पाच श्लोकामध्ये मी मन बुद्धी अहंकार चित्त मी नाही, त्याचप्रमाणे कान जीभ नाक नेत्र मी नाही, आकाश जल पृथ्वी तेज किंवा वायू ही पंचमहाभूत ही मी नाही, मी म्हणजे शिव म्हणजे मंगलमय सच्चिदानंद रूप शिवस्वरूप परमात्मा आहे असं स्वतःच्या आत्मस्वरूपाचं वर्णन केलेलं आहे। मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहं शिवोहं। यानंतर आचार्य सांगतात मला पुण्य नाही पाप नाही, मी सुखी नाही मी दुखी नाही, मी पापी नाही मी पुण्यवान नाही, त्याचप्रमाणे मला मी मंत्र नाही तीर्थ नाही वेद नाही किंवा यज्ञ नाही, त्याप्रमाणे मी भोजन क्रिया भोज्य पदार्थ आणि भोक्ता उपभोगणारा ही सुद्धा नाही, मी शिष्य नाही तर मी मंगलमय चिदानंद रूप शिवस्वरूप आहे। न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम

मला मृत्यूची भीती नाही। माझ्या दृष्टीने ब्राह्मण शूद्र अंत्यज किंवा चांडाळ इत्यादी प्रकारचे जाती भेद नाही। मी पिता नाही, मी माता नाही व मला जन्म नाही। मी बंधू नाही, मी मित्र नाही, मी गुरु नाही, मी शिष्य नाही। मी शिवस्वरूप म्हणजे मंगलमय चिदानंद रूप परमात्मा आहे।

या शरीरामध्ये संचार करणारा जो प्राणवायू तो मी नाही. मी पंचवायू प्राण अपान व्यान उदान समान आणि उपप्राण नाग कुर्म कुरकुल देवदत्त धनंजय याच रीतीने रक्त मांस मेद मज्जा शुक्र हे सप्त धातूसुद्धा मी नाही. मी अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश व आनंदमय कोशसुद्धा मी नाही. त्याचप्रमाणे पाणी हात पाय जननेंद्रिय किंवा गुदस्थान ही पंचकर्मेंद्रिय मी नाही. मी तर शिवस्वरूप मंगलमय चिदानंद स्वरूप परमात्मा आहे.

0: मी द्वेष नाही, आसक्ती नाही, लोभ नाही, मोह नाही, त्याप्रमाणे गर्व नाही, ईर्ष्या नाही। धर्म अर्थ काम मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ सुद्धा मी नाही, मी शिवस्वरूप मंगलमय परमात्मा आहे।
1: अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धनम्।

या सहाव्या श्लोकामध्ये मात्र आचार्यांनी नेमका मी कोण आहे याच्याबद्दल सांगितलेलं आहे. मी निर्विकल्प म्हणजे भेदातीत आहे, निराकार आहे, मला कोणताही आकार नाही, मी सर्व इंद्रियांना व्यापून राहिलेलो आहे. मी विभू म्हणजे संपूर्ण विश्वाला व्यापून राहणारा आहे. मी सदा सर्व काळ समरूप म्हणजे एकरूप आहे. मला मुक्ती नाही, तसेच संसाराचे बंधनही नाही. तर मी शिवस्वरूप मंगलमय परमात्मा आहे. आचार्यांनी प्रत्येक श्लोकाच्या शेवटी जे चरण सांगितले आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, तर हे सच्चित आणि आनंद रूप शिव म्हणजे काय आहे याचं आपण चिंतन करणार आहोत. तर इथं निर्वाण षटकम हू एम आय 23 क्रमांकाचा आपला हा पाठ चालू आहे. आय एम ब्लिस ॲब्सोल्यूट, आय एम ही, म्हणजे मी कोण आहे, तर चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी शिव म्हणजे मंगलमय चिदानंद स्वरूप आहे, शिव स्वरूप आहे. शिव म्हणजे कल्याण आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याधि हेतवे,

ओ भारत देश मेरा। या पवित्र भारतामध्ये आपल्याला या तीन खंडापैकी युरोप, आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये भारतामध्ये आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे आणि या पवित्र भूमीमध्ये महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, या भूमीमध्ये पवित्र असा नरदेह मिळालेला आहे आणि या नरदेहामध्ये आपल्याला पवित्र साधू संतांची आचार्यांची संगती लाभलेली आहे आणि त्यांच्या विचारांची आपण आज इथं उहापोह करत आहोत की आचार्य आपल्याला मी कोण आहे याच्याबद्दल आचार्य सांगतात। तर सत म्हणजे काय आहे की जे तिन्ही कालामध्ये अस्तित्व रूप आहे ते सत आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे, जागृती स्वप्न सुषुप्ती बालपण तारुण्य म्हातारपण उत्पत्ती स्थिती प्रलय ह्या सर्व अवस्थेमध्ये एक रूपानं जो आहे तो सत्य आहे। चित म्हणजे काय आहे, तिन्ही काळी जो सर्वांना जाणतो तो चित स्वरूप आहे। आनंद म्हणजे काय आहे, तिन्ही काळामध्ये जो परम प्रेमास्पद परम प्रीतीचा विषय आहे तो आनंद रूप आहे। तिन्ही काळामध्ये आहे म्हणून सदरूप आहे, जाग्रत स्वप्न सुषुप्ती ह्या मनाच्या तीन अवस्था आहेत, बालपण तारुण्य म्हातारपण या शरीराच्या तीन अवस्था आहेत आणि उत्पत्ती स्थिती प्रलय ह्या सृष्टीच्या तीन अवस्था आहेत। आता काल मास वर्ष अवस्था युग या सर्व कालामध्ये भूत भविष्य वर्तमान मीच असल्याने मी सद्रूप आहे। माझ्याहून भिन्न असलेले नाम रूपात्मक जे जगत आहे ते तिन्ही कालामध्ये असतरूप आहे। म्हणून असे निश्चित करायला पाहिजे, सत आणि असताचा जो निर्णय आहे जो आपल्याला घ्यायचा आहे तो अन्वय व्यतिरेक या युक्तीनं घ्यायचा आहे। जो मी जागृतीत आहे तोच मी स्वप्नामध्ये आहे आणि जो मी स्वप्नामध्ये आहे तोच मी झोपेमध्ये म्हणजे सुषुप्तीमध्ये आहे। आणि प्रत्येक जण आपला अनुभव सांगतो सकाळी उठून की मी सुखानं झोपलो होतो, काही जाणत नव्हतो, म्हणजे हा जो अनुभव आहे। तर आपण तिन्ही अवस्थेमध्ये अन्वय रूपानं एक रूपानं ओतप्रोत भरलेलो आहोत आणि जागृतीमध्ये स्वप्न नाही, स्वप्नामध्ये जागृती नाही आणि झोपेमध्ये दोन्ही अवस्था नाही, म्हणजे आपण सगळीकडं आहोत, सतत आहोत, सदा आहोत। म्हणून हे तिन्ही अवस्थेत असल्यामुळे माझा तिन्ही अवस्थेमध्ये काय आहे, म्हणजे व्यतिरेक आणि अन्वय ही युक्ती वापरायची ना आपल्याला। तर माझा सगळ्यामध्ये अन्वय आहे आणि प्रत्येक अवस्थेचा त्या अवस्थेमध्ये व्यतिरेक आहे दुसऱ्या अवस्थेमध्ये। जसं एका मण्यामध्ये दुसरा मणी नाही आहे, दुसऱ्यामध्ये तिसरा नाही आहे, पण सगळ्या मण्यामध्ये दोरा एक रूपानं व्याप्त आहे, म्हणजे दोरा अन्वय रूपानं आहे आणि मणी मणीमध्ये काय आहे, व्यतिरेक आहे। तसं अवस्था अवस्थामध्ये व्यतिरेक आहे पण सर्व अवस्थामध्ये मी अन्वय रूपानं आहे, एक रूपानं व्याप्त आहे। म्हणून ह्या तिन्ही अवस्थांचा माझ्या ठिकाणी व्यतिरेक आहे, तिन्ही अवस्था मला जाणत नाही आणि मी तिन्ही अवस्थांना जाणतो। म्हणून मी कसा आहे, चित स्वरूप आहे आणि ह्या सगळ्या अवस्था जड आहे आणि सर्व कालात मी मला प्रिय आहे, सगळे मला माझ्याकरिता प्रिय आहे, मी त्यांच्याकरिता त्यांना प्रिय आहे असा नाही आहे। सगळे मला आवडतात तर माझ्यामुळं आणि मी मला आवडतो तो माझ्यामुळंच आवडतो, म्हणजे परम प्रीतीचा विषय कोण आहे, ज्याला तोच आहे। म्हणून तुम्हाला जे आवडते ते तुमच्यामुळं आवडते आणि तुम्ही तुम्हाला जे आवडतात ते सुद्धा तुमच्यामुळंच आवडतात, म्हणून परम प्रीतीचा विषय ज्याला तोच आहात, तुम्हीच आहात। म्हणून म्हणजे अवस्था आणि ह्या सगळ्या अनात्म पदार्थांना जाणणारा मी चैतन्य आहे, हे जड आहे, हे दुःखरूप आहेत आणि मी आनंदरूप आहे, हे अनेक आहेत ह्यांचा एकमेकांच्या ठिकाणी अभाव आहे आणि मी भावरूप परमात्मा असल्यामुळं सत चित आणि आनंद हे माझं स्वरूप आहे। जागृतीमध्ये सर्वात जर प्रिय काय असेल तर धन आहे। पैसा मारो आत्माराम, औरत मारो गुरु, बाल बच्चे साधू संत सेवा किसकी करू। प्रत्येकाला की हे देने को तैयार नहीं, लेने से इनकार नहीं, इस दुनिया में कौन है ऐसा जो पैसों का यार नहीं। कोणाला पैसा नको वाटतो,
प्रत्येकाला पैसा हवाय आणि सगळ्यांची जी धडपड चालू आहे ती कशासाठी, कमी वेळामध्ये जास्त पैसा संपादन व्हावा म्हणून ही धन आवडत असतो आणि धनापेक्षा मग धनासाठी आपण नको ते नीच कर्म सुद्धा करायला तयार आहोत। म्हणून शुद्ध आता पितळ उघडं पाडायचंच म्हणल्यावर ब्युटी पार्लर म्हणजे काय आहे हे कोणतं कर्म आहे पण कोण करायला लागले, म्हणून थोडंसं जरा भान ठेवायला पाहिजे आपण काय करायलो। म्हणून स्वदेशाचा त्याग करून सुद्धा शूद्र कर्मे करत असतो कशासाठी, धन कमवण्यासाठी। आणि धनानंतर आपला पुत्र प्रिय आहे, जर आपल्या अपराधी पुत्राला राजदरबारामध्ये कैद होत असेल तर त्या कैदेतून सुटवण्यासाठी वाटेल तेवढं धन द्यायला आपण तयार आहोत, पण पुत्र वाचायला पाहिजे कारण तो आपला आहे। दुसऱ्याचा असला तर काय हरकत नाही, दुसऱ्याचा आहे पण आपला पुत्र असला आत्मज म्हणतात ना त्याला म्हणून। आणि याच्यानंतर जे प्रिय आहे ते स्वशरीर प्रिय आहे, पुत्रापेक्षा शरीर प्रिय आहे। म्हणून दुष्काळामध्ये स्वशरीर संरक्षणार्थ स्वपुत्राचा त्याग करावा लागतो। करतात, किल्लारीला भूकंप झाला होता, एक कुटुंब असं झोपलं होतं, पप्पा मम्मी आणि दोन लेकरं। ज्यावेळेस भूकंप आला पप्पा पळून गेले, मात्र आईनं आपल्या मायेच्या पंखाखाली त्या पिलांना बाजूला सारलं। ज्यावेळेस सगळं स्थिर झालं त्यावेळेस सगळे एकत्र आले आणि पप्पा म्हणू लागले की माझं तुमच्यावर फार प्रेम आहे।

धन घेऊन जा, संपत्ती घेऊन जा, पण माझे प्राण मला काय करा, वाचवा. म्हणजे प्राण प्रिय आहेत आणि प्राणापेक्षा आत्मा परम प्रिय आहे. कारण रोगापेक्षा रोगामध्ये तो रोगातून इतका जर्जर होतो की आता डॉक्टर सांगतात की आमचे हात टेकले, प्रयत्न करून आम्ही हात टेकले, पैसा तुमचा, प्रयत्न आमचे, आणि येच देणं त्याचं काम आहे. मग तुम्ही काय करायले खिचो. म्हणून असाध्य रोग जर झाला आणि शरीर साथ देत नसलं तर ते म्हणतात की आता आम्ही सुद्धा हात टेकलेले. म्हणजे याच्यामध्ये इनपुटही काही निघणं आणि आउटपुटही काही निघणं, म्हणजे हे शरीर कसं झालं. मग तो जीव त्या शरीराला त्रासून जातो, म्हणते प्राण गेले तर काही हरकत नाही, पण या दुःखातून तरी मी मोकळा होईन. म्हणून रोगापेक्षा प्राण गेल्याला हरकत नाही, मग ज्याला तोच प्रिय आहे. म्हणजे सगळ्यात प्रिय आत्मा आहे आणि तो आनंदरूप आहे आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे, ते शिवस्वरूप आहे. शिव म्हणजे कल्याण स्वरूप आहे. म्हणून या ग्रंथाची जी सुरुवात झालेली आहे, श्रवण मनन निधी ध्यास करी करिये साक्षात्कार, सच्चिदानंद परब्रह्म हो कहे छे वेद पुकार. प्रथम वेदांत शास्त्राचे श्रवण करावे. ब्रह्म आणि आत्मा हे एकच आहेत असा निश्चय करण्याला गूढ अर्थ समजून देणारी लक्षण ऐकून त्याचा निश्चय करायचा आहे. अद्वितीय ब्रह्म वस्तूचे वारंवार प्रतिपादन करणे हा अभ्यास आहे. ब्रह्म एक आहे, अद्वितीय, स्वगत, सजातीय, विजातीय, भेदरहित आहे. अशी वस्तू ब्रह्म वस्तू आहे आणि त्याच्याबद्दल आरंभी सांगणे हा उपक्रम आहे. आणि शेवटी हे सर्व जग ब्रह्मरूप आहे, सर्वम खल्विदम ब्रह्म असं सांगणं हा उपसंहार आहे. म्हणून छांदोग्य उपनिषदाच्या 6व्या अध्यायामध्ये श्वेत केतू नावाच्या मुलाला उद्दालक मुनींनी ते ब्रह्म तू आहेस असा 9 वेळा उपदेश केलेला, मुनींनी ते ब्रह्म तू आहेस असा 9 वेळा उपदेश केलेला आहे. याला अभ्यास म्हणतात. अभ्यासा हुनी गहन पार्था मग ज्ञान. म्हणून हा अभ्यास आहे. घोकत विद्या खोदत पाणी, जितकं आपण खोदतो तितकं पाणी निघल, जितकं घोदतो तितकी विद्या आत्मसात होत असते. म्हणून अमृतम तू विद्या, हा ज्या विद्येतून तुम्ही अमृत स्वरूप परमात्मा आहे असं लक्षात येत असेल ती सत्विद्या आहे. यालाच अभ्यास म्हणतात. ब्रह्म तर प्रमाणांनी, इतर प्रमाणांनी किंवा इंद्रिय मनाने जाणता येत नाही, ही अपूर्वता आहे. जे तत्व आहे ते तुमचं स्वरूप आहे, पण मन वाणी बिनरूप असं आहे, ही अपूर्वता आहे. ब्रह्म जाणणारा ब्रह्मरूप होतो, शोक सागर तरुण जातो. देव पहावयासी गेलो देवची होऊन ठेलो, साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरली येरझार, झाला सफल व्यापार. ही हे फळ आहे. हे काय आहे? हे फळ आहे. ज्ञानाने होणारी मोक्ष प्राप्ती ही फळ आहे. अर्थवाद लक्षणा यामध्ये ब्रह्माची स्तुती आहे. ब्रह्माची स्तुती केलेली आहे. न कळो ते कळो येईल उगले, नामे या चिंतने विठ्ठलाची. यामध्ये उपपत्ती सांगितलेली आहे. युक्ती अद्वितीय आत्मवस्तूचे दृष्टांताने समजून सांगणे याला उपपत्ती म्हटलेला आहे. माती जाणल्याने सगळे मांडे भांडे हे मातीचेच आहे. म्हणजे नामरूप तिथं खोटं आहे. घट हे नाव खोटं आहे आणि ते रूप खोटं आहे, पण माती मृतिकत्येव सत्यम उपनिषदामध्ये असं सांगितलेलं आहे. तसं ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः हा वेदांत शास्त्राचा मुख्य सिद्धांत आहे आणि याचे प्रवर्तक आद्य जगद्गुरु शंकराचार्य आहे. सोने जाणल्याने अलंकार सोनेमय आहेत, म्हणजे अलंकार नाहीत. हेम अलंकार नामे तुका म्हणे तैसे आम्ही. हेम आणि अलंकार, सोनं आणि अलंकार, अलंकार हे सोन्याला सोडून नाहीत. म्हणजे अलंकार काय आहेत? अध्यस्त आहे आणि सोनं अधिष्ठान आहे. म्हणून यामध्ये सोनं खरं आहे, वास्तव प्रत्यक्ष सोन्याचं आहे आणि कल्पित प्रत्यक्ष अलंकाराचं आहे. म्हणून मनन म्हणजे अद्वितीय ब्रह्मंदा ब्रह्मासंबंधी चिंतन करायचे, त्याच्यासंबंधी निर्माण झालेले जे संशय आहे त्याच्या निवृत्तीसाठी वेदांत प्रमाणांची युक्तीने निरंतर चिंतन करणं याला मनन म्हणायचं. निधिध्यास म्हणजे आपण देह नाही, स्थूल, क्रश, जड,

पातळ, उंच ठेंगणा नाही, वर्णाश्रमी नाही, विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार करायचा आणि सजातीय प्रत्ययांचा स्वीकार करायचा. कारण आपण द्रष्टा आहोत, साक्षी आहोत, सच्चिदानंद शुद्ध ब्रह्म आहोत, मुक्त आहोत, अजन्मा, अजर, अमर, अक्रिय, असंग, अद्वितीय ब्रह्मरूप आहोत असे समजल्याने उत्पन्न होणारा सजातीय प्रत्ययांच्या प्रवाहाला मनामध्ये स्थिर करणं. कारण आपण एक आहोत, जाणणारे आहोत, नित्य आहोत, सत्य आहोत, ज्ञानस्वरूप आहोत, आनंद रूप आहोत असे समजल्याने यालाच काय म्हणायचं, निधिध्यास म्हणायचं. करिये साक्षात्कार म्हणजे आत्म्याचा निस्संदेह अपरोक्ष अनुरूप साक्षात्कार. सच्चिदानंद इति म्हणजे साक्षात अपरोक्ष, म्हणजे अंतकरणाच्या अहमादी वृत्तींचा प्रकाशक सच्चिदानंद ब्रह्म आपण आहो असा अनुभव लक्षात घेणे यालाच साक्षात्कार म्हणतात. आणि असे वेद पुकार म्हणजे कहे वेद छे पुकार, हे चार वेद, सहा शास्त्र, अठरा पुराण हे तुमचं वर्णन करायला लागलेत, गाऊन करायला लागलेत आणि उंच स्वरामध्ये गायला लागलेत. काय गायला लागलेत? चहुवेदी जाण साई शास्त्री कारण, अठराही पुराणे हरीशी गाती. आणि ते हरी कोण आहेत? तुम्ही आहेत. म्हणजे वेद कोणाला गायला लागलेत? तुम्हाला गायला लागलेत. हे ध्यानात घ्यायला पाहिजे आपण की वेद आपल्याला गायला लागलेत म्हणजे आपलं स्वरूप कसं आहे, मन वाणी बिनरूप. मनानं कल्पना करता येत नाही, वाणीनं वर्णन करता येत नाही आणि आपल्याला रूप नाही. देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही रूप, कुठे काय असा देव. आणि हे लक्षण आपल्यात जुळतं. आपल्याला नाव आहे का, गाव आहे का? देश वेश नव्हे माझा, सज फिरत आलो करू सत्ता.

भगवंत पाठी पोठी नाही कोणी निर्विसज्जन संता देवा मला माग कोणी नाही पुढे कोणी नाही बरं आहे ना आपल्याला दुःख वाटतं की आपल्याला माग कोणी नाही पुढे कोणी नाही अरे माग कोणी नाही म्हणजे आपण कोणाचे कार्य नाही आपल्याला कोणी कारण नाही आणि आपलं पुढं कोणी नाही म्हणजे आपलं कोणतंच कार्य नाही आणि आपण कोणाचे कारण नाही न कार्यम न कारणम म्हणजे कार्य कारण भावातीत आपण आहोत का नाही हे शुद्ध ब्रह्माचं लक्षण आहे का नाही बोला कबूल है कबूल है कबूल है झालं लग्न कोणासोबत मुक्ती सोबत तू का म्हणे आज मुक्ती परिणली नोवरी आता दिवस चारी मग आता इथून पुढे जे आयुष्य आहे ना आता ते आनंदानं जगायचं कसं जगायचं आनंदान आनंदासाठी नाही जगायचं आतापर्यंत आपण आनंदासाठी खूप हिंडलो वनवन झाली आपली पण आता आनंद हे आपलं स्वरूप आहे असं लक्षात आल्यानंतर आता मात्र गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद जिकडे पाहे तिकडे सर्व

हित पाऊली देवा, आता आम्ही आनंदान आणि आनंदान जीवन जगण्याची कला ही आपल्याला आचार्य लक्षात आणून द्यायला आले. इथं येण्याचं फल काय आहे, आपल्याला जीवन कसं जगावं ही जगण्याची कला आपल्याला आचार्य लक्षात आणून देतात. योगिया साधली जीवन कला, ही जीवन जगण्याची कला, आर्ट ऑफ लिव्हिंग आपल्याला आचार्य सांगतात. की विषय विषयवत त्याग करी करिये साधू संग, पोते सच्चिदानंद सदा जे म्हणो ते मा भंग. पोते म्हणजे हे बाळ शिष्या, तू सच्चिदानंद रूप आत्मा आहेस, तू जेम न तेम अभंग म्हणजे तुझ्यामध्ये कुठलाच भंग झालेला नाही, बदल झालेला नाही. दुधामध्ये जर साखरे आपला मिठाचा खडा पडला की अभंग आहे का भंगलं, भंगलं म्हणजे त्याच्यामध्ये भंग झाला. पण तुमच्यामध्ये या अवस्थांत्रया जरी असल्या तरी तुमचा भंग होत नाही, म्हणून ते अभंग आहे. ज्याचा कधीच भंग होत नाही, जे कधी नाश पावत नाही, म्हणून भगवद्गीता हे आपलं गीत गायला लागलेत. अविनाशी तू तद्विद्धी येन सर्व मिदम ततम, म्हणजे विनाशी व्यवस्थेमध्ये तुम्ही अविनाश परमात्मा आहात हे तुमचं वास्तविक स्वरूप आहे, हे जाणून घ्या. हे गीतेचं निधान आहे. आजी श्रवण इंद्रिया पाहले जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची परी हे तुकले साचा सरीसे. म्हणून गीतेचे निधान काय आहे की तुम्ही न मरणारे परमात्मा आहात, हे गीतेचं प्राप्त सिद्ध फल आहे, म्हणून हे साक्षात फल आहे. वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी, उधारदान पाप नपुन तुरतदान महापुन, नाशिवंत देता ब्रह्म येती हाता, ऐशियाची कथा पुराणात. या विनाशी शरीरानं अविनाश ब्रह्म तत्व हे आपलं स्वरूप आहे असं लक्षात घेता येतं. आणि हे फळ कसं आहे, तुरत आहे, म्हणजे रोकडा आहे. वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी, म्हणून असं आहे इथं. तर पंचदशीमध्ये काय सांगितलेलं आहे, वित्तात पुत्र प्रिया, पुत्रात पिंड, पिंडात थेंद्रिय, इंद्रियाश्च प्रिया प्राण, प्राणादात्मा परम प्रिया, प्राणापेक्षा आत्मा परम प्रिय आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य मुनी आपल्या पत्नीला मैत्रीला सांगतात, विज्ञा तारमरे केण विजानियात, जो सगळ्यांना जाणायला लागला मैत्री त्याला कोण जाणे, जो सर्वांची तहान भागवायला लागला त्याची तहान कोण भागवेल, जो स्वतः गोड आहे त्याला कोण गोड करेल, जो सगळ्याला गोड करायला लागला. पुरणपोळी गोड झाली कोणामुळं, गुळामुळं. गुलगुले गोड झाले कोणामुळं, गुळामुळं. आता भाजी खरट झाली कोणामुळं, म्हणजे त्याला कोण खरट करणार, जे अंगानच खरट आहे, जे अंगानच कडू आहे त्याला कडू कोण करेल. आता कारल्याचं जर गुलाबजामून जरी केला तरी ते कसं लागणार, कडूच लागणार, कारण कारण कडू आहे ना. आणि गुळाचं कारलं जरी केलं तरी ते कसं लागणार, गोडच लागणार, कारण ते अंगानच गोड आहे ना, कोण, गुळ. तसं पानाला जर तहान लागली तर त्याची तहान कोण भागवत, पाण्याला तहान लागली. आता माणसाला तहान लागली ते ठीक आहे, पाण्याला तहान लागली. नाथाच्या घरची उलटीचं खुणं पाण्याशी लागली पाहता, आता काय करणार. म्हणून इथं माऊली काय सांगतात, आला थंडीचा महिना पटकन शेकोटी शेकवा, मला लागलाय खोकला. ओहू, हे खोकले लागले, हे कोरोनाचे खोकले म्हणून मुंस लावलेले. म्हणून काय म्हणले, दो बूंद जिंदगी की, कोणाला, ज्याला पोलिओ झालेला आहे त्याला पल्स पोलिओ, दो बूंद जिंदगी की, ज्याला कोरोना झालेला आहे त्याने दोन डोस घ्यायला पाहिजे. सरकारनं सक्ती केलेली, मास्क लावायचं, डिस्टन्स ठेवायचं, हे नियम पाळायचे आपल्याला, रोग होऊ नये म्हणून. कोरोनापासून जर मुक्त व्हायचं असेल तर तसं ब्रह्मरस घेई काढा, तिने पिडा वारेल, पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचे नसेवी. मग अग्नीला थंडी वाजाईल, हे तर जाऊ द्या विनोद आहे, पण अग्नीला थंडी वाजायली त्याला सुटर कुठून आणायचं. अग्नीला, तुम्हाला ठीक आहे. मग पाण्याला वॉटर बॅग कोण देईन, पाण्याला तहान लागले त्याला वॉटर बॅग कोण देईन. आता लेकरू रडायला लागलं तर दुधाची बाटली खूप,
मग लहानपणी दुधाची बाटली, तारुण्यात बिमार पडल्यावर सलाईनची बाटली, आणि शेवटी ते सोडू नये म्हणून इतरची बाटली, आणि फुकायला राखेलची बाटली. सगळं इथून तिथून बाटली त्यात गेलेलं आहे. मग पाण्याला तहान लागली तर त्याला वॉटर बॅग कोण देणार? तो भ्रम झालेला आहे. तसं वाऱ्याला हनीमूनला कोण नेणार आहे? वारा स्वतः जिकडत आहे आणि त्याच्याच शक्तीनं सगळं हालायला लागलं. त्याला कोण हलवन? नाव काय म्हणे हनुमान, हे वाऱ्याची झुळून आली की हलायला लागलं. असा कसा हनुमान? नाव काय? सरस्वती. सही कर म्हणलं तर अंगठा देते. नाव काय? लक्ष्मी. हे कुठे निघाले? ते म्हणे गौऱ्या यायचाय लागले. आणि नाव? लक्ष्मी. आणि लक्ष्मी कधी गौऱ्या यायचं? आता चौघाच्या खांद्यावर ते जाऊ लागले. ते म्हणे कोणाचे? ते म्हणे अमरचंद. म्हणून कबीरदास सांगतात, अमरचंद तो मर गये भीक मांगे धनपाल, लक्ष्मी बिचारी उपल्या चुने भले ठणठण पाल. ती म्हणे तुझं नाव ठणठण पाल ना, तेच बरं आहे म्हणे. कारण हे नावाची कुठं सार्थक व्हायला लागले? हा, डोळ झापे कधीच कीर्तनात झोपत नाही, हेच नाव डोळ झापे. आग लावे कधी कोणाला ब्रो म्हणून बोलत नाही, पण आग लावे. कोणाच्याच घराला यांनी आग लावली नाही. बरं का? म्हणून अशी नाव आहेत, पण हे नाव समोर म्हणजे साजरे आहेत का? नाही. म्हणून रामकृष्ण नामे ही दोन्ही साजी, हृदय मंदिरी स्मराकारे, हृदयरूपी मंदिरामध्ये याचं स्मरण करायला पाहिजे. कारण नामानं नामीची ओळख होत असते. म्हणून पुरुषाला दिवस गेल्यावर लाडू कोणते खाऊ घालायचे? आता पुरुषाला दिवसच जात नाही, लाडू कोणते खाऊ घालायचे? डिकाचे का काजू बदामाचे? हे जितकं खरं आहे ना, तितकं तुम्हाला जन्म नाही. सांगायचा मुद्दा हे, हे तुम्हाला ही जशी अतिशयोक्ती वाटायला लागली ना, तसं तुमच्या अंतकरणात जे पक्क आहे की मी एक दिवस जन्मलेलो आहे, एक दिवस मरणार आहे, हे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण हे बाह्या पसरून सांगायला लागलेत की तुम्हाला जन्म नाही. आणि ज्याचा जन्मच नाही ते मरण कसं, हे सांगायचा सिद्धांत. म्हणून नासतो विद्यते भाऊ, ना भाऊ विद्यते सतः, उभयोरपि द्रष्टंतस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः. भगवान गीतेमध्ये सांगतात की असत्याला भाव नाही आणि सत्याचा कधी अभाव होत नाही. असं साधू संतांनी काय केलेलं आहे? निवडलेलं आहे. काय निवडलेलं आहे? म्हणून विनोबा भावे गीताईमध्ये सांगतात, नसे मिथ्यास अस्तित्व नसे सत्यास नाशही, निवाडा देखिला संती या दोहीचा अशा परी. कशा परी? अशा परी. काय म्हणले? नसे मिथ्यास अस्तित्व, खोट्याला भाव नाही आणि खऱ्याला मरण नाही. लोक म्हणतात खऱ्याला मरण नाही, हो बरं, आणि तू कोण आहे? तू खरा आहे ना? तू का म्हणे तूच खरा? येर वावगा पसारा, बाकी सगळा पसारा आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, त्रिवार सांगितलंय की तुम्ही सत्य. आणि देवबाप्पाने एकदाच सांगितलं की ही तुमची धर्मपत्नी आहे आणि हे तुमचे धर्मपत्नी. किती पक्क ध्यानात ठेवलं. आणि तुकोबारायांनी 350 वर्षापूर्वी सांगितलेलंय, अमर आहा अमर आहा, खरे की पहा खोटे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. तुम्ही मरणाऱ्या देहाला मी माझं आणि खरं समजणं सोडा. आत्ता तुम्ही न मरणारे परमात्मा आहात. तुम्हाला करायचं का मानायचं? करायचं नाही आणि मानायचं नाही. म्हणजे काही केलेले देव आहेत, काही झालेले देव आहेत, काही मानलेले देव आहेत, पण तुम्ही अस्सल देव आहेत. म्हणून दगडाला शेंदूर लावलं की ते म्हणतात हे आसरा आहे, पडा पाया. आता तुम्ही त्याला आसरा का ते तुम्हाला आसरा? खरं सांगा आपल्या आवडत्या वस्तूची शपथ घेऊन, कोण कोणाला आसरा? म्हणून दगडाचा देव त्याला वड्राच भेव हो, लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव हो, अजून सोन्याचा देव त्याला चोराच भेव हो. देव हा मातीचा देव त्याला पाण्याचा भेव हो. मग देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मग देव असा काही बाजारचा भाजीपाला नाही आहे. मग देव आहे का नाही? देव आहे. आणि ते देव जेने कहले तू देव तो चैतन्य तू स्वयमेव. सद्गुरु काय सांगायला लागले की ज्याला तू देव म्हणायला लागला ना, ते चैतन्य तुझं वास्तविक स्वरूप आहे. म्हणून तू असा निश्चय कर फक्त
काय म्हणून? की वृत्ती व्याप्ती फल व्याप्ती बिना जे म्हणू तेम स्वरूप, सदा उदित स्वप्रकाशचे मन वाणी बिन रूप। कारण तुम्हाला तुमची मनानं कल्पना करता येत नाही, वाणीनं वर्णन करता येत नाही, आणि तुम्हाला रूपच नाही, म्हणून तुम्ही सदा उदित आहे। तुमचा अस्त कधीच नाही, सूर्याचा अस्त होतो, सूर्य पूर्वेला उगवायला पश्चिमेला मावळायला लागला। आता इंद्रिय मावळले की जागृती संपली। इंद्रियाचं मावळणं म्हणजे जागृतीचं मावळणं आहे, आणि मनाचं मावळणं म्हणजे स्वप्नाचं मावळणं आहे। आता झोप आहे, मग झोपेमध्ये जसा झिरो लाईट आहे ना, तशी अंतकरण वृत्ती आहे। अज्ञानाचा स्वीकार केलेली आहे, पण ती पूर्ण ज्ञानही नाही आणि पूर्ण अज्ञानही नाही। ते सकाळी झोपेतून उठल्यावर सांगतात की मी काही जाणत नव्हतो, सुखान झोपलो होतो। म्हणजे झोपेमध्ये कशाचा अनुभव होता? सुख होतं आणि तुम्ही होते। म्हणजे सुखाला सोडून तुम्ही नाही, तुम्हाला सोडून सुख नाही, म्हणजे सुख हे तुमचं वास्तविक स्वरूप आहे। तिथं भौतिक प्रपंचाचा अभाव होता। जागृती म्हणजे काय आहे? भौतिक प्रपंच आहे, आणि स्वप्न म्हणजे एकट्या मनानं केलेली कल्पना, म्हणजे कल्पनेचा विस्तार आहे, म्हणजे वासनात्मक प्रपंच आहे। आणि झोपेमध्ये भौतिक प्रपंचाचा अभाव होता, वासनात्मक प्रपंचाचा अभाव होता, पण तुमचा पूर्णपणे भाव होता। म्हणजे भौतिक प्रपंचाचा अभाव आणि वासनात्मक प्रपंचाचा अभाव म्हणजे निष्प्रपंच चैतन्य होतं। आणि निष्प्रपंच असणं म्हणजेच ब्रह्म असणं। निष्प्रपंच चैतन्य म्हणजे ब्रह्म चैतन्य आहे, जिथं प्रपंचच नाही। आणि इथं प्रपंच आहे, पण आम्ही विवेकानं खोटा ठरवलेला आहे, म्हणून आमच्या मीराबाई देवावर ताण मारता, देवा तुम भय सोना हम भय सुहागा। देवा तू नुसतं सोनं आहे रे, पण मी अलंकृत सोना आहे। या बात आहे। हे नवरा बायकोमध्ये जमतं का? नाही, देवामध्ये सुद्धा जमतं। देव आणि भक्त दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंग नेनो हरी। म्हणजे देव आणि भक्ताचं असं नातं आहे की देव भक्त दोन्ही एकरूप झाले। ते सांगितलं तसं, पण पुढं सांगितलं की मुळीच संचले जैसे तैसे, ते पहिले होते तसेच होते। तसं काल उदाहरण घेतलं ना, की एका जोडप्याला विचारलं तुमचं कसं काय चाललं, ते म्हणे आमचं बिनसलत नव्हतं, तुम्ही कसं काय विचारायले, कसं काय चाललं, आमचे भांडणच झाले नाही, आमचं पहिल्यापासून कसे प्रेमानं चालायला लागलं, मग आमचं बिघडलंच नाही तर तुम्ही कसं काय म्हणाले। याचा अर्थ तिथं ते विचारणंसुद्धा खपत नाही, तसं इथं असं विचारणंसुद्धा खपत नाही की एकरूप झालं म्हणणंसुद्धा खपत नाही। तिथं इतकं शुद्ध बुद्ध म्हणजे ज्ञान स्वरूप आपण आहोत, म्हणजे याच्या मृत्यूचा रंग आपल्याला चढत नाही। म्हणून सदा उदित स्वप्रकाश छे, म्हणून देवावर ताण मारली मीराबाईनं की देवा तुनिष्ठ सोने, म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी प्रपंच आहे का नाही आम्हाला माहीत नाही, पण आमच्या समोर जो प्रपंच अनुभवाला यायला ना, तो आम्ही आमच्या विवेकाच्या बळावर तो खोटा ठरवलेला। प्रपंच हा नाही जाणा, एकाकार वृत्ती झाली, बरोबर आहे। प्रपंच हा नाही जाणा, आणि आपण आहे म्हणून मानायला लागलो। मग मानायला लागलं का जाणायला सांगितलं? जाणायला सांगितलं ना, आपण काय करायला लागलो? मानायला लागलो। मानायची सवय लागली आपल्याला, म्हणून देहाला मी मान की म्हणलं ते मी देह आहे। म्हणजे ही बुद्धी बोध्या सोके, एवढीच वस्तू चुके, पाटलाचं घोडं सगळ्याला बसू द्या, पण पाटलालाच बसू देत नाही, वा रे वा घोड। तसं ही बुद्धी सगळ्याचं वर्णन करायला लागली, पण आत्मा कुठं आहे म्हणलं किती गप बसायला। म्हणजे बुद्धीचा पालट धरारे काही, मागुता हा नाही मनुष्य देह, कारण मनुष्य देह परत परत मिळणार नाही, मागुता हाच जन्म पावसी, हे तो न घडे रे सायासी, म्हणून दुर्लभ हो मानुष हो देह। हा दुर्लभ मानव देह आपल्याला मिळालेला आहे, आणि या मानव देहामध्ये आपण हे दिव्य ज्ञान प्राप्त करून घ्यायला पाहिजे की वृत्ती व्याप्ती म्हणजे पदार्थाचं ज्ञान होत असताना अंतकरण वृत्ती इंद्रियाद्वारे बाहेर जाती आणि त्या विषयाचा आकार धरते, आणि त्या वृत्तीस्थ चिदाभास जो आहे त्या वृत्तीमध्ये जे प्रगट चैतन्य आहे त्या वस्तूचं प्रकाशन करतं, मग आपल्याला कळतं की ही पंती आहे,
हे तेल आहे, ही वात आहे, ही ज्योत आहे. पण ती मातीची आहे, तेल करडीचं आहे, वात कापसाची आहे आणि ज्योत अग्नीची आहे. तसं शरीर रूपी पंती मातीची आहे, आयुष्य रूपी तेल हे वायूचं आहे आणि मनरूपी वात ही कापसाची नाही तर संस्काराची आहे. आणि त्या मनरूपी वातीवर जी प्रगटता आहे ते चैतन्य हे ब्रह्मरूप आहे. ममय वंशो जीवलोके जीवभूता सनातना मना षष्ठाणी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. म्हणून आचार्य सांगतात की मी इंद्रियाला प्रकाशन करणारा त्याच्याहून वेगळा आहे. सर्वे इंद्रिय गुणाभासम सर्वे इंद्रिय विवर्जितम. सर्व इंद्रियाला आणि त्यांच्या गुणांना प्रकाशन करून मी इंद्रियाहून आणि त्यांच्या गुणाहून त्यांच्या विषयाहून वेगळा आहे. असं ज्योतिश्चामपि तज्ज्योतिष तमसा परमुच्यते ज्ञानम नेयम ज्ञानगम्यम हृदि सर्वस्य धिष्ठितम. म्हणून ने ज्ञाता ज्ञान, ध्येय ज्ञाता ज्ञान, ह्या त्रिपुटी वेगळा मी आहे.

म्हणून द्रष्टा अदृश्य दर्शन ही त्रिपुटी सांडून टाकली आहे. म्हणून द्रष्टा दृश्य आणि दर्शनच जर खोटं आहे तर दृष्टी कशाला घ्यायची, आणि दृष्टीच जर खोटी आहे तर द्रष्टेपणा कशाला घ्यायचा. म्हणून दृश्यची जेधवा नाही द्रष्टत्व म्हणूये काय. म्हणून तू तुझ्या स्वरूपाला दृश्य द्रष्टत्वा वेगळे वस्तू मात्र निहाळे आपणापासी. चांगदेवा तू दृश्य आणि द्रष्टेपणाचा भाव सोडून तू स्वतःला निहाळ. आपण आपल्याला आतापर्यंत निहाळत नाही. आपण ह्या साडेतीन हाताच्या देहाला मी समजूनच निहाळत बसलो. आणि सांगा राया आता मी कशी दिसते. आता शरीर साडेतीन हाताच्या देहाला मी समजल्यावर कशी दिसणार बरं आपण. नाही तिकडेच म्हणून नाही आपण बी तशी ते दोघं एकाच मापात सगळे चुकलेलेच आहेत. आता सगळ्यांनीच घेतलेली आहे, सगळ्यालाच चढलेली आहे, सगळेच झुळायला लागले तर कोण कोणाला क्रॉस करेन की तुम्ही घेतली आणि तुम्हाला चढली. म्हणून जाम पर जाम पिएगा रात गुजर जाएगी सुबह उतर जाएगी. राम नाम की प्यालिया पिएगा तेरी जिंदगी सुधर जाए. म्हणून राम नामाचं स्मरण करायला पाहिजे. तैसा हृदया मध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी कामो विषयावरी. म्हणून हृदयामध्ये राम आत्ता आहे, इथं आहे, प्रगट आहे, मग लक्षात काय येत नाही. ही बुद्धी काय झाली भरकटली. म्हणून जया वाटली असता बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका. म्हणून तो या रूपाचा नामाचा अभिमान धरतो. आणि हे मत कर अभिमान रे बंदे मत कर अभिमान. कारण आपण ज्याचा अभिमान धरायला लागलो तर ती ये दो दिन की चांदनी हे फिर अंधेरी राहते. म्हणजे तारुण्य हे काय आहे. तारुण्य हे काळाचा ॲटम बॉम आहे. कधी फुटेल काही सांगता येत नाही. पाण्याचा बुडबुडा कधी फुटेल काही सांगता येत नाही. म्हणून ह्याच्या मस्तीत राहू नका. खोट्याच्या मस्तीत नका राहू, पण खऱ्याच्या मस्तीत राहा, खऱ्यावर या. म्हणून मातले वैष्णव वीर रे. हे मातले वैष्णव कसे वीर आहेत. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे. गाढे म्हणजे पोकळ नाही. आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाराचा गोळू म्हातारपणी नवरा केला तोही विसर बोळू आता फुगडी फू. म्हातारपणी नवरा कसा भेटन बरं आता विसर बोळूच भेटणार ना. मग आम्ही असे पोकळ आहेत का. तुका म्हणे आम्ही भूमंडळी या भू पृथ्वी तलावर आम्ही कसे आहोत बळी आहोत वीर आणि गाढे आहोत. वीर कशाला म्हणायचं. आम्ही मृत्यूला जिंकलेले आहे. कारण ही आचार्यांनी सांगितलेली मरणमारी विद्या आहे, ही ब्रह्मविद्या आहे. आणि महर्षी नारद ह्याला नाल्पे सुखम असती यो वैभूमा तत् सुखम. जे अल्प आहे ते सुखरूप नाही, जे व्यापक आहे तेच काय आहे ब्रह्म सुखरूप आहे. आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. म्हणून जाणावयास योग्य असलेल्या त्या परमात्म्याचे स्वरूप सूर्य चंद्रादी ज्योतीसह प्रकाशन करणारे स्वयं ज्योतिरूप आणि स्वयंप्रकाश आहे. ते स्वरूप अमानित्वादी साधनांच्या योगाने झालेल्या आत्मज्ञानाने जाणले जाते. ते स्वरूप प्रकाशन करणाऱ्या रूपाने राहिलेले असते. ते स्वरूप प्राणीमात्राच्या हृदयामध्ये बुद्धीला बुद्धीच्या धर्माला व अवस्थाला प्रकाशन करणारे त्या रूपामध्ये राहिलेले आहे. श्रीमद भागवतामध्ये चौथा स्कंद आहे आणि याच्यामध्ये 28व्या अध्यायामध्ये पुरंजन उपाख्यान आलेलं आहे. याच्यामध्ये काय सांगतात की जीवात्म्याच्या ईश्वराबरोबरच्या ऐक्य संबंधाने ज्ञान जीवाला दृढ करून देण्यासाठी ईश्वराने जीवाचे व आपले ऐक्य हे याबद्दल उपदेश केलेला आहे. अहम भवान न चांद्रस्त्वं त्वमेवाहं विचक्ष्व भो ननो पश्यन्ति कवया छिद्रं जातु मनागती. हे जीवा जो मी आहे तोच तू आहे, माझ्याहून निराळा नाहीस. अथवा तू तोच मी आहे जे ज्ञान संपन्न पुरुष म्हणजे याचप्रमाणे तुझं आणि माझं हे ऐक्य आहे असे विचार करून पहा. जे ज्ञान संपन्न पुरुष असतात ते आपल्या दोघांमध्ये केव्हाही लवभर सुद्धा भेद पाहत नाही. म्हणजे जीव व ईश्वर या दोघांचेही रूप एकच आहे असे सांगण्यात आलेले आहे. म्हणून तुझं मज ऐशी परी जैसे तरंग सागरी. देवा तुझं आणि माझं नातं कसं आहे. जसं तरंग हा समुद्रहून वेगळा आहे का, तो पाणीमय आहे, तसं हा जीव देवरूप आहे. इथं
जन्म मरण देह नेक हे शुधा पिपाशा प्राण शोक मोह मनोनो धर्म पोते ब्रह्म प्रमाण म्हणून स्थूल शरीराचा धर्म जन्म मरणवान आहे. प्राणाचा धर्म भूक लागणं तहान लागणं हा आहे. सुख दुःख हा मनाचा धर्म आहे. आणि या सगळ्या धर्माला जाणून आपण या धर्माहून वेगळे आहोत, म्हणजे शरीराहून वेगळे आहोत म्हणजे आकाराहून वेगळे आहोत म्हणजे निराकार आहोत, प्राणाहून वेगळे आहोत म्हणजे क्रियाहून वेगळे आहोत म्हणजे निष्क्रिय आहोत, आणि मनाहून वेगळे आहोत म्हणजे वासनेहून वेगळे आहोत म्हणजे निर्वासना आहोत. आणि आपण या सगळ्याहून वेगळे आहोत म्हणजे ज्ञान स्वरूप आहोत असं पोते ब्रह्म प्रमाण. तू ब्रह्मरूप आहेस, हे तुझं स्वरूप आहे. अग्नीला सोडून उष्णता नाही, उष्णतेला सोडून अग्नी नाही, गुळाला सोडून गुढी नाही, गुढीला सोडून गुळ नाही, तसं ज्ञानाला सोडून तुम्ही नाही, तुम्हाला सोडून ज्ञान नाही. आता सूत्र ध्यानात घ्या, जे ज्याला सोडून नसतं ते त्याचं स्वरूप असतं, आणि जे ज्याला सोडून असतं ते त्याचं स्वरूप नसतं. गाठ बांधू ते पक्क हृदयाच्या कागदावर करून ठेवा की जे ज्याला सोडून नसतं ते त्याचं स्वरूप नसतं, आणि जे ज्याला सोडून असतं ते त्याचं स्वरूप नसतं. म्हणजे गुळाला सोडून गुढी नाही म्हणजे गुढी हे गुळाचं स्वरूप आहे, आणि ज्ञानाला सोडून आपण नाही म्हणजे ज्ञान हे आपलं स्वरूप आहे. पण त्या ज्ञानाच्या अनुभवाला आपण लात मारली, मी तो ज्ञान स्वरूप आहे हे तू धाडिले वाहे विषय ज्ञाने होय गगना एवढा माऊली वर्णन करतात की आपण ज्ञान स्वरूप आहोत या अनुभवाच्या विषयाला लात मारली आणि विषयाच्या ज्ञानानं मन सुपासारखं व्हायलं. आज सासूबाईला जावाय दिसला की मन सुपासारखं व्हायलं व्हायलं की नाही व्हायलं. मग कोण काय कळायला पाहिजे, या कशानं आनंदात राहायला पाहिजे, खेलो आपणे राम के साथ. म्हणून आत्मरथ आत्मक्रीड आत्म्यासोबत तुम्ही काय व्हा, रममान व्हा. म्हणून सूक्ष्म काष्टाधिकांनी प्रज्वलित झालेला अग्नी ज्याप्रमाणे ती सर्व काष्टे जाळून भस्म करतो, यथे धांशी समिद्धोग्निर भस्म सात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्म सात कुरुते तथा, त्याचप्रमाणे श्रवण मननाच्या अभ्यासाने उत्पन्न झालेला ज्ञानाग्नी संचित व क्रियमान पुण्य पाप मिश्रित सर्व कर्मे हे जाळून भस्म करून टाक. आता काय राहील, आता नील रिपोर्ट आला ना, पापही जळालं पुण्यही जळालं कर्मही जळाले, आता काम नाही झालो पाई रिकामा. आता या रिकाम्या वेळेमध्ये काय करायचं तर रिकाम्या वेळेमध्ये आनंदान काय करायचं, शिवी तो हा रस वाटी तो आणि का घ्या रे रानभरी होऊ नका. म्हणजे तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, मग तुम्ही सुद्धा आनंदाचे लाडू खा. मार्ग जयाकडे भाव भक्ती बळे जगाची मिळे न दिसती, ज्याला मार्ग कळालेला आहे त्यानं काय करायला पाहिजे, अज्ञानी लावावे सन्मार्गाशी ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो राह में आए जो दीन दुखी राह में आए जो दीन दुखी सबको गले से लगाते चलो. नाथ महाराजांनी अस्पृश्य होता मुलगा उन्हामध्ये त्याला ऊन कडकडीत लागू लागलं, तो रडू लागला. नाथ महाराजांनी विचार नाही केला क्षणाचा आणि त्याला हृदयाला लावलं आणि सावलीत आणून त्याला पाणी पाजून ज्याचं होतं त्याच्या घरी नेऊन दिलं. स्पृश्य अस्पृश्यतेचा भेद त्यांनी स्वीकार नाही केला. हे नाथ महाराज आहे, शांती ब्रह्म एकनाथ महाराज. म्हणून हे स्पृश्य अस्पृश्य तुम्ही आम्ही निर्माण केले, हे मनातली दुर्गंध काढा. सांडी तू अवगुणु रे भ्रमरा ऋणु झुणु रे भ्रमरा सांडी तू अवगुणु रे भ्रमरा. म्हणून इथं काय सांगितलेलं आहे, जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता जैसे दिपे दिसे पाहता निज वस्तू. कारण असं का सांगितलेलं आहे, देहने माथे प्रारब्ध कर्म, हे प्रारब्ध कर्म देहाच्या माथ्यावर आहेत. हूँ पोते अभोक्ता परब्रह्म, परंतु तू अभोक्ता आहेस, तू परब्रह्म आहेस. एम जे जाणे अनुभव युक्त, हे ज्ञान अनुभव युक्त प्रमाणानं जाणलेलं आहे
तिने कही जीवनमुक्त, त्याला जीवनमुक्त म्हटलेला आहे. मग आपल्याला जीवनमुक्तीचा सोहळा भोगायचा. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. म्हणून जिने कहले तू देव ते चैतन्य स्वयमेव, बीजो देव माने जो कोई एज बंधन होय भाई. म्हणून दुसरा देव जो कोणी मानल त्याला इथंच बंधन आहे, आताच बंधन आहे. दुसरं देव कसा, जसा माझ्या बायकोचा नवरा जवळ आहे असं म्हणायला लागला तू, हे जमत का? मग हे जसं बंधन आहे तसं दुसरा देव मानणं हे सुद्धा बंधन आहे. म्हणून दुजे देव जो माने कोई एज बंधन होय भाई. थोडं लागत पण साधू संतांचे शब्द लागायला पाहिजे, लागल्याशिवाय तिथून उठत नाही. म्हणून नाही भीड भार तुका म्हणे साणात, तू बरं आहे कोणाची भीड भार ठेवत नाही. लागलं लागू द्या, शब्द लागायला पाहिजे. आणि आईचे शब्द लागत तयाचे पिसाट शब्द सुखे म्हणो इति भेद. म्हणून ते चालते बोलते ब्रह्म आहे. साधू संत म्हणजे काय आहे, सद्गुरू चालते बोलते ज्ञानाचे प्रतिबिंब आहे. म्हणून मुक्ती मिच्छसि ते चेततात विषयवान विषवत्यज, क्षमार्जवम दया तोष सत्यम पिशु पियुष वद्भज. बाळ जनक राजा तुला मुक्ती हवी तर शब्दादी विषयांच्या विषयाप्रमाणे त्याग कर, क्षमा अर्जव म्हणजे सरळपणा, जया संतोष आणि सत्य या पंच कडीचे अमृताप्रमाणे तू सेवन कर. या कडीचं काय करायला पाहिजे, पंच कडीचं अमृतासारखं सेवन करायला सांगतात. म्हणून अशा पद्धतीनं आचार्यांनी आपल्याला या ठिकाणी चिदा

अशा प्रमाणे आचार्यांनी आपल्याला अद्वैत ज्ञानाचा सिद्धांत आपल्यासमोर मांडलेला आहे आणि आपण आनंदानं या सिद्धांताचा स्वीकार करून आनंदानं जीवन जगायला पाहिजे असा आपल्याला इथं आचार्य निरोप देतात पुंडली।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राम मराठे यांनी गायलेला राग कौशी कानडा. तबला साथ पंडित सुरेश तळवलकर. संवादिनी पंडित गोविंदराव पटवर्धन.

तवशी कानडा ह्या रागाचं नाव. सगळे लोक मालकंस आणि व कानडा गातात, मी दोन्ही मिक्स करून जातो, मध्ये डॅश असतो.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राम मराठे यांनी गायलेला राग कौशी कानडा, तबला साथ पंडित सुरेश तळवलकर, संवादिनी पंडित गोविंदराव पटवर्धन. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया राणा पवार यांची गीतरचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे ज्योत्सना भोळे यांचा.

श्रोतेहो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। ऐकूया भारा तांबे यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर माणिक वर्मा यांचा।

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया शिवदास महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: श्रोतेहो, ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे ऋषिकेश रानडे आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे दत्तप्रसाद रानडे यांचा.

श्रोतेहो, संत सावता महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण 3:55 दुपारी।

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्ति सुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

अभंग भक्तिगीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक आपण हळूहळू समजून घेणार आहोत. आता पहिला श्लोक आहे, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमू शारदा मूळ चत्वारवाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. समर्थ रामदास स्वामींचे 205 मनाचे श्लोक आहेत. त्यात मनाला बोध केलेला आहे. हा मनोबोध साधा सोपा वाटला तरी उपनिषदं, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव यासारख्या प्रमाण ग्रंथात जे तत्व स्पष्ट करून सांगितले आहे तेच या मनोबोधातही सांगितलेलं आहे. शब्द सोपे पण अर्थ कठीण आहे. भक्ती, योग, ज्ञान, वैराग्य यासंबंधीचे सुस्पष्ट विचार यात आलेले आहेत. पहिला श्लोक मंगलाचरणाचा आहे. ग्रंथाचा प्रारंभ मंगलाचरणाने करण्याचा प्रघात आहे. मंगलाचरणात आराध्य दैवत म्हणजे विघ्नहर्त्या श्री गणेशाचे स्मरण, देवी शारदेचं स्मरण, त्यांच्या रूपगुणांचं वर्णन, नंतर त्यांना नमन, वंदन, प्रार्थना आणि त्यांच्या आशीर्वादांची अपेक्षा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या प्रारंभी ओंकार रूप गणेशाचं स्मरण आणि त्याला वंदन केलं आहे. त्यानंतर अभिनव वाघविलासनी जी शारदा तिला वंदन केलेलं आहे. आता हा गणेश म्हणजे गणांचा, इंद्रियांचा अधिपती आहे आणि सर्व त्रिगुणांचा ईश म्हणजे स्वामी आहे. शिवाय तो निर्गुणाचा मुळारंभ आहे, म्हणजे सगुण निराकार परमात्मा ओंकाररूप गणेशाच्या रूपाने प्रथमच सगुण साकार झालेला आहे. निर्गुण परमात्म्याचे सगुण रूप हा गणेश. निर्गुण परमात्म्याच्या उपासनेला या सगुण सागर गणेशापासून प्रारंभ करायचा आहे आणि शेवटी निर्गुण निराकाराशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे. निर्गुण अदृश्य असल्यामुळे ते चटकन लक्षात येत नाही, म्हणून प्रथम दृश्य सगुणापासून प्रारंभ करून सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे असं म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे सगुणाची उपासना पहिल्यांदा क्रियेच्या अंगाने करायची, म्हणजे आपण देवपूजा करतो, भजन पूजन करतो, नामस्मरण करतो, तीर्थयात्रेला जातो, इथून सुरुवात करायची. आणि मग जिथून हे सगुण साकार झालं, प्रगट झालं, त्या निर्गुणाशी आपल्याला तदाकार व्हायचं आहे, मिळून जायचं आहे. आणि तसं त्यांच्याशी मिळून गेल्यावर पुन्हा भक्ती करायची. जे ज्ञानपूर्व भक्ती ही कृतीच्या अंगाने आहे आणि ज्ञानोत्तर भक्ती ही सहज कर्माने आपोआपच होत असते. आणि ज्ञानोत्तर भक्ती आली की तिथं सगळी साधना पूर्ण होते, म्हणजेच जीव चैतन्याला सगुण ईश चैतन्याकडून निर्गुण ब्रह्मचैतन्याकडे जायचं आहे असा हा प्रवास आहे. आता श्री शारदा ही परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या चार वाणींची जननी म्हणजे वाग्देवता आहे. पुरुष आणि प्रकृती, शिव आणि शक्ती, तशी श्री गणेश आणि श्री शारदा ही जोडी आहे. ह्या ना शारदेला नमन कशासाठी करायचं? तर तिची कृपा व्हावी, तिचे आशीर्वाद मिळावे म्हणून. शिवाय शब्दजालम महारण्यम या शब्दाच्या जंजाळात न सापडता आपल्याला राघवाचा पंथ मोकळा व्हावा म्हणून प्रथम शब्दांची टरफलं जे वाच्यार्थ हा बाजूला सारायचा आहे आणि त्यातील लक्षार्थ ब्रह्मरस ब्रह्मानंद ज्याला म्हणतात तो आपल्याला चाखायचा आहे म्हणून शारदेला वंदन केलेलं आहे. कारण ही शारदा विश्वमोहिनी आहे. तेव्हा ह्या शब्दातून बाहेर पडून आपल्याला शब्दातीत अवस्था आत्मस्थिती ही प्राप्त करून घ्यायची आहे. अमृतानुभवात शब्द खंडन केलेलं आहे आणि असं म्हणतायत की शब्द ही उपयोगी वस्तू आहे पण तिचा वापर मर्यादित प्रमाणात केलं पाहिजे, त्यात अडकून उपयोगी नाही. श्री ज्ञानस्वरूप गणेश आणि श्री शक्तिस्वरूपिणी शारदा यांना वंदन केल्यानंतर शेवटच्या चरणामध्ये समर्थ ग्रंथाचं प्रयोजन काय आहे, कोणत्या हेतून हा ग्रंथ लिहायचा आहे हे स्पष्ट करतात. आणि सगळ्या साधनेची शेवटी फलश्रुती काय आहे, तर या अनंत राघवाच्या पंथावर वाटचाल करून त्या राघवाची भेट घ्यायची आहे. परंतु हा राघव तरी आहे कसा, तर हा सर्वव्यापी सर्वात्मक अनंत आहे. हा निर्गुण निराकार असून आपल्या सन्निधीच आहे, अगदी हृदयस्थ आहे. ईश्वर सर्व भूतानां हृदयशेर जिन तिष्ठते. पण हा आतला प्रवास दीर्घकालचा जन्मजन्माचा आहे आणि तो अत्यंत सूक्ष्म आहे. कारण आत्मा हा सूक्ष्माती सूक्ष्म आहे. हा मार्ग कसा आक्रमायचा, त्यासाठी काय करायचं, काय सोडायचं, या मार्गात अडचणी कोणत्या, या आपण यानंतरच्या श्लोकातून हळूहळू पाहणार आहोत. हरिओम तत्सत.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया दादा जोशी यांची गीतरचना. संगीत श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
0: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्ती रचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत भविष्य पुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण, श्री योगेश्वर महाराज देशपांडे, पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी, पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज, पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आता एकातून एक प्रश्न पुढे उपस्थित झाला. पंचमी तिथी नागदेवतांसंबंधाने आहे असं म्हटलं. शतानिकाने पुढचा प्रश्न उपस्थित केला, तो श्रवण करतोय. त्याने जिज्ञासाने पुढचा प्रश्न उपस्थित केला, कारण आपल्या कुळात पूर्वी तसं घडून गेलेलं आहे म्हणून त्याने प्रश्न उपस्थित केला. शतानिक, जन्मेजय आणि परीक्षिती, परीक्षितीला दंश झालेला आहे म्हणून साहजिक त्याने सर्प हा विषय निघाल्याबरोबर प्रश्न उपस्थित केला की ऋषीवर, सर्पदंशाने ज्याला मृत्यू प्राप्त होतो त्याची गती काय? सर्पदंशाने मृत्यू प्राप्त होतो त्याची गती काय? सुमंत म्हणताय तो अपमृत्यू आहे. हा अपमृत्यू असल्यामुळे त्याला साहजिक अधोगती प्राप्त होते. परंतु त्यावर सुद्धा नागपूजन हाच उपाय त्यांनी सांगितला. नागपूजन सांगितलं, सर्पांना नागदेवतांनाही पूर्वीपासून पूजनीयच म्हटलेलं आहे. सर्पांचं पूजन म्हटलंय, केवळ आजकालच प्रचार होतोय की सर्पांना वाचवा, सर्प हा शेतकऱ्याचा मित्र आहे वगैरे वगैरे, हे केवळ आजचाच प्रचार आहे, अशातला भाग नाही. यांचं पूजनीय आधीच म्हटलेलं आहे, पण या गोष्टीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात. की पुराणांमध्ये जे सांगितलंय त्यापेक्षा आज काय आम्ही वेगळं सांगतोय असं दाखवण्याचा प्रयत्न होतो. पण वेगळं काय आहे? सर्प या देवतेला, सर्पांना देवता म्हटलंय, नाग देवता म्हटलंय आणि पूजन हा विषय त्या ठिकाणी सांगितला, पूजनीय म्हटलंय. आणि पूजन म्हणजे अंधश्रद्धा नाही, सगळ्यात महत्वाचा विषय आहे. पूजन म्हणजे अंधश्रद्धा नाही. कसं काय हो पूजन म्हणजे अंधश्रद्धा नाही? पूजन म्हणजे काय आहे? तो सद्भाव आहे. आतमध्ये असणारा हा सद्भाव प्रगट करण्याची जी क्रिया आहे ते पूजन आहे. आणि पूजन म्हणजे जर अंधश्रद्धा असेल तर सगळ्यात पहिली मोठी अंधश्रद्धा ती दिल्लीला होते. प्रधानमंत्री येतात, अमर जवान ज्योती जवळ समोर येऊन पुष्पचक्र वाहतात, मेलेल्या जवानांना पुष्पचक्र वाहून काय करतात? अंधश्रद्धा नाही तर काय? पण कोणी बोलेल याबद्दल की ही अंधश्रद्धा आहे की जे कोणी अज्ञात सैनिक मृत झाले त्यांच्या नावाने एक अखंड ज्योत पेटलेली आहे आणि तिथं पुष्पचक्र व्हायला संपलं सगळं, ही पूजा झाली. मग ही अंधश्रद्धा नाही का? कितीतरी राजकीय अंधश्रद्धा आहेत पण एकही महाभाग तसं या अंधश्रद्धेतून बाहेर येत नाही सांगायला. केवळ हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या अंधश्रद्धांच्या बाबतीत उच्चार होतो, पण राजकीय अंधश्रद्धा तर भरमसाठ आहेत, अतिशय आहे. की शपथ घ्यायची हा काय प्रकार आहे? मंत्रिपदाची शपथ घेणे ही अंधश्रद्धा नाही तर काय आहे? न्यायालयात शपथ घेणं ही अंधश्रद्धा नाही तर काय आहे? अगदी एखाद्या वस्त्राला सलामी देणं हे सुद्धा अंधश्रद्धाच आहे. ज्याला आम्ही झेंडा म्हंटल, ध्वज म्हंटलंय, पण त्याला सलामी देणं हे सुद्धा एक प्रकारे अंधश्रद्धा आहे. कारण देशापेक्षा झेंडा मोठा होतो, देश मोठा होत नाही, देशापेक्षा झेंडा मोठा होतो. कोणाला हे मोठं विचित्र विधान वाटेल, पण नाही, जर ती अंधश्रद्धा ठरू शकत नाही मग ही कशी काय अंधश्रद्धा आहे? एखाद्या ध्वजाला प्रणाम करणं, सलामी देणं ही अंधश्रद्धा नाही. मृत झालेल्या जवानांना पुष्पचक्र तिथं वाहणं ही अंधश्रद्धा नाही. मंत्र्यांनी शपथ घेणं किंवा न्यायालयात शपथ घेणं ही जर अंधश्रद्धा नाही तर पूजन करणं ही अंधश्रद्धा आहे का? आताच हायकोर्टाने ज्योतिषशास्त्र एक शास्त्र म्हणून जरा मान्यता दिली की ते अंधश्रद्धा नाही, ज्योतिषशास्त्र आहे, विज्ञान आहे. ग्रह नक्षत्र ताऱ्यांच्या परिभ्रमणावरती जे काही केलेलं आणि नाहीतरी सर्वच शास्त्र 100%च्या 100% जे सांगतात ते घडतात असं नसत. म्हणून जरी वैद्यकीय शास्त्रानुसार मोठमोठे शोध लागलेले आहेत, अनेक प्रकारचे ऑपरेशन्स होतात, पण सगळे सक्सेस होतातच असं नाही. कारण कुठेतरी अपूर्णता राहते, मानवी त्रुटी राहते, मानवी त्रुटीतून ती गोष्ट 100% शक्य होत नाही. म्हणून शास्त्राचा उपयोग करणारी व्यक्ती किती पात्र आहे त्याच्यावरती त्याची फलश्रुती अवलंबून आहे. तसे अंधश्रद्धेचा विषय झाला की पूजन ही काही अंधश्रद्धा नाही. एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यावर, मृत्यू झाल्यावर सुद्धा 2 मिनिटं त्याच्यासाठी शांत उभं राहणं ही सुद्धा अंधश्रद्धा झाली. की मी शांत राहिले आणि त्याला काय होणार आहे? मृत झालेल्या व्यक्तीला मी इथं 2 मिनिटं, अर्थात त्या 2 मिनिटात शांत राहतो का खरंच माणूस? आतमध्ये काय व्यापार चाललेले असतात?
खरंच त्या व्यक्तीचं स्मरण होत असतं का आणि त्याच्या भावना खरंच तिथपर्यंत पोचतात का? म्हणजे पुन्हा तो श्रद्धा अंधश्रद्धा, पण या विषयावर या सगळ्या राजकीय सरकारी अंधश्रद्धा आहेत पण त्याच्यावर कोणी बोलत नाही. इतर धर्मांचं तर सोडूनच द्या, जे काही सगळे विषय आहेत ते केवळ हिंदू धर्माशी संबंधित येतात. हिंदू धर्मामध्ये ही अंधश्रद्धा, ती अंधश्रद्धा, पूजन पूजन काय, सगळं पुराणांमध्ये सारखं आपलं पूजन पूजन सांगितलेलं आहे. याचं पूजन करा, झाडाचं पूजन करा, नागाचं पूजन करा, अमुक पक्षाचं पूजन करा, नदीचं पूजन करा. पूजन म्हणजे काय आहे तर सद्भाव प्रगट करणे. तर याही सगळ्या गोष्टी ज्या आता सांगितल्या की जवानांच्या बाबतीत सद्भाव प्रगट करणे, मृत झालेल्या व्यक्तीच्या बाबतीत सद्भाव प्रगट करणे हा मूळ मुद्दा आहे, ती अंधश्रद्धा ठरू शकत नाही. ते सश्रद्ध आहे, श्रद्धेसह आहे, ते अंधश्रद्धा नाही. तसंही पूजन करणं सुद्धा अंधश्रद्धा नाही. नागदेवतेच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी म्हटलं की नागांना देवत्व दिलं आहे, केवळ मित्र म्हटलेलं नाही, त्यांना देवत्व दिलेलं आहे. आणि म्हणून श्रद्धा अंधश्रद्धा या विषयाचं संशोधन विज्ञान करू शकत नाही. काही काही ज्या गोष्टी आहेत विज्ञान या सगळ्या गोष्टी सिद्ध करू शकत नाही. उदाहरणार्थ माणसाला मन आहे हे विज्ञानाने सिद्ध करून दाखवावं. विज्ञानाने माणसाला मन नावाची गोष्ट आहे किंवा इंद्रिय ज्याला म्हटलेलं आहे, 10 इंद्रियांचा स्वामी 11 मन असं ज्याला म्हटलं आहे, त्याचं संशोधन विज्ञान करू शकतंय? नाही करू शकत. किती प्रकारच्या टेस्ट घेतल्या आणि मन आहे न आहे वगैरे वगैरे काय सिद्ध करणार आहे? पण मन नाही हेही सिद्ध करू शकत नाही की मन नाही हे सिद्ध करता येत नाही, कारण या सगळ्या गोष्टी विज्ञानाच्या भाषेत सिद्ध करता येत नाही. उदाहरणार्थ शांती हा जो एक सद्गुण आहे, अनेक सद्गुणांमध्ये शांती हा जो सद्गुण आहे तोही विज्ञानाच्या पातळीवर सिद्ध करता येत नाही आणि कुठल्या औषधाने मिळवता येत नाही की ही गोळी घेतली म्हणजे मला शांती प्राप्त होईल, नाही करता. तर अशा विज्ञान या बाबतीत अपूर्ण आहे. जे भौतिक विज्ञान अपूर्ण आहे त्या पुढचं असणारं विज्ञान अपूर्ण नाही. भौतिक विज्ञान या संदर्भात अपूर्ण आहे. आमच्याकडे केवळ भौतिक विज्ञानाचा विचार नाही तर त्या पलीकडे असणारं दैवी आणि आत्मिक विज्ञान या पुराणांनी मांडलेलं आहे, वेदशास्त्रांनी मांडलेलं आहे. आणि त्यासाठी बाकी कुठलीही प्रयोगशाळा लागत नाही, हीच एक प्रयोगशाळा आहे. दैविक आणि आत्मिक विज्ञानाच्या अभ्यासासाठी आपलं शरीर हीच प्रयोगशाळा आहे आणि ही सगळी इंद्रिय हीच उपकरण आहे. त्यातूनच त्याला ज्याला त्याला तो प्रयोग करून सिद्ध करता येतं. बाकी कुठल्याही कागदावर ते येत नाही, कुठल्याही कागदावर दृश्य स्वरूपात ते दाखवता येत नाही. असं या संदर्भात आहे. विषयांतर न करता हा मुद्दा मांडू की पूजन हा सद्भाव आहे. नागदेवतेचं पूजन या ठिकाणी म्हटलं. त्यावेळेला राजा शतानिक आणि महर्षी सुमंत यांच्यामध्ये मोठी एक सुंदर चर्चा झाली. सर्पविज्ञान, सर्पांसंबंधात राजाने प्रश्न विचारले, अनेक प्रश्न विचारले सर्पांसंदर्भात. आता त्या काळी सुद्धा कुठल्या माध्यमातून एवढं संशोधन केलंय आश्चर्य वाटेल असं आहे की एक अफाट अफलातून असं निरीक्षण आहे, मांडणी आहे, प्रतिपादन या ठिकाणी केलेलं आहे, संशोधन केलेलं आहे. राजाने प्रश्न विचारले की सर्पांची लक्षणं काय, रंग किती, किती प्रकारच्या जाती. त्याचप्रमाणे जे अनेक प्रश्न त्याने उपस्थित केलेले आहेत त्यावर सुमंत ऋषी सांगतायत की राजन तू जो हा प्रश्न विचारतोय सर्पांसंदर्भात तसाच एक चर्चा पूर्वी घडलेली आहे. पूर्वीच्या चर्चेचा मी आधार देतो. सुमेरू पर्वतावर कश्यप ऋषी आणि गौतम ऋषी दोघांमध्ये चर्चा झालेली आहे सर्प या विषयावरती. त्याचा उल्लेख या ठिकाणी केला. तेव्हा गौतम ऋषींनी कश्यप ऋषींना प्रश्न विचारले होते, हेच तू जे विचारतोय तेच, की सर्पांची लक्षणं, त्यांचे रंग, जाती, वर्ण, स्वभाव कसे आहेत, त्यांची उत्पत्ती कशी झाली आहे, ते विष कसे सोडतात, किती प्रकारचे दात असतात,
ती सर्पणी गर्भवती कशी होते, प्रसवते कशी काय, सर्पांमध्ये सुद्धा स्त्री पुरुष लक्षणं किंवा नरमादी स्वरूप काय आहे कसं ओळखायचं, तर दंश कुठल्या कशा प्रकारे करता, का करतात, कुठल्या कारणाने करतात आणि सर्प कोणकोणत्या कारणाने मरतात, ही सगळी मीमांसा यामध्ये केलेली आहे अशी ही चर्चा या ठिकाणी मांडली. महर्षी कश्यप सांगतात गौतमांना, मी आता तुम्हाला हे गौतम मी याचं भेद सर्पांचे भेद सांगतो, वर्गीकरण करतो. आषाढ आणि जो ज्येष्ठ महिना आहे तो कालावधी सर्पांचा मध असतो, त्या काळामध्ये ते मैथुन करतात आषाढ आणि ज्येष्ठ महिन्यामध्ये, आणि पावसाळा प्रारंभित झाला की त्या पावसाळ्यामध्ये हे ती सर्पिणी 4 महिनेपर्यंत गर्भ उदरात मध्ये धारण करते, अंड जे असतात. आणि कार्तिक महिन्यात साधारणतः अश्विन कार्तिकामध्ये ही सर्पिणी अंड जे प्रसवते, तिची क्षमता किती कुठपर्यंत की 240 पर्यंत अंडे ती प्रसवू शकते सर्पिणी, इथपर्यंत त्यांनी वर्णन केलं. आणि जेव्हा ती सर्पिणी अंड प्रसवते तेव्हा त्यातली काही अंडी ती भक्षणही करते, भक्षण करते अन्न म्हणून. पण प्रकृतीच्या चमत्कारानुसार किंवा नियतीच्या इच्छेनुसार जी काही इकडे तिकडे जातात, तिच्या सरपटण्याने धक्क्याने जी काही अंडी इकडे तिकडे जातात ती वाचतात, आणि त्या अंड्यातून आता पुढे सर्प जे निर्माण होतात योग्य काळी, तेव्हा 3 प्रकारची जी अंडी असतात त्याच्यातून 3 प्रकारचे सर्प निर्माण होतात. सोनेरी अंड्यातून नर सर्प निर्माण होतात, स्वर्ण केतक रंगाचा जो जे अंडा असेल त्याच्यातून मादी सर्प निर्माण होतात, आणि लांब रेषा ज्या अंड्यावरती असतील अशा त्याच्यातून नपुंसक सर्प निर्माण होतात. जेव्हा त्या अंड्यातून हे सर्प बाहेर पडतात 7 दिवसात त्यांचा वर्ण कृष्ण वर्ण होतो, काळसर रंग तयार होतो. तसं पाहिलं तर हे गौतम ऋषी सर्पाचं आयुष्य हे 120 वर्षापर्यंत सुद्धा असू शकतं, 120 वर्षापर्यंत सुद्धा असू शकतं. जर त्याचा या पुढच्या प्रकारांनी मृत्यू झाला नाही तर तो जगू शकतो तितका. सर्पांचे मृत्यू हे 8 प्रकारे होतात. पहिला प्रकार सांगितला मोरांच्या द्वारे सर्प मारले जातात, दुसरा आहे मनुष्याकडून सर्प मारले जातात, तिसरा सर्पाचा मृत्यू होतो चकोर पक्षाकडून, चौथा मृत्यू जो होतो सर्पाचा तो मांजरीच्या द्वारे मारला जात आहे, पाचवा मंगूस प्राणी आहे त्याच्यामार्फत सर्प मारले जातात, सहावा आहे सुकर याद्वारे सुद्धा, नंतर 7वा वृश्चिक दंशाने सुद्धा, विंचवाच्या दंशाने सुद्धा सर्प मृत्युमुखी पडू शकतात. आणि 8वा जो प्रकार आहे तो म्हणजे जे मोठे प्राणी आहेत गाय बैल म्हैस किंवा हत्ती यासारख्या प्राण्यांच्या पायाखाली येऊन सुद्धा सर्प मृत्युमुखी पडू शकतात. अशा या सगळ्या कचाट्यातून जो सर्प जर वाचला तर 120 वर्षपर्यंत सुद्धा तो जगू शकतो असं, म्हणजे त्याचं कमाल आयुर्मान 120 वर्षपर्यंत असं मानलेलं आहे. जेव्हा त्या अंड्यातून तो सर्प बाहेर पडतो 7 दिवसात त्याला दात येतात आणि 21 दिवसात त्या ठिकाणी विष तयार होतं. 7 दिवसात दात येतात, 21 दिवसात विष तयार होतं. जेव्हा त्याने प्रथम दंश केला, दंश केल्यानंतर त्याचं विष त्या दंश केलेल्या व्यक्तीमध्ये जे उतरतो आणि पुन्हा त्यामध्ये विष तयार होतं. दंश केल्यानंतर ते विष त्याच्याजवळ जे होतं ते त्या व्यक्तीत गेल्यानंतर त्या वस्तूत गेल्यावर पुन्हा त्याच ठिकाणी विष तयार होऊ शकतं. सर्पिणीसह फिरणारा जो लहान साप आहे त्याला बालसर्प असं म्हटलं जातं, बालसर्प म्हटलं आहे. पण हा बालसर्प सुद्धा इतका भयंकर असतो की तो 25 दिवसाचा असला तरी कोणाचे प्राण घेऊ शकतो. बालसर्प सुद्धा 25 दिवसाचा असला तरी तो प्राण घेऊ शकतो. सर्प 6 महिन्यामध्ये कात टाकतो,
त्याच्या अंगावरती साधारणतः त्याला सूक्ष्म पायच म्हटले आहेत, जे खवले असतात त्याला सरपटण्याच्या दृष्टीने 240 अशा प्रकारची संख्या त्याच्या अंगावरती असते. ज्या सापांचे दात लाल पिवळे अथवा पांढरे असतात त्यांच्या विषाचा वेग मंद असतो. ते साप अल्पायू आणि घाबरट असतात असं या ठिकाणी सांगतात. सापाचं एक मुख दोन जिव्हा आणि त्यामध्ये असणारे जे दात त्यातले प्रमुख चार दात ज्या चार दाढा ज्या आहेत त्या सगळ्यात घातक आहेत, ज्यामध्ये दंश करून संपवण्याची जी क्षमता आहे. त्या चार दाढांची नावं या ठिकाणी सांगितली की मकरी कराली कालरात्री आणि यमदूती अशा चार दाढा ज्या अकराळ विक्राळ आहेत किंवा संपवणाऱ्या अशा या चार दाढा मकरी कराली कालरात्री आणि यमदूती यातली सगळ्यात लहान जी दाढ म्हटली ती यमदूती आहे. पण जरी ती लहान आहे तरी तिच्यातल्या जे दंश करण्याची क्षमता जी आहे किंवा त्याचा प्रभाव तो सर्वात भयंकर आहे. जेव्हा दंश करताना साप या दाढेचा वापर करतो तेव्हा दंश केलेली व्यक्ती तात्काळ मरते. यमदूती संदर्भात सांगितलं. यमदूती दाढेने दंश केलेला प्राणी कुठल्याही मंत्र तंत्र औषधीने वाचू शकत नाही, इतक्या झपाट्याने विष शरीरामध्ये पसरत. दुसरी जी मकरी नावाची दाढ आहे दंश करताना जिचा वापर साप करतो त्या दाढेने दंश केलाय की नाही हे कशावर ओळखायचं, तर जेव्हा दंश केलेल्या ठिकाणी एखाद्या शस्त्राच्या आकाराचं चिन्ह असेल तर ते मकरी या दाढेने त्याने दंश केलेला आहे. कराली दाढेने जर दंश केला असेल तर कावळ्याच्या पायाप्रमाणे चिन्ह दिसतं. कालरात्री दाढेने जर दंश केला असेल तर हाताप्रमाणे चिन्ह दिसतं आणि यमदूती दाढेने जर दंश केला असेल तर कासवा कुर्माप्रमाणे चिन्ह दंश केलेल्या ठिकाणी दिसतं. दंश झाल्यावर त्या व्यक्तीचे जर प्राण वाचवायचे किंवा विष त्या व्यक्तीच्या शरीरात शिरलंय कश्यप ऋषी सांगतात की सर्पदंश झालेल्या व्यक्तीला गुळ मिश्रित भात खायला द्यावा, कडू अन्न एकतर खायला द्यावं अथवा अतिशय तिखट पदार्थ खायला द्यावा, एकतर खूप गोड एकतर खूप कडू नाहीतर एकदम तिखट असं त्याला खायला द्यावं. कश्यप ऋषी आणखी एक वेगळ्या प्रकारचा मुद्दा मांडतात. तसं पाहिलं तर सर्पाच्या दाढेत विष आहे असं म्हणता येणार नाही, दाढेत विष आहे असं म्हणता येणार नाही असं एक वेगळं प्रतिपादन त्यांनी केलं. ते म्हणतात की जेव्हा त्याचं खऱ्या अर्थाने विष जे असतं ते डोळ्याच्या अवतीभोवती आहे, सर्पाच्या डोळ्याच्या अवतीभोवती विष आहे. जेव्हा एखादी वस्तू त्याने बघितली आणि जो क्रोध उफाळला की त्या क्रोधाचा आविष्कार त्याच्या ज्या मस्तकात रंध्रामध्ये होतो आणि तिथून ते विष प्रवाहित होऊन त्याच्या दाढेपर्यंत धमणीच्या द्वारे पोचतं, मग ते दातामध्ये, आणि अर्थात ही जी प्रक्रिया आहे त्याला व्हायला काही वेळ लागत नाही, क्षणार्धात घडणारी ही प्रक्रिया आहे की त्याने बघितलं आणि ते त्या धमणीच्या द्वारे विष दातापर्यंत पोचलं आणि तेव्हा तो दंश करतो. आता सर्प दंश होण्याची सुद्धा 8 कारणं आहेत, सर्पाचे दंश होण्याचे सुद्धा 8 कारण म्हटले. एखाद्या वस्तूच्या खाली पायाखाली तो दाबला गेला त्याला इजा पोच

0: भूक लागलेली आहे तेव्हाही तो क्रोधाच्या आविष्कारात दंश करतो. पुढचं कारण सांगितलं की त्याला जे विष आहे, निर्माण होणारं विष आहे, त्या विषाचा आवेग सहन न झाला की तरीही तो दंश करतो. नंतर जे सातवं कारण आहे की आपल्या संततीच्या प्रजेच्या रक्षणासाठी सुद्धा तो दंश करतो. आणि शेवटचं आठवं कारण म्हटलंय काळाची इच्छा, काळमृत्यू. या दृष्टीने काळाच्या प्रेरणेने सुद्धा दंश करणं, त्याला कालसर्प म्हटलं, काळाच्या प्रेरणेने दंश करणं. महर्षी कश्यप सांगतात की सापाने दंश केल्याबरोबर विष आत सोडण्यासाठी लगेच तो उपडा होतो आणि त्या दाढेतून विष त्या जिथं घाव केला आहे तिथं शिरवण्यासाठी दंश केल्यावर तो उपडा होतो. ही जी त्याची पद्धती आहे आणि त्याची दाढ ती उलटी झाल्यानंतर शरीरात ती शिरते आणि विष आतमध्ये जात आहे. जेव्हा आता सापाने नेमका कुठल्या कारणाने दंश केला हे सुद्धा, साप जरी निघून गेला तरी त्या दंश झालेल्या एकंदर परिस्थितीवरून ओळखता येतं असं कश्यप ऋषी सांगतात. जर त्या ठिकाणी एकच दाढ्याचं चिन्ह दिसलं तर सापाने द्वेषामुळे त्याच्या ठिकाणी जो द्वेष आहे म्हणून ते दंश केला असं लक्षात येत. नंतर एकच रेषेप्रमाणे सरळ चिन्ह असेल तर त्याने उन्मादामुळे दंश केला आहे असं लक्षात येतं. त्याचबरोबर त्याने घाव दिसला नाही कुठलाय, दंश केला आपण काय असं विशिष्ट जखम दिसली नाही, घाव दिसला नाही, तर आपल्या संतान अपत्यांच्या रक्षणासाठी त्याने दंश केलाय असं दिसतं. नंतर कावळ्याच्या पायाप्रमाणे असणारा किंवा तीन धाडा किंवा चार धाडा दिसल्या दंश केलेल्या असा, तर तिथं काळाच्या प्रेरणेने त्याने दंश केला असं समजावं. आणि काळाच्या प्रेरणेने जिथं दंश झालेला आहे त्यावर कुठलीही चिकित्सा उपयोगाची ठरत नाही. असे हे सर्प दंशाचे संबंधाने निरीक्षण सांगितलं. त्यानंतर सर्प दंशाचे सुद्धा तीन भेद मानलेत कश्यप ऋषींनी सांगितले. दंशाचे सुद्धा तीन भेद, दंष्ट, दंष्टानुपीत आणि दंष्टोद्धत असे तीन भेद सांगितले. दंष्ट, दंष्टानुपीत आणि दंष्टोद्धत. दंष्ट असा आहे की ज्याने दंश केला आणि तो फणा झुकवली खाली फक्त आणि आता जाणार निघून, दंश केला आणि फणा जो कोणतो अजून गेला नाही पण जाणार आहे तर त्याला दंष्ट असं म्हटलं. दुसरा प्रकार म्हटला की त्याने दंश केला आणि लगेच तो निघून गेला तर त्याला दंष्टानुपीत असं म्हटलं. आणि तिसरा प्रकार सांगितला की दंश केल्यानंतर लगेच तो उपडा झाला तर त्याला दंष्टोद्धत असा हा तिसरा प्रकार म्हटला गौतम ऋषींना महर्षी कश्यप सांगतात. आता दंश झाल्यानंतरचे जे पुढचे परिणाम आहेत त्याचंही वर्णन या ठिकाणी केलं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भविष्य पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020

5 3 1 3 0. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।
0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। अक्कलकोट संस्थानातून निवृत्त झालेले बाबासाहेब जाधव हे स्वामींचे निस्सीम भक्त होते। रोज सकाळी स्नान झाल्यावर बाबासाहेब स्वामींच्या दर्शनाला येत असत आणि स्वामींच्या चरणांवर माथा टेकवून भक्तिभावाने पूजा करीत असत। त्यांना संस्थानाकडून दरमहा 10 रुपये निवृत्ती वेतन मिळायचं। ते मिळालं की बाबासाहेब स्वामींच्या चरणांवर अर्पण करायचे। स्वामी काय करायचे तर ते 10 रुपये आपल्या ह्या परमभक्ताला प्रसाद म्हणून परत करायचे। ह्याचा दृश्य परिणाम असा व्हायचा की स्वामींच्या कृपेने त्यांना परत मिळालेल्या 10 रुपयांमधून संपूर्ण महिना सर्व प्रकारचा प्रापंचिक खर्च करूनही पैसे पुन्हा तेवढेच शिल्लक राहायचे। बाबासाहेबांना याचं खूप आश्चर्य वाटायचं। स्वामींना ते सारं सांगायचे तेव्हा स्वामी त्यांना गमतीने म्हणायचे, काळजी करू नकोस, उरलेले पैसे बाजूला एका मातीच्या मडक्यात ठेव, त्याचा विनियोग कसा करायचा ते मी तुला नंतर सांगेन। दिवस असेच आनंदाने चालले होते। बाबासाहेब समाधानाने जगत होते। त्यांच्या आता लक्षात आलं होतं की स्वामींची आपल्यावर खूप कृपा झाली आहे, प्रपंचही उत्तम चालला आहे आणि स्वामींचं नित्य स्मरणही उत्तम चाललं आहे। एक दिवस स्नान झाल्यावर बाबासाहेब स्वामींच्या दर्शनाला आले। त्यांना पाहिल्याबरोबर स्वामी चटकन म्हणाले, अरे वरून तुझ्या नावाची चिठ्ठी आली आहे, तयार राहा। बाबासाहेबांना स्वामींच्या बोलण्याचा अर्थ समजला। स्वामींच्या चरणांवर ते अक्षरशः कोसळले। ते म्हणाले, स्वामी मी जायला तयार आहे, जे प्रारब्धात आहे ते मी स्वीकारायला तयार आहे, परंतु मनातलं सांगतो अजूनही वाटतं की ह्या आपल्या चरणांवर माथा टेकून नमस्कार करावा आणि आपल्या दर्शनाने न्हाऊन निघावं। स्वामींनी आपल्या ह्या तृप्त आणि समाधानी परमभक्ताला अलगद उठवलं आणि म्हणाले, तू जरा एकाग्र होऊन माझ्याकडे पहा। बाबासाहेबांनी स्वामींकडे पाहिलं तेव्हा त्यांना श्री दत्तात्रेयांचं अचानक दर्शन झालं। ते अप्रतिम भगवंत दर्शन पाहून बाबासाहेबांना एकदम समाधीच लागली। स्वामींनी बाबासाहेबांना भानावर आणलं। स्वामी त्यांच्या समोर अचानक आलेल्या बैलाकडे बोट दाखवून म्हणाले, बाबासाहेब तुमच्यासाठी बैल समोर आला आहे, त्याच्यापाशी जा। तेव्हा बाबासाहेब बैलाकडे पाहू लागले, बैलापाशी गेले। त्या क्षणी बैल स्वामींच्या चरणांशी कोसळला आणि गतप्राण झाला। स्वामींनी बाबासाहेबांवरल्या अत्यंतिक प्रेमापोटी यमराजाने धाडलेली बाबासाहेबांच्या नावाची चिठ्ठी बैलासाठी लिहिली आणि बाबासाहेबांचे प्राण परत केले। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या मनातले भगवंत भक्तीचे हेतू शुद्ध आणि सात्विक असले की परमेश्वर तुमची काळजी घेऊ लागतो हे तुम्ही लक्षात ठेवा। कारण परमेश्वराला आपल्या लाडक्या भक्तांविषयी ममत्व असतं, प्रेम असतं। तुम्हाला सांगतो ही सारी नामस्मरणाची किमया आहे। आपण नित्य नामातच दंग राहिलो की भगवंत नामाचं कवच आपल्या भोवती तयार होतं आणि त्यामुळे मृत्यूसुद्धा झडप घालायला घाबरतो।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, पारंपरिक रचना ऐकूया. संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं आणि स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा.